सुमधुरभाषिणी सुमधुरभाषिणी।

शुभ सुप्रभात. एफएम बँड 102.9 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. सकाळचे 5:56 होत आहेत. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 30 भाद्रपद शके 1948 अर्थात 21 सप्टेंबर 2026. आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करूयात या मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग आसावरी आपण ऐकत आहात. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण पारंपरिक दर्शन पाठ ऐकलात समूह स्वरात मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता आशा भोसले यांनी गायलेली रमेश आणावकर यांची भूपाळी ऐकवत संगीत वसंत प्रभू यांचं

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांची भक्ती रचना आताच आपण ऐकली. संगीत कमलाकर भागवत यांचं होतं. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर रामदास कामत यांनी गायलेली संत गोरा कुंभार यांची ही भक्ती रचना, संगीत यशवंत देव यांचं.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांची भक्तिगीत रचना आताच आपण ऐकली. संगीत मधुकर गोळवळकर यांचं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी अनुप जलोटा यांच्या स्वरात संत कबीर यांची ही भक्तिगीत रचना. संगीत अनुप जलोटा यांचं.

0: दुपारची रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या बीड केंद्राने हा कार्यक्रम प्रसारित केला. सकाळचे 6:35 झालेत. प्रसारित करीत आहोत लाईफलाईन हॉस्पिटल द्वारा प्रायोजित गणेश आरती.
1: या आरतीचे प्रायोजक आहेत डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल मदर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत

0: आरटीचे प्रायोजक होते डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल मदर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार।
1: आताच आपण लाईफलाईन हॉस्पिटल द्वारा प्रायोजित गणेश आरती ऐकलीत। आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून ही आरती प्रसारित करण्यात आली।

0: गाण्याच्या कर्णमधुर लहरीवरती आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र एफएम बँड 102.9 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा दैनंदिन सूचनापत्रांचा कार्यक्रम आज या कृषीवाणी. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जनावरातील लंपी आजार याविषयी संकलित माहिती. संकलन आणि निवेदन कल्याण शेळके यांचं.
1: राम राम शेतकरी बहिणींनो. शेतकरी बहिणींनो, जनावरांमध्ये लंपी त्वचेचा आजार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्यावर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. लंपी त्वचेचा आजार हा साथीचा विषमजन्य आहे. गाय म्हैस वर्गीय प्राण्यामध्ये हा आजार आढळतो. हा आजार संसर्गजन्य असून विषाणूमुळे होतो. आज जर बघितलं तर आपल्या देशामध्ये हा आजार मोठ्या प्रमाणावर देशी गोवंशामध्ये दिसत आहे. विशेष करून हा आजार सर्व वयोगटाच्या नर आणि मादीमध्ये होत असला तरी लहान वासरामध्ये याची तीव्रता अधिक आहे. महाराष्ट्रात हा आजार परत वाढू लागलेला आहे, त्यामुळे सर्व पशुपालकांनी याची खबरदारी घेऊन यास प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. या प्रकारचा आजार आढळून आल्याबरोबर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रतिबंधात्मक उपायांचा सर्व पशुपालकांनी अवलंब केला पाहिजे. लंपी त्वचेचा आजार राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लंपी आजाराची लागण झालेली आहे त्या ठिकाणाहून 5 किलोमीटरच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केलं पाहिजे. बीड जिल्ह्यात देखील या आजाराचे लोण पसरले आहे. लंपी त्वचेच्या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबई हे नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. लंपी त्वचेचा आजार जनावरांच्या संपर्कात असतानाही शेळ्या आणि मेंढ्यांना होत नाही. हा आजार घोडा तसेच हरणामध्ये देखील दुर्मिळ सापडलेला आहे. आजपर्यंत हा आजार मानवाला झालेला नाही अशीच नोंद आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्या भागातील जनावरांमध्ये लंपी त्वचेच्या आजाराची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर म्हणजेच विलगीकरण कक्ष उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. उत्तर भारतात या आजाराच्या साथीमुळे मोठ्या प्रमाणावर गुरे दगावली आहेत. देशभरात आतापर्यंत लंपी आजारामुळे 70,000 जनावरांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील काही भागामध्ये लंपी त्वचेच्या आजाराचा प्रसार वेगाने होत आहे. लंपी आजार हा जनावरापासून मानवास होत नाही अशी माहिती पशुवैद्यकीय संशोधन संस्था इज्जतनगरचे संयुक्त संचालक यांनी दिली. लंपी बाधित गायीचं दूध पिता येऊ शकतं. दूध व्यवस्थित उकळून घ्यावं. लंपी या आजाराच्या दुधाच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही. लंपी स्थानिक स्तरावरील दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. या रोगाचे गांभीर्य पशूच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. लंपी त्वचेच्या आजाराचा परिणाम दूध उत्पादनावर होऊ शकतो. या आजाराची लक्षणे अशी आहेत. या विषाणूची लागण झाल्यापासून साधारणतः 4 दिवस ते 4 आठवडे नंतर याची लक्षणे दिसून येतात. जनावराला सुरुवातीला भरपूर ताप येतो. तो ताप 1 आठवड्यापर्यंत राहतो. जनावराच्या नाकातून तोंडातून तसे डोळ्यातून देखील पाणी गळते. जनावराचे चारा खाण्याचे तसेच पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. चारा पाणी कमी झाल्यामुळे दुधाच्या उत्पादनामध्ये घट येते. डोळ्यातून पाणी गळत झाल्यामुळे डोळ्याला चिपडे येतात. त्यांच्या प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होतो. जनावराच्या अंगावर कडक आणि गोल आकाराच्या 10 ते 50 मिलीमीटर व्यासाच्या गाठी येऊन त्यावर खपल्या पडतात. खपली गळून पडल्यानंतर जवळजवळ 1 महिन्यापर्यंत ते विषाणू तिथंच राहतात. गाभण जनावरांमध्ये आजाराची लागण झाल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते किंवा त्या जनावरांपासून जन्मणारे वासरू देखील अशक्त होते. त्वचेत तसेच त्वचेखाली सूज आल्यामुळे पायावर पोळीवर मानाखाली तसेच सूज येते. मानाखाली देखील सूज येते. याच कारणामुळे रोगी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे गरजेचे आहे. उपाय: या प्रकारच्या आजारावर कोणताच ठोस उपाय नाही, पण हा आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. गोठ्यामध्ये डास गोमाशा गोचीड इत्यादी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. हा आजार होऊ नये म्हणून ज्या बाजारातून जनावरांची खरेदी विक्री होते तो बाजार बंद ठेवला पाहिजे. उपचार करत असताना प्रत्येक वेळेस सोयी ही बदलली जावी याची दक्षता घेणे गरजेचे आहे. हा आजार सुरू असेपर्यंत बाहेरील व्यक्ती किंवा डॉक्टर जर येणार असतील तर प्रथम त्यांचे निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. बाधित जनावरे आणि निरोगी जनावरे यांना एकाच वेळेस चरण्यासाठी सोडू नये. जनावराच्या गोठ्यात डास मच्छर गोचीड यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे.
0: कृषीवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आताच जनावरातील लंपी आजार याविषयी संकलित माहिती आताच आपण ऐकली. संकलन आणि निवेदन होते कल्याण शेळके यांचं. सादर करते योगीराज बच्चे. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 पर्यावरण पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय. याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: निरोगी जीवनशैली म्हणजे नक्की काय?
2: निरोगी जीवनशैली म्हणजे आपण आजार होऊ नये यासाठी जी अंगीकारलेली पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. जसं ताणतणाव कमी असणं, योग्य पद्धतीने आहार घेणं, पुरेशी झोप म्हणजे 8 ते 9 तासाची झोप असणं, त्याच पद्धतीने डेली जरी नसला तरी देखील आठवड्यातनं 3 ते 4 दिवस तुमचा व्यायाम ही झाला पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण आपलं रुटीन ठेवलं तर ते आपली निरोगी जीवनशैली म्हणून आपण असं म्हणू शकतो.
1: रात्रीची जागरण होतात, ह्या जागरणांमुळे नक्की कोणकोणत्या प्रकारचे आजार होतात आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे कोणकोणते आजार होतात?
2: चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपण म्हटलं तर त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये डायबिटीस आलं, हायपरटेन्शन, नवीन मुली ज्या पाळी झालेल्या असतात त्यांच्यामध्ये PCOD, PCOS तरुण वयामध्ये झालेल्या आजारांमध्ये, त्याच्यानंतर थायरॉइडचे पण आजार आपण त्याच्यामध्ये पकडू शकतो. याचसोबत महत्वाचा पण आजार म्हणून न समजली जाणारी गोष्ट म्हणजे लठ्ठपणा. आणि ती नवीन आयांमध्ये काही याचे आणखी दुष्परिणाम दिसून येतात का? झोप न झाल्यामुळे तर त्यांना पोस्टपार्टम स्ट्रेस खूप वाढतो. तर या ठिकाणी घरातल्यांची जबाबदारी येते की त्यांनी त्यांना थोडी पुरेशी झोप मिळावी. आता ब्रेस्ट फिडिंगसाठी आईला उठावंच लागतं, पण तरी देखील जो काही वेळ मिळेल तर त्याच्यामध्ये तिला कशी आपली मदत होईल तिची झोप होण्यासाठी, ही काळजी घरातल्यांनी सुद्धा घेतली पाहिजे.
1: डायबिटीस, हायपरटेन्शन यासारख्या आजारांवर औषधांशिवाय फक्त आपण आहारात काही बदल केला किंवा आहारांमुळे याच्यावर ताबा मिळवणं शक्य आहे का?
2: पूर्ण ताबा मिळवणं, तर ताबा मिळवणं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात की एक ते रिव्हर्स करणं म्हणजे पूर्ण बंद होणं तो आजार, आणि दुसरं तो कंट्रोल करणं हा आला. तर रिव्हर्सल जे आहे ते प्री डायबिटीस फेजमध्ये फक्त आहारावर आपण करू शकतो की जिथं नवीन डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे आणि आपण त्याच्यावर काही प्रमाणात आहारात चेंजेस केले त्याच्यामध्ये मग बरेच बदल घडवता येतात. आपल्याला GI इंडेक्स चेक करणं, GI लोड खाण्यापिण्याचं करणं, कार्बोहायड्रेट काउंटिंग करणं. म्हणजे डायबिटीसचं होतं काही की लोक रेग्युलर पथ्य म्हणून जे पाळलं जाते की साखर नाही खायची, गोड पदार्थ टाळायचे, ह्या गोष्टी कळतात, भात बंद करणं. पण फक्त कार्बोहायड्रेट्स कमी करून त्याचा उपयोग नाही आहे आपल्या खाण्यामध्ये, तर ते व्यवस्थित संतुलित दिवसभरात होणं या पद्धतीने ते मग कंट्रोलही करता येतं. म्हणजे रिव्हर्स जर झालं नाही तरी पण ज्यांना खूप म्हणजे इन्सुलिनवर असूनही किंवा औषधं सुरू असूनही बऱ्याच लोकांची ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहत नाही, तर ती कंट्रोल करता येते आपल्याला. सेम हायपरटेन्शनसाठी लागू होतं की इनिशियल फेजेसमध्ये जर आपण त्या पद्धतीने हायपरटेन्शनसाठी लागणारे आहार चेंजेस आपण केले जे सोडियम पोटॅशियम

0: किंवा मिठाशी निगडीत बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या आपण चेंजेस केल्या तर त्या पद्धतीने हायपरटेन्शन कमी करू शकतो आपण. हायपरटेन्शन हे डाएटवर रिव्हर्स नाही होत. त्याचे जे मेजर रिस्क फॅक्टर्स आहेत, वरचा बीपी आपण जो म्हणतो सिस्टॉलिक, त्याच्यामध्ये 20 वगैरे आपण कमी करू शकतो, पण ते पूर्णपणे बंद नाही होत आहारावर.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय याविषयी वैद्यकीय आहार तज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्यांनो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गुढे पाचगणी पठार याविषयी अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठाराची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं गुढे पाचगणी पठार हे शिराळा तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर वसलेलं हे पठार वर्षभर आल्हाददायक हवामानासाठी ओळखलं जातं. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात येथे निसर्गाचं मनमोहक रूप अनुभवायला मिळतं. गुढे आणि पाचगणी ही दोन गावे या विस्तीर्ण पठारावर वसलेली आहेत. हिरवीगार गवताळ माळराने, दाट धुके, थंडगार वारे आणि दूरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना पहिल्याच भेटीत भुरळ घालतात. सकाळच्या वेळी ढग अक्षरशः जमिनीवर उतरल्याचा भास होतो, तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण परिसर सोनेरी रंगाने उधळून निघतो. या पठाराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उभारण्यात आलेल्या पवनचक्क्या. डोंगर माथ्यावर उभ्या असलेल्या या विशाल पवनचक्क्या पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीचं उत्तम उदाहरण आहे. वाऱ्याच्या वेगासोबत फिरणाऱ्या या पवनचक्क्या आणि त्यामागे दिसणारा सह्याद्रीचा नजारा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गुढे पाचगणी पठारावरून वारणाखोरे, चांदोली अभयारण्य परिसर आणि सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगांचं विहंगम दर्शन घडतं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडतो, त्यामुळे अनेक पर्यटक येथे सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवण्यासाठी खास येतात. पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अधिकच खुलून येतं. असंख्य रानफुले, हिरव्यागार कुरणांमधून वाहणारे छोटे झरे आणि धुक्याने वेढलेले डोंगर यामुळे संपूर्ण परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हाससारखा भासतो. अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी झाडे, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात. त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि जैवविविधता संशोधकांसाठी हे पठार महत्त्वाचे मानले जाते. गुढे पाचगणी परिसर हा ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंतीसाठीही प्रसिद्ध आहे. अनेक युवक आणि निसर्गप्रेमी आठवड्याच्या सुट्टीत येथे भेट देऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात. पावसाळ्यात तर ढगांमध्ये हरवलेले रस्ते आणि धुक्यातून दिसणाऱ्या पवनचक्क्या छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनतात. या परिसरातील आणखी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे येथील शांतता. शहरातील धावपळ, गोंगाट आणि प्रदूषणापासून दूर असलेलं हे ठिकाण

0: ध्यान मनाला नवचैतन्य देणारा आहे. स्वच्छ हवा, निसर्गाचे संगीत आणि मोकळे वातावरण यामुळे येथे आलेला प्रत्येक पर्यटक काही काळ तरी निसर्गात हरवून जातो. गुढेपाचगणी परिसरातील ग्रामस्थांचे जीवनही या पठाराशी घट्ट जोडलेलं आहे. शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि पर्यटन यावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी स्थानिक नागरिक उत्साहानं पुढाकार घेत आहेत. गावाकडच्या घरगुती जेवणाचा आस्वाद, स्थानिक परंपरा आणि ग्रामीण संस्कृती यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होतो. अलीकडच्या काळात गुढेपाचगणी पठार पर्यटन नकाशावर वेगाने पुढे येत आहे. अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, छायाचित्रणासाठी आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी येत आहेत. मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्लास्टिकचा वापर टाळणं, कचरा न टाकणे, वनस्पतीचे नुकसान न करणे आणि परिसराची स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक आहे. गुढेपाचगणी पठार हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर निसर्ग, पर्यावरण आणि ग्रामीण जीवन यांचा सुंदर संगम आहे. सह्याद्रीचे अद्भुत सौंदर्य, थंडगार वातावरण, हिरवाईने नटलेली कुरणे आणि मनाला शांत करणारा निसर्ग अनुभवायचा असेल तर हे ठिकाण प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात
2: आकाश 102.9 MHz आपण ट्यून केले आकाशवाणीचे हे बीड केंद्र. सकाळचे 6:55 झालेत. जाहिरात संदेश.
3: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि सर्दी वाढ दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काय खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरता?
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.

आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐकूयात. या रूपरेषेनंतर म्हणजे सकाळी 7 वाजता नमस्कार वेळ. हा कार्यक्रम निवेदन डॉक्टर श्रीधर राघव यांचं आणि सादर करतो विराज बच्चे. 7:25 आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालना लढाऱ्याद्वारा प्रायोजित दिलखुलासा कार्यक्रम मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षिप्त करू. 7:40 आणि प्रायोजित गणेश आरती

सरासरी 40 मिनिटांनी समर्पित कार्यक्रम जागतिक अल्झायमर दिवस हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रा स्मिता वाहिनी समक्षित करू. 9 वाजता विविध भारतीय राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 11 वाजता पळू वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात आरोग्य आणि सेवानिवृत्त सेवानिवृत्तीनंतरचा आहार आणि विहार याविषयी अंबाजोगाई येथील योगेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य दीपक देवळे यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन गोपाळ ठाकूर यांचं सादर करते योगीराज बच्चे. 11 वाजता गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम. 11 वाजून 45 मिनिटांनी मिश्र संगीताचा कार्यक्रम. 12 वाजता आमच्या महिला भगिनींसाठीचा

बाजुहरू 20 मिनट अनि युवा वाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी हो 6 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावर 7:30 आणि

0: 92.2 के लिए है आकाशवाणी चाहिए बीड केंद्र सकल जी 7 वर्ष स्थित।
1: सुवर्ण ज्वेलर्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावर। 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित। ऑफर दिनांक 20-24 सप्टेंबर 2026 पर्यंत। तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्ण ज्वेलर्स, साठे चौक जालना रोड बीड। सुवर्ण ज्वेलर्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावर। 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित। ऑफर दिनांक 20-24 सप्टेंबर 2026 पर्यंत। तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्ण ज्वेलर्स, साठे चौक जालना रोड बीड।
0: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नमस्कार बीड, निवेदन डॉक्टर श्रीधर राघव यांचं आणि सादर करते योगीराज बच्चे।

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बीड जिल्ह्यात केवळ 17% पाणी साठा, पाणी जपून वापरण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन। एक गाव एक गणपतीची लिंबा गणेश मध्ये 225 वर्षाची परंपरा। येथे होतो 5 दिवसांचा गणेशोत्सव। 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांची नाव नोंदणी सुरू। परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षाची स्थापना। बीड शहरातील गणेश मंडळाचे देखावे सुरू। आता सविस्तर। पुरेसा पाऊस नसल्याने बीड जिल्ह्यातील धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे। जिल्ह्यातील धरणामध्ये सध्या फक्त 17% पाणी साठा शिल्लक राहिला आहे। दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणी साठा राखीव ठेवण्यात आला आहे। धरण क्षेत्रातील विद्युत मोटारी काढण्यात येत आहेत। जिल्ह्यातील माजलगाव धरणामध्ये 27% तर मांजरा धरणात 10% पाणी साठा शिल्लक आहे। बीडच्या बिंदुसरा धरणात 7% तर आष्टीच्या मेहकरी धरणात 13%, परळीच्या वाण धरणात 1%, कुंडलिका धरणात 27% पाणी साठा शिल्लक आहे। इतर लहान मोठ्या धरणातील पाणी साठाही कमी झालेला आहे। संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणी साठे पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत। नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे। बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश येथे एक गाव एक गणपतीची 225 वर्षांची परंपरा आहे। श्री क्षेत्र भालचंद्र गणपती म्हणून ओळख असलेल्या लिंबा गणेश मध्ये 5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो। येथील सरकार वाड्यात स्थापन करण्यात आलेल्या मयुरेश्वराचे 5व्या दिवशी राजेशाही थाटात विसर्जन करण्यात येते। काल ही मिरवणूक पार पडली। पंचक्रोशीतील 12 गावच्या लेझीम पथकांनी सहभाग घेतला। येथील मूर्तिकार उमेश कानिटकर हे मातीपासून मयुरेश्वराची मूर्ती बनवतात। गौरीसोबत लिंबा गणेश मध्ये गणरायाचे विसर्जन करण्यात येते। वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे। नवमतदारांनी आपल्या भागातील BLOC संपर्क साधून मतदार यादीत नाव येण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी TC, पासपोर्ट फोटो देणे आवश्यक आहे। गावोगावी व शहरी भागातही नवमतदारांसाठी स्थानिक पातळीवर नोंदणी चालू आहे। राज्यातील विविध शासकीय

शासकीय कार्यालयामध्ये स्पर्धा परीक्षेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी शासनाने अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली असून त्या अनुषंगाने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विद्यार्थी, पालक आणि अभ्यासक यांनी आपल्या सूचना व शिफारसी या कक्षाकडे नोंदवाव्यात असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केलं आहे. बीडमधील पेठ बीड भागातील देखावे रविवारी रात्रीपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. पेठ बीड भागातील अनेक गणेश मंडळांनी धार्मिक, सामाजिक तसेच जनजागृती करणारे देखावे उभारले आहेत. वैष्णवी देवी मंदिर, सीता स्वयंवर, दख्खनचा राजा, ज्योतिबा मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, बारा ज्योतिर्लिंग, आदियोगी, नृसिंह अवतार, रायगड किल्ला, मॅजिक शो यासह अनेक गणेश मंडळांनी भव्य आकर्षक देखावे सादर केले आहेत. हे देखावे रविवारपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. देखावे पाहण्यासाठी बीडकर दरवर्षी मोठी गर्दी करतात. आणि शेवटी दिनविशेष. आज आंतरराष्ट्रीय शांतता दिन. जगात शांतता, अहिंसा आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 1981 हा दिवस घोषित केला. 1991 याच दिवशी तैवानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 2400 जणांचा मृत्यू झाला होता. या माहिती बरोबर मी डॉक्टर श्रीधर आघाव आजचा नमस्कार बीड कार्यक्रम इथे संपवतो. नमस्कार. लेखन सौजन्य उत्तम हजारे, पत्रकार बीड, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

नमस्कार बीड, हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतरही ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. ते आम्ही आता सहक्ष

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलं कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साच पडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो. नेत्र
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अपुऱ्या पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विविध योजना आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून मदत करण्यात येईल, कृषी मंत्र्यांची ग्वाही. राज्यातल्या उद्योगांना 2029 पर्यंत स्वस्त वीज मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नांदेड जिल्ह्यात 2 दुर्घटनांमध्ये 3 युवकांचा मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 2 रौप्य पदकं. क्रिकेटमध्ये महिला संघाची अंतिम फेरीत उद्या श्रीलंकेशी लढत. आता सविस्तर बातम्या. राज्यात अपुऱ्या पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून मदत करण्यात येईल, अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
3: हे सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका. जेवढी जास्तीत जास्त ही राज्य सरकार केंद्र NDRFच्या माध्यमातून पीक विमा किंवा शासकीय योजनेमधनं जेवढी तुम्हाला शेतकऱ्याला मदत करते करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करू.
2: दरम्यान कृषीमंत्र्यांनी काल अकोला इथं अमरावती महसूल विभागातल्या पीक परिस्थितीचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काल वैजापूर तालुक्यात टंचाईग्रस्त भागात पीक स्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं सांगतानाच शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या दगडवाडी इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान रोहित पवार यांनी काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव, पाटोदा आणि काजळ हिप्परगा परिसरातल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. जिल्ह्यात पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही पंचनामे रखडल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत आणि सवलती द्याव्यात या मागणीसाठी बीड इथं येत्या 24 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल ही माहिती दिली. राज्यातल्या उद्योगांना 2029 पर्यंत स्वस्त वीज मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूरमधल्या अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या अवादा समूहाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी सोलर मॉडेलच्या निर्मितीची काल पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. उद्योगांना स्वस्त आणि 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर ऊर्जा, बॅटरी आणि ऊर्जा साठवणुकीवर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदरामुळे राज्यातले उद्योग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले,
4: आपण जेव्हा समृद्धी महामार्ग केला तेव्हा रेल्वे करता जागा सोडली आहे, पण आपल्याला आता तिथे नॉर्मल रेल्वेची आवश्यकता नाही, फ्रेट रेल्वेची आवश्यकता आहे, जी मोठ्या प्रमाणात सामान किंवा गुड्स घेऊन जाण्या आणण्याचं काम करू शकेल. त्याच्यातला प्लॅन असा आहे की वाढवण आणि JNPT या दोन्हीकडनं डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर काढायचा. तो नाशिकला ड्रायपोर्ट असेल, जालन्याचा ड्रायपोर्ट असेल, वर्ध्याचा ड्रायपोर्ट असेल आणि गडचिरोली, इथपर्यंत आपण जर तो नेऊ शकलो तर अख्ख्या महाराष्ट्राला पोर्टलेट डेव्हलपमेंटचा एक फायदा मिळेल आणि अख्ख्या महाराष्ट्रात इंडस्ट्रियलायझेशन आपण करू शकतो.
2: दरम्यान UPI सर्व व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येणार नसून केवळ विवक्षित व्यापारी व्यवहारांवरच शुल्क लागू होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. किरकोळ शुल्काला व्यापारी आणि पेट्रोल पंप धारकांनी विरोध करू नये असं आवाहनही त्यांनी केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजी

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. या दृष्टिकोनाचं पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत झालेलं रुपांतर दर्शवणारं उदाहरण आपण जाणून घेणार आहोत.
2: पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेली प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी अर्थात पीएम स्वनिधी योजना महत्वाची ठरत आहे. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणीत आलेल्या पथविक्रेत्यांना खेळतं भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी जून 2020 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना कोणतंही तारण न ठेवता कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. पुनर्रचित योजनेनुसार पहिल्या टप्प्यात 15,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 25,000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 50,000 रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं. पहिल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणारे लाभार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतात. भाजीपाला, फळं, खाद्यपदार्थ, कपडे आणि विविध वस्तू विकणारे पथविक्रेते तसंच न्हावी, चांभार, धोबी यांसारख्या सेवा देणाऱ्या विक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळतो. योजनेमुळे पथविक्रेत्यांना औपचारिक आर्थिक व्यवस्थेशी जोडण्याबरोबरच डिजिटल व्यवहार आणि पतव्यवस्थेचा लाभ घेण्याची संधी मिळत आहे. पथविक्रेत्यांच्या व्यवसायाला आर्थिक स्थैर्य देत त्यांना आत्मनिर्भर बनवणं आणि त्यांच्या उत्पन्नाच्या संधी वाढवणं हा पीएम स्वनिधी योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
1: छत्रपती संभाजीनगर इथले शिवणकाम करणारे प्रशांत औसेकर यांना पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेविषयी ते सांगतात.
3: मी पीएम स्वनिधी योजनेमार्फत 10,000 रुपयाचे कर्ज घेतले. कर्जामधून मी टेलरिंग मटेरियल भरून मी माझा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायामधून मी हप्ते फेडून माझे घराच्या उदरनिर्वाह करतो आणि या निधीचा मला फार मोठा हातभार लागला.
1: नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी इथल्या काळेश्वर मंदिर परिसरात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. हे दोघे वाडीपाटी नजीकच्या मातोश्री प्रतिष्ठान या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. अन्य एका घटनेत उमरी तालुक्यातल्या मंडाळा या गावात गणेश विसर्जन बंदोबस्त करून दुचाकीवर परत येत असताना होमगार्ड संदीप पिंगळे यांचा अन्य एका दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हिरडगाव शिवारात काल संध्याकाळी हा अपघात झाला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल दमदार कामगिरी करत 2 रौप्य पदकांची कमाई केली. नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेनिल वालारीवान, सोनम मस्कर आणि विदर्शा विनोद यांनी देशाला रौप्य पदक मिळवून दिलं. त्यानंतर एलावेनिल हिनं वैयक्तिक प्रकारातही रौप्य पदक पटकावलं. महिला पारंपरिक 60 किलो वजनी गटात सुचिका तरियानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष हॉकी संघानं इंडोनेशियाचा 13-1 असा पराभव करत विजयी सुरुवात केली, तर महिला हॉकी संघानं ब गटातल्या आपल्या पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा 19-0 असा एकतर्फी पराभव केला. महिला टेबल टेनिस संघानं सिंगापूरवर 3-2 असा विजय मिळवला, तर महिला बॅडमिंटन संघानं कझाकिस्तानचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला क्रिकेटमध्ये भारतानं बांगलादेशचा 114 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताचा अंतिम सामना उद्या 22 तारखेला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. दरम्यान काल झालेल्या सामन्यात उपकर्णधार स्मृती मानधना हिनं T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 4,788 धावा पूर्ण करून विक्रम प्रस्थापित केला. लातूर जिल्ह्यात उदगीर शहर आणि परिसरात काल सुमारे 15-20 मिनिट

जोरदार पाऊस झाला। या भागात पावसानं ओढ दिल्यामुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। दरम्यान हवामान विभागानं आज परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। अपुऱ्या पावसाभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विविध योजना आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून मदत करण्यात येईल, कृषी मंत्र्यांची ग्वाही। राज्यातल्या उद्योगांना 2029 पर्यंत स्वस्त वीज मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि नांदेड जिल्ह्यात 2 दुर्घटनांमध्ये 3 युवकांचा मृत्यू। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।

0: ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरीवरती आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र. सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झालेत. ऐकूयात काही जाहिरात आणि संदेश.
1: सुवर्ण ज्वेलर्सची धमाका ऑफर. सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावर. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्ण ज्वेलर्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि सलदेवा दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे ही सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
1: सुवर्ण ज्वेलर्सची धमाका ऑफर. सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावर. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्ण ज्वेलर्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
4: वा वहिनी, आजच्या नाश्त्याची चवच काही आली होती. काय खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
5: एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जरतारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. पांघरसी जरी असला कपडा, पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जाशी उघडा. कपड्यांसाठी करसी नाटक 3 प्रवेशांचे. गदी माडगुळकर.
6: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर कापतात, आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात. काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल. मी अशा धर्माला मानतो जो धर्म स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो. सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावं.
0: एफ एम बँडच्या 102.9 MHz वर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र. सकाळची 7:25 होत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही आता मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: दिलखुलासमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
2: तुम्हाला आज काय वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फरक जाणवतो, म्हणजे उद्योग क्षेत्र असेल किंवा दळणवळणाची इतर साधनं असतील तर त्यामध्ये काय फरक?
1: निश्चितपणे आता दळणवळण खूप फास्टेस्ट झालंय. आता ट्रॅव्हल डिस्टन्स जे आहे ते आता पूर्वी ज्या ठिकाणी 10 ते 12 तास लागायचे म्हणजे नागपूरवरून मुंबईला यायला तिथे आता 6 तासामध्ये आपण पोहोचू शकतो. 6 ते 7 तासामध्ये फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी आहे. आता हा एक्सप्रेस वे जो आहे त्या ठिकाणी कुठेही ऑब्स्ट्रक्शन नाही आहे. शिवमडका ते आमने हे 701 किलोमीटरचे जे अंतर आहे, शिवमडका नागपूरमध्ये आणि आमने ठाण्यामध्ये, तर 701 किलोमीटरमध्ये कुठेही ऑब्स्ट्रक्शन नाही आहे. 24 ठिकाणी असे इंटरचेंजेस आहेत म्हणजे ज्या ठिकाणी हायवेज क्रॉस होतात समृद्धी महामार्गाला त्या ठिकाणी इंटरचेंजेस आहेत, तिथे एक्झिट एंट्री पॉईंट आहेत. पण अशा ठिकाणी जे काही टोलबूथ्स आहेत ते मुख्य महामार्गावरती नाही आहेत. महामार्गाच्या खाली जे रॅम्प्स आहेत एक्झिट एंट्रीचे त्या ठिकाणी टोलबूथ आहेत. त्यामुळे सिमलेस अगदी म्हणजे विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन आपण 701 किलोमीटरचा प्रवास करू शकतो. त्यामुळे हे अंतर 7 तासामध्ये आपण पूर्ण करू शकतो. 120 स्पीड लिमिट आहे.
2: 120
1: लाईट व्हेकलसाठी, बसेसाठी 100 आणि हेवी व्हेकलसाठी 80 असं स्पीड लिमिट आहे. तर त्या स्पीड लिमिटमध्ये जर लोकांनी प्रवास केला तर ते त्या भीत वेळेमध्ये पोहोचू शकतात. आता हे अंतर एवढं म्हणजे शॉर्टेस्ट आता कमी वेळेमध्ये आपण पार करू शकलो असल्यामुळे आता जे काही ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आहेत, ट्रक्स आणि ट्रेलर्स आहेत, त्यांना पण आता सुविधा झाली आहे. ते पण नॉनस्टॉप अगदी म्हणजे त्यांना असं कुठं चढ उतार वगैरे असा काही प्रकार नाही आहे. अव्हरेज जर ग्रेड पाहिला या महामार्गाचा तर 1.5% हा अव्हरेज ग्रेड आहे, म्हणजे ऑलमोस्ट रस्ता फ्लॅट आहे. आता काही काही ठिकाणी जिथे म्हणजे असं थोडं कटिंगचा पोर्शन आहे, कुठे हिल्स आहेत, अशा ठिकाणी 2.5% पर्यंत मॅक्सिमम आपण ग्रेड घेऊन गेलो. म्हणजे इव्हन टनेलमध्ये जर आपण विचार केला जो कसऱ्याचा जो बोगदा आहे त्याच्यामध्ये 2.5% मॅक्सिमम ग्रेड आहे.
2: बरं,
1: तर हा एक फ्लॅट महामार्ग असल्यामुळे इव्हन हेवी व्हेकल्सला सुद्धा आता सोपं झालं आहे. यामुळे उद्योगधंदे ह्या इंटरचेंजेसच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेत. आता म्हणजे जे इंटरचेंजचे लोकेशन आहे जिथे एंट्री एक्झिट पॉईंट आहे त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज येत आहेत, आता वेअर हाऊसेस येत आहेत. आता शासनाने आता नुकताच निर्णय घेतला आहे, पूर्वी न्यू टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून

0: संचला घोषित केलं होतं की काही लोक कन्सेंटवरती जमीन देतील आणि लँड पुलिंगच्या माध्यमातून काही टाउनशिप छोट्या टाउनशिप डेव्हलप करण्याचं नियोजन होतं एमएसआरडीसीचं. पण त्यानंतर कन्सेंट काय आम्हाला मिळाल्या नसल्यामुळं आम्ही आता 16 असे लोकेशन निवडलेत, म्हणजे इंटरचेंजेस लोकेशन, अशा ठिकाणी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून आता एमएसआरडीसीला डिक्लेअर केलं गेलं आहे. आणि अशा इंटरचेंजच्या ठिकाणी 100 ते 120 स्क्वेअर किलोमीटर प्रत्येक इंटरचेंजला तेवढ्या क्षेत्राचं एक नियोजनबद्ध विकास व्हावा त्यादृष्टीने आम्ही आता प्लॅनिंग अथॉरिटी चालू आहे. त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट प्लॅन्स आम्ही तयार करू, त्या भागाच्या ज्या काही गरजा आहेत म्हणजे इंडस्ट्रीच्या गरजा असतील, वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी येतील त्याच्या गरजा विचारात घेऊन आम्ही त्याचं प्लॅनिंग करू. आणि नंतर मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज या इंटरचेंजेसच्या भोवती विकसित होतील. तर इंडस्ट्रीज विकसित झाल्यामुळे निश्चितच GDP मध्ये वाढ होईल. आणि हे 10 जिल्हे जे आहेत हे 10 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज झाल्यानंतर रोजगाराची पण निर्मिती होईल.
1: नक्कीच रोजगार निर्मिती होईल. आणि आता आपण पाहतो की मुंबईहून जर प्रवास करायचा असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अगदी नाशिक असेल, तरी तो खूप सुलभ झालेला आहे. मुंबई पुरतं जर बोलायचं झालं म्हणजे मुंबईतल्या मुंबईत प्रवास, तर वर्सोवा ते वांद्रे हा एक सागरी सेतू आता प्रकल्प सुरू आहे, त्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे कारण तो एक खूप ट्रॅफिकचा रोड असा समजला जातो. तर काय सांगाल की त्याचं काम आतापर्यंत कसं आणि कुठपर आलेलं आहे?
0: वर्सोवा ते वांद्रे हा जो सागरी सेतू आहे 9.8 किलोमीटर लांबीचा आहे, म्हणजे मुख्य सेतूची जर लांबी पाहिजे तर 9.8 किलोमीटर. आणि त्याला कनेक्टर आहेत वेगवेगळ्या ठिकाणी.
1: बरं,
0: पहिला कनेक्टर बांद्र्याला आहे, दुसरा कनेक्टर ऑटर्स क्लब जो आहे अड्डर रोडला तिथे दुसरा कनेक्टर आहे, तिसरा जुहू कोळीवाड्याला आहे, आणि चौथा शेवटचा कनेक्टर जो वर्सोवाला आहे. तर 4 कनेक्टर आणि मुख्य जी सिलिंक आहे असं एकत्रित म्हणून 25 किलोमीटरचा हा सिलिंग प्रोजेक्ट आहे. 25 किलोमीटर लांबीचं हे स्ट्रक्चर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2019 मध्ये या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती, पण 2.5 वर्षामध्ये काही ते काम होऊ शकलं नसल्यामुळे आम्ही ते नवीन कंत्राटदाराला हे काम असाईन केलं. आणि 2022 पासून खऱ्या अर्थाने त्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे. आणि आतापर्यंत 35% काम त्या सागरी सेतूचं पूर्ण झालं आहे. आणि त्या 2028 पर्यंत 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
1: बरं,
0: या सागरी सेतूचं टप्प्याटप्प्याने आता तो ओपन करण्याचं आम्ही नियोजन करतो आहे. या ठिकाणी समस्या आहेत, म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये काम करता येत नाही. आता मागच्या वर्षी 2025 पर्यंत अगदी मेमध्ये पाऊस सुरू झाला आणि नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता, 6 महिने पावसामुळे वाया गेले. पावसाचे चॅलेंजेस आहेत, तरी पण आम्ही त्या चॅलेंजेसवरती मात करून जे काही म्हणजे कंत्राटदाराला या कामासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत, मशिनरी असेल, मॅनपॉवर आहे, त्याच्यामध्ये जो काय आता फेअर सीझन आम्हाला मिळतो त्यामध्ये ते रिसोर्सेस वाढवून ती जी काही डेडलाईन आम्ही डिसाईड केली या प्रोजेक्टसाठी तो अचीव्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, त्याचं काम आम्हाला पाहायला देखील मिळत आहे. जे मध्ये खांब उभे आहेत ते सर्वसामान्य लोकांना दिसत आहेत आणि त्यामुळे नक्कीच या महामार्गाकडे देखील डोळे लागलेले आहेत, सागरी सेतूकडे. सर, द्रुतगती महामार्गांबद्दल आपण बोललो, तर द्रुतगती महामार्गांवरची जी वाहतूक आहे ती अधिक सुरक्षित व्हावी आणि वेगवान व्हावी ह्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय करता येऊ शकेल?
0: समृद्धी महामार्गावरती सुरक्षेसाठी आणि वाहतूक म्हणजे अगदी नियमाचं पालन करून चालावी यासाठी आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करतोय समृद्धी महामार्गावरती. आणि हे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे त्याला आपण ITMS म्हणतो, ती ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आणि इंडियामध्ये जेवढे हायवेज आहेत त्या सर्व हायवेपेक्षा ही सगळ्यात वेगळी अशी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपण उभी करतोय. काम सुरू आहे त्याचं, एक 405 किलोमीटर लांबीतलं, म्हणजे नागपूरपासून 405 किलोमीटर लांबीतलं पहिल्या टप्प्यात आम्ही त्याचं गोलायू करतोय. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ITMS ही ऍक्टिवेट होईल 405 किलोमीटरची September 2026 पर्यंत. आणि त्यानंतर 3 महिन्यामध्ये उर्वरित जी लांबी आहे म्हणजे महामार्गाची 701 किलोमीटरसाठी म्हणजे जवळपास 296 किलोमीटरची लांबी आहे, ते आम्ही December 2026 पर्यंत पूर्ण करू. आता ही जेव्हा ITMS ची सिस्टीम सुरू होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे 701 किलोमीटरचा हा स्मार्ट महामार्ग बनेल, म्हणजे हा पूर्ण 24/7 सर्व्हिलन्स मध्ये राहील.
1: अच्छा.
0: आणि या महामार्गावरती विविध प्रकारचे एकूण 4800 कॅमेरेज असतील 700 किलोमीटरमध्ये. आणि हे सगळे कॅमेरेज जे आहेत हे सर्व म्हणजे सर्वावरती असं वॉच ठेवतील, म्हणजे महामार्गावर जी काही ट्रॅफिक मूव्ह होईल त्या पूर्ण ट्रॅफिकवरती वॉच असेल. इव्हन ऑटोमॅटिक

0: म्हणजे ते एनपीआर नंबर प्लेट रीडर, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेराज पण आहे.
1: बरं,
0: म्हणजे कुठलाही काही इन्सिडेंट झाला महामार्गावरती तर तो कॅप्चर केला जाईल. या ठिकाणी आमचे एक मेन कंट्रोल रूम जे आहे याचे ते आमण्याला आहे, जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिथे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असे 0 पासून 700 किलोमीटर मध्ये 7 ठिकाणी असे कंट्रोल सेंटर आहेत.
1: अच्छा.
0: मग त्या ठिकाणावरनं त्या कंट्रोल सेंटरवरनं त्या क्षेत्रातलं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल. आणि प्रत्येक कंट्रोल सेंटरवरती परत 2 ड्रोन्स पण आहेत.
1: बरं,
0: म्हणजे ड्रोनद्वारे पण आम्ही सर्व्हिलन्स करू. तर यामुळे ही आयटीएमएस सिस्टीम जेव्हा ऍक्टिव्हेट होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे हा सर्व्हिलन्समध्ये असल्यामुळे अतिशय असा सुरक्षित महामार्ग असेल. कुठलाही इन्सिडेंट झाला तर तो लगेच ट्रॅक केला जाईल. आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे इन्सिडेंटचे प्रत्येक व्हेकल कॅमेऱ्यामध्ये ते कॅच केला जाईल. त्यामुळे सगळ्यांना हा अतिशय सुरक्षित असा महामार्ग वाटेल. दुसरं, आयटीएमएस सिस्टीममुळे 16 असे व्हायोलेशन्स आम्ही हे केलेत, म्हणजे डिस्क्राईब केले त्या ठिकाणी. तर ते जे कोणी व्हायोलेट करतील त्यांना मग तो फाईन बसेल. त्यामुळे जेव्हा व्हायोलेशन केल्यानंतर जेव्हा वाहन चालकाला फाईन बसेल तेव्हा डिसिप्लिन ऑटोमॅटिकली येईल त्याच्यामध्ये. सध्या कसं आहे की महामार्ग हा जवळपास लेवल असा महामार्ग असल्यामुळे एक टेम्पटेशन जे आहे बऱ्याच वाहन चालकांना, म्हणजे जे काय त्या स्पीड लिमिट्स घालून दिलेत त्या स्पीड लिमिटपेक्षा पुढे जाऊन वाहन चालवायचं असं टेम्पटेशन येत असल्यामुळे काही लोक ते व्हायोलेशन करतात. व्हायोलेशन केल्यामुळे त्यांना दंड पण बसतो. आता समृद्धी महामार्गावरती सध्या जे टोल स्टेशन्स आहेत या ठिकाणी कुठलं वाहनाने व्हायोलेशन केलं स्पीडचं हे टोल नाक्यावरती कळतंय का? कारण कसं आहे, समजा नागपूरवरून एखादा व्यक्ती निघाला, म्हणजे अगदी समजा एखादी कार तिकडनं ट्रॅव्हल करते नागपूरवरून, तिथे त्याचं वेळ जो आहे तो नोंदवला जातो त्या वाहनाचा. समजा छत्रपती संभाजीनगरला सावंगी तिथे टोल स्टेशन आहे, तिथं त्यांनी एक्झिट घेतलं तर ते साधारणतः 421 किलोमीटरचं जे अंतर आहे त्यांनी 120 आज स्पीडनी किती वेळामध्ये पार पाडायला पाहिजे हे ऑटोमॅटिकली तिथं टोल स्टेशनवरती कळते. त्यांनी जर ते अंतर कमी वेळेत जर पार केलं असेल, 120 वर जर त्याचा ॲव्हरेज स्पीड असेल तर तिथे असा भोंगा वाजतो, तिथे टोल स्टेशन
1: भोंगा वाजतो,
0: भोंगा वाजतो आणि त्याला मग त्याला बाजूला घेऊन त्याला फाईन केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं प्रबोधन केलं जायचं
1: त्याला,
0: आणि जेवढा वेळ त्यांनी वाचवलाय तेवढ्या वेळ तिथे प्रबोधन केलं जायचं
1: आरटीओ.
0: राष्ट्रपतीची सुविधा त्या काळात होती, पण आता आयटीएमएस झाल्यानंतर बऱ्यापैकी डिसिप्लिन याच्यामध्ये येईल ट्रॅफिक मध्ये.
1: बरोबर, म्हणजे मग जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना लगेचच चलान
0: निश्चितपणे त्यांना, म्हणजे ते ऑटोमॅटिकली आता जसं चलन रेज होत आहे, म्हणजे जेव्हा कुठे व्हायोलेशन केलं जातं म्हणजे सिग्नल तोडल्यानंतर जशा पद्धतीनं चलन्स रेज केले जातात तसे चलन्स त्यांना रेज होतील.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजेक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र. सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत सिद्धिविनायक रुग्णालयाद्वारा प्रायोजित गणेश आरती.
1: आरतीचे प्रायोजक आहेत श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शासकीय विश्रामगृह शेजारी नगर रोड बीड. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व शस्त्रक्रिया मोफत.

0: राजक होते. मित्रभूत कॅन्सर ऑपरेशन केमोथेरपी एनजिओप्लास्टी किडनी मुतखडा हाडांचे सर्व ऑपरेशन आयसी आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करणारे श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शासकीय विश्रामगृह शेजारी नगर रोड बीड.
1: सिद्धिविनायक रुग्णालय द्वारा प्रायोजित गणेश आरती ऐकलीत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. ऐकत काही जाहिरात आणि संदेश.
0: आरतीचे प्रायोजक आहेत
2: सुवर्ण ज्वेलर्सची धमाका ऑफर. सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेनसाठी फक्त 7% घट नावर. 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित. ऑफर दिनांक 20-24 सप्टेंबर 2026 पर्यंत. तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्ण ज्वेलर्स, 60 चौक जालना रोड बीड.
3: ग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि सर्दी वाढ दोन्ही मिळून रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे ही सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधी वाद यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो.

0: 95 डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
1: सुवर्ण ज्वेलर्सची धमाका ऑफर, सर्व प्रकारच्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या लॉकेट चेन साठी फक्त 7% घटनावर, 22 कॅरेटचे सर्व दागिने HUID हॉलमार्क सहित। ऑफर दिनांक 20 ते 24 सप्टेंबर 2026 पर्यंत, तेव्हा त्वरा करा, संपर्क करा सुवर्ण ज्वेलर्स, साठी चौक जालना रोड बीड।
2: वा वैनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही वाढ होती का? खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार, सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपर फाईन साबुदाणा
4: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। सकाळचे 7:45 झालेत, प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात ऐकवत अरुण दाते यांनी गायले मंगेश पाडगावकर यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं।

अरुंधती यांनी गायलेले मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. संगीत यशवंत देव यांचं होतं. सकाळचे 7:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम.

0: हॉस्पिटल।
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार। कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याशी संवाद साधतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड। श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं। फोन नंबर आहे 0241-232-6775, 0241-232-6775। सर, आजच्या भागात मला जरा वेगळा प्रश्न विचारायचा की मागेच तुम्ही काही एपिसोडमध्ये श्रोत्यांना सांगितलं की स्त्रियांमध्ये आढळणारे कॅन्सर पण सांगितले, मुख्यतः ब्रेस्ट कॅन्सर, छातीचे कॅन्सर किंवा स्तनाचे कॅन्सर असं म्हणूयात, पण अशा काही केसेस आहेत, असे काही उदाहरणं आहेत की हेच कॅन्सर पुरुषांमध्ये सुद्धा आढळलेत, काय त्याबद्दल?
2: निश्चितपणे, म्हणजे आम्ही ऑपरेशनच करत असतो, पुरुषांच्या मध्ये सुद्धा स्तनाचा कॅन्सर आढळून येतो, प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे 1% पुरुषांमध्ये,
1: पण
2: 99% स्त्रियांमध्ये असतो, परंतु आता कॅन्सर पुरुषांमध्ये असतो, त्याच्यामुळे पुरुषांनी सुद्धा आपल्या छातीकडे स्तनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये कधी काही गाठ उद्देश वाटायला लागली, हाताला गाठ लागली, ताबडतोब तपासणी करून घेणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये जर गाठ असेल तर सुरुवातीला ती दुखत नसते, साधी गाठ वाटते, आपल्याला वाटतं आपली चरबीची गाठ वगैरे असं वाटतं, पण तपासणी त्याची होणं आणि तपासणी करून खात्री करून घेणं हे गरजेचं आहे पुरुषांनी सुद्धा। आणि कुठली गाठ सांभाळत बसायची नाही, कारण कुठली गाठ ही त्रासदायक नंतरही होऊ शकते,
1: चरबी
2: चरबी सुद्धा असेल तर ती वाढतच जाते, त्याच्यातही नंतर कॅन्सर होऊ शकतो,
1: म्हणून
2: गाठ सांभाळता काढून तपासून घेणं अतिशय महत्वाचं आहे। तर पुरुषाचं मध्ये सुद्धा स्तनाचा कॅन्सर असतो आणि त्यांना सुद्धा स्त्रियासारखंच आपल्याला ऑपरेशन करावं लागतं, ज्यामध्ये गाठ तर आहेच पण स्तनाचा जो काही आतल्या पेशी आहेत त्याही काढून टाकाव्या लागतात आणि त्यांना परत म्हणजे बगलेतलं सुद्धा ऑपरेशन त्याबरोबर करावं लागतं, कारण स्तनाच्या पुरुषांच्या स्तनामध्ये जर गाठ आली, कॅन्सर आला, तर तो बगलेतल्या गाठीमुळे जातच असतो, त्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीनं पुरुषांमध्ये सुद्धा ऑपरेशन करावं लागतं। 1% असेल पण तरी घातक आहे आयुष्याला, त्या माणसाचं आयुष्य त्याच्या धोक्यात येऊ शकतं, त्यामुळे पुरुषांनी सुद्धा आपल्या स्तनाकडे दुर्लक्ष करू नये, स्वतःच्या हाताने आंघोळ करताना मेहनतून एकदा तरी दोन्ही बाजूला छातीचा आपल्या छाती साफ करताना लक्षात घेणं गरजेचं आहे की गाठ बीट नाही आहे ना, एवढं बघणं गरजेचं असतं, बघले पण बघायचं गाठ आहे की नाही बघायचं हे महत्वाचं आहे। आणि जरी एका स्तनाचं ऑपरेशन झालं तर दुसऱ्या स्तनावर सुद्धा लक्ष ठेवावं लागतं, हे आम्ही स्त्रियांनाही सांगतो आणि पुरुषांनाही सांगतो की दुसऱ्या बाजूलाही लक्ष ठेवा, कारण ब्राका जर पॉझिटिव्ह असेल, ब्राका म्हणजे ब्राका 1 ब्राका 2 असं जास्त तर हे जेनेटिक्स असतं, जेनेटिक स्टडी आहे, जर पॉझिटिव्ह असेल तर ते परत परत होऊ शकतं, आम्ही त्यांच्या वंशामध्ये लोकांना सुद्धा ते होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला हे अतिशय महत्वाचा भाग पुरुषांनी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे।
1: बरोबर, पण सर या कॅन्सरवर, पुरुषांमध्ये आढळणाऱ्या स्तनाच्या कॅन्सरवर उपचार काय आहेत?
2: बरोबर आहे, उपचार पद्धती ही पुरुष असो स्त्री असो सारखीच असते, म्हणजे त्याच्यामध्ये ऑपरेशन आलंच, ऑपरेशन नंतर केमोथेरपी सुद्धा घ्यावी लागते, त्यानंतर रेडिएशन सुद्धा घ्यावं लागतं, ह्या सगळ्या उपचार पद्धती पुरुषांना सुद्धा पूर्ण कराव्या लागतात, तरच तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे बरे झालेले अनेक पुरुष रुग्ण सुद्धा आमचे आहेत, तर त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही, उपचार पद्धती पूर्ण करून घेणं गरजेचं असतं।
1: श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड। श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं। फोन नंबर आहे 0241-232-6775, 0241-232-6775। भेटूयात पुढच्या कार्यक्रमात। नमस्कार।

0: आयोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्राने प्रसारित केला. सकाळचे 7:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत जीवन ज्योत हॉस्पिटल बीड द्वारा प्रायोजित गणपती गीत.
1: जीवन ज्योत हॉस्पिटल आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असू मोठे त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवन ज्योत हॉस्पिटल अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम जीवन ज्योत हॉस्पिटल शिवाजीनगर पेन्शनर पार्क समोर बीड.

0: रुग्णालयाचे खर्च जीवन ज्योत हॉस्पिटल आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असवा मोठे त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवन ज्योत हॉस्पिटल अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम जीवन ज्योत हॉस्पिटल शिवाजीनगर पेन्शनर पार्क समोर बीड.
1: आताच आपण जीवन ज्योत हॉस्पिटल बीड यांच्याद्वारा प्रायोजित गणपती गीत ऐकलं. आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हे गीत प्रसारित करण्यात आलं.

102.9 मेगाहर्ट्ज वर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे भीड केंद्र. सकाळच्या 8 वाजता समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून, त्यानंतर 8:40 समन्वित कार्यक्रम जागतिक अल्झायमर दिवस.

संस्था निमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केन्द्र अस्मिता वहिनी नवस्था विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केन्द्र उन्नामी आता क्रमशः संक्षिप्त करत आहोत. तेव्हा सुरुवातीला आकाशवाणी दिल्ली केंद्राच्या स्टुडिओकडे जाऊयात. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र ऐकण्यासाठी

0: सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असून अलीकडच्या काळात आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे हे स्पष्ट झालं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं काल नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. हवामान बदलामुळे मानवी अस्तित्वाच्या विविध स्तरांवर होत असलेल्या गुंतागुंतीच्या आव्हानाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी धोरणं आणि कृती आराखड्याची चौकट आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या आराखड्यात सरकार आणि कायदा तज्ञांबरोबरच समाजाचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहरलाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्या त्यांच्या हस्ते केवडिया येथील एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्यानंतर बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं 81वं अधिवेशन अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं भरणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या अधिवेशनासाठी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. या महिन्याच्या 26 तारखेला हे अधिवेशन होणार असून आमसभेच्या उच्चस्तरीय सत्राला जयशंकर संबोधित करणार आहेत. तसंच या दौऱ्यात डॉ जयशंकर विविध बहुपक्षीय आणि द्विपक्षीय बैठकांना देखील उपस्थित राहणार आहेत. देशाचे वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह आणि जपानच्या वायुसेनेचे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता यांनी काल जोधपूर इथं भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून एकत्रितपणे उड्डाण केलं. भारत आणि जपान दरम्यान सुरू असलेल्या वीर गार्डियन 2026 या संयुक्त सरावादरम्यान दोन्ही देशांच्या वायुसेना प्रमुखांनी हे उड्डाण केलं. उभय देशांच्या सराव अभ्यासादरम्यान जपानच्या लढाऊ विमानांनी भारतीय भूमीवरून उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जनरल मोरिता यांनी तेजसमधून केलेलं उड्डाण हे त्यांच्या भारतीय बनावटीच्या विमानांवरील विश्वास दर्शवत असल्याचं भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी म्हटलं आहे. जपानच्या वायुसेना प्रमुखांनी भारताच्या आतिथ्याची प्रशंसा करत तेजस विमान हे मेक इन इंडिया आणि तंत्रज्ञान नवोन्मेषाचं प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढले. हा संयुक्त सराव 22 सप्टेंबरपर्यंत सुरू असेल. उत्तर प्रदेशातील मेरठ इथं काल झालेल्या वायुसेनेच्या हवाई कसरतींदरम्यान 9 हॉक MK-132 या विमानांनी चित्तथरारक कसरती सादर केल्या. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यावेळी उपस्थित होते. शिस्त, अचूकता, सांघिक कार्य आणि व्यावसायिकता यांचा उत्तम संगम वायुसेनेच्या या कसरतींमध्ये बघायला मिळाल्याचं संजय सेठ यांनी यावेळी नमूद केलं. सशस्त्र दलांमध्ये सामील होण्यासाठी युवकांना प्रेरणा देण्याचा उद्देश या कसरतींमागे असल्याचं त्यांनी सांगितलं. वायुसेनेच्या या हवाई कसरती 2 दिवस सुरू राहणार असून काल त्याचा प्रारंभ सूर्यकिरण पथकांच्या कसरतीनं झाला. केंद्र सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीतील न्याय विभागाच्या वतीनं दिशा अर्थात डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर होलिस्टिक ऍक्सेस टू जस्टिस या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आज एका प्रादेशिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत तंत्रज्ञानावर आधारित कायदेविषयक सेवा, कायदेविषयक सजगता आणि विनामूल्य कायदेविषयक सहाय्य मिळवणं अधिक सुलभ करणं या मुद्द्यांवर

भर देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, ग्रामीण विकास मंत्रालय, विधी संस्था आणि इतर संबंधित सहभागी होणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या अटी आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्व दिलं जात आहे. दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्याबाबत आपण घातलेल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही, अशी स्पष्टोक्ती इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ यांनी केली आहे. उत्तर प्रदेशात दहशतवाद विरोधी पथकानं काल वाराणसीमध्ये केलेल्या कारवाईत झारखंडच्या बंदी घातलेल्या तृतीया प्रतिमा समिती या कट्टरपंथी संघटनेचा प्रमुख ब्रिजेश गंजू उर्फ गोपाळसिंह भोक्ता उर्फ सरदारजी चकमकीत ठार झाला. नेपाळमध्ये गेल्या 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या सुमारे 6,000 लोकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. आतापर्यंत 1400 अधिक मृतदेह सापडले आहेत. पूल आणि इतर सुविधांच्या पुनर्उभारणीचं काम सुरू असलं तरीही पुरामुळे जमलेला गाळ उपसण्यासाठी अद्याप काही महिने लागतील असा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं काल मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विविध केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि माध्यमातील अनेकांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 3 रौप्य पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेलिन वलारिवन, विदर्शा विनोद आणि सोनम मस्कर यांनी रौप्य पदकं पटकावली. इलावेलिननं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणखी 1 रौप्यपदक जिंकलं, तर रुद्रांश, हिमांशू आणि पार्थ या त्रिकुटानं पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावलं. क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना श्रीलंकेशी होईल. मार्शल आर्ट स्पर्धेत सुचिका तरियालनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पोहोचून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपलं पदक निश्चित केलं आहे. या स्पर्धेत मिश्र मार्शल आर्ट प्रकारात पदक निश्चित करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. पुरुष आणि महिला हॉकी संघानं विजयासह सुरुवात केली. दोन्ही संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मोठ्या गोल फरकानं विजय मिळवले. पुरुषांच्या अ गटाच्या सामन्यात भारतीय संघानं इंडोनेशियाचा 13-1 असा पराभव केला, तर महिला संघानं ब गटाच्या सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानचा 19-0 असा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघ कझाकस्तानवर 3-0 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला संघानं इंडोनेशियाचा 3-0 आणि सिंगापूरचा 3-2 असा पराभव केला, तर पुरुष संघानं इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलावेनिल वलारिवनचं अभिनंदन केलं आहे. वलारिवनच्या उत्कृष्ट कामगिरीनं देशाचा सन्मान वाढवला आहे असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. तर इलावेनिल वलारिवनचं दिवसातील हे दुसरं पदक असल्यामुळे हे पदक आणखी खास बनलं असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छापर संदेशात म्हटलं आहे. हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र, तेलंगणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्रासह छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी

0: पुन्हा ठळक बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत.
2: प्रसारित करत आहोत जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. निवेदन केलं आहे श्वेता माळी यांनी. निर्मिती सहाय्य आहे दौलत निपाणीकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती आहे. स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींना महत्व देतो, जसे की पैसा, घर, नाती, आठवणी. पण या सगळ्यांमध्ये सर्वात मौल्यवान असते ती म्हणजे आपली स्मृती. आपल्या सर्वांना आपल्या बालपणीचे अनेक दिवस आठवत असतील. कुणाला आईच्या हातच्या जेवणाची चव, कुणाला वडिलांनी दिलेला मार, कुणाला बालपणीच्या वर्गातील प्रसंग, तर कुणाला आपल्या मुलांच्या बालपणीतील आठवणी. आपल्या आयुष्याच्या या सगळ्या आठवणी आपल्या मनात एक सुंदर घर करून राहतात. या आठवणी आपल्या नात्याला घट्ट जोडून ठेवतात आणि आपल्या आयुष्याला अर्थ देतात. पण श्रोते हो, जरा विचार करा, जर ह्या आठवणी हळूहळू मनातून पुसत गेल्या तर आपलं आयुष्य कसं गेलं, काय घडलं हे आठवलं नाही तर आपल्या जीवाभावाच्या माणसांची ओळख धूसर होऊ लागली तर अशा परिस्थितीमध्ये अनेकदा एक आजार असू शकतो, तो म्हणजे अल्झायमर अर्थात स्मृतीभ्रंश. आणि या अल्झायमर आजाराविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी, या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी 21 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक अल्झायमर दिन म्हणून पाळला जातो. श्रोते हो, अल्झायमर म्हणजेच स्मृतीभ्रंश हा आजार म्हणजे काय याविषयी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील मनोविकृती विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे म्हणतात.
3: स्मृतीभ्रंश नावाप्रमाणेच मेमरीचा होणारा ऱ्हास. मेमरी म्हणजे आपली स्मरणशक्ती. तर स्मृतीभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया या आजारामध्ये आपल्या मेमरीचा हळूहळू ऱ्हास होत जातो. म्हणजे ती व्यक्ती स्वतःला देखील विसरून जाईल अशा पद्धतीने ह्या आजाराचा प्रोग्रेस होऊ शकतो. तर स्मृतीभ्रंश म्हणजेच डिमेन्शियामध्ये कॉग्निटिव्ह क्षमतांचा ऱ्हास होतो. आपल्या बौद्धिक क्षमता ज्या आहेत, जसे की मेमरी आहे, स्मरणशक्ती, एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग म्हणजे एखादं कार्य जे आपण शिकलेलो आहे ते शिकून ते करण्याची जी आपली कृती असते ते कृती करण्यामध्ये पण डिस्टर्बन्स येऊ शकतो. तुमच्या दैनंदिन जीवनातल्या आवश्यक क्रिया, ज्याला आम्ही ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग किंवा इन्स्ट्रुमेंटल ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग असं म्हणतो, तर ह्या दैनंदिन क्रिया करण्यामध्ये देखील त्या व्यक्तीला आता अडथळे यायला लागतात. वाढत्या वयोमानानुसार येणारा हा आजार आहे, चोर पावलांनी येणारा आजार आहे असं मी म्हणतो. कारण त्या पेशंटला, त्या रुग्णाला लक्षात येत नाही की माझ्या मेमरीचा ऱ्हास होतोय किंवा माझी मेमरी आता कमी होत चालली आहे. परंतु नातेवाईकांना लक्षात येतं की आज आपले आवडती व्यक्ती, माझे वडील किंवा माझी आई, पूर्वी हे काम सहजपणे करू शकायची, आज त्यांना हे काम तितक्या सहजपणे जमत नाहीये. आणि हळूहळू ह्या लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात.
2: श्रोते हो, वय वाढल्यावर काही गोष्टी विसरणं स्वाभाविक आहे असं आपल्याला वाटतं. परंतु हे विसरणं कितपत योग्य आहे? विसरणे किंवा विसरभोळेपणा ही सवय नसून डिमेन्सिया किंवा अल्झायमर तर नाही ना, याकडे आपल्याला लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. तर श्रोते हो, अल्झायमर आजाराची लक्षणं कशा प्रकारची असू शकतात याविषयी प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे सांगतात.
3: सगळ्यात महत्वाचं आहे की विसर पडणे, ज्यामध्ये विशेषतः नवीन शिकलेल्या गोष्टी, ज्याला आम्ही रिसेंट मेमरी असं म्हणतो. तर काल आपण काय केलं होतं, काल

0: आपण काय जेवलं होतं, काल कुठल्या व्यक्तीला आपण भेटलो होतो, अशा पद्धतीच्या ज्या नुकत्याच घडलेल्या गोष्टी आहेत ताज्या मेमरीमध्ये सगळ्यात आधी इथे डिस्टर्बन्स यायला सुरुवात होते. सो नवीन गोष्टींचा विसर पडणे, सुरुवातीला जुन्या गोष्टी चांगल्या आठवत असतात, ज्याला आम्ही रिमोट मेमरी म्हणतो, म्हणजे आपलं गाव, गाव, शिक्षण कुठे झालंय, आपण काय व्यवसाय करत होतो, ही ती व्यक्ती सुरुवातीला विसरत नाही. आजाराची तीव्रता वाढल्यावर, जेव्हा सिव्हिअर डिमेन्शिया होतो, त्यामध्ये हे विसर पडायला चालू होते, पण सुरुवातीला रिसेंट मेमरीचा ऱ्हास व्हायला सुरू होतो. वारंवार त्याच त्याच गोष्टी विचारायला चालू करते व्यक्ती, की मी जेवण केलं होतं का, मला तुम्ही जेवायला दिलं का, मला भेटायला कोण आलं होतं, तू कामाला गेला नाहीस का, तू कामावरून कधी आला, कधी आली, अशा प्रकारचे नातेवाईकांना वारंवार प्रश्न विचारणं सुरू होतं. डिसऑर्गनाइज बिहेव्हिअर व्हायला चालू होतं, की त्यांचं जे एक दैनंदिन नित्यक्रम असतो, रुटीन असतं, आंघोळ व्यवस्थित करणं, कपडे व्यवस्थित घालणं, स्वतःची काळजी घेणं, केस विंचरणं, आपल्या ज्या दैनंदिन क्रिया असतात, जेवण व्यवस्थित करणं, हातानी खाता येणं, चमच्यानी खाता येणं, ताट वाढून घेणं, ताट वाढलेलं ठेवणं, पाणी घेणं, ह्या दैनंदिन क्रियामध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा यायला लागतो, त्याला आम्ही डिसऑर्गनायझेशन असं म्हणतो. शिकलेले काम करण्यामध्ये अडथळा येतो. समजा त्या व्यक्तीला लिहायला वाचायला येत असेल तर त्यांना लिहिणं वाचण्यामध्ये अडथळा यायला चालू होतात. एखादं काम ते करत असतील, जसं ड्रायव्हर आहे तो व्यक्ती आणि त्याला माहिती आहे की गाडी चालू करण्यापासून ते गिअर टाकून गाडी कशी चालवायची, तर ते त्या जो एका लईमध्ये येणाऱ्या क्रिया आहेत ते जमणार नाही त्याला. आधी चावी कुठे लावू, आधी गिअर टाकू का, आधी क्लच दाबू, आधी ब्रेक दाबू का, स्टिअरिंग पकडू, ही जी एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग ज्याला आम्ही म्हणतो ते त्याला जमणार नाही. एकटे बसायला चालू करतात, त्यांचं जे सोशलायझेशन असतं, समाजात मिसळणं, आवर्जून मिसळणं जो आपल्या सगळ्यांना आवडत असतं, ते कमी होतं, बोलणं कमी होतं, शब्दांचा वापर कमी होतो, एखाद्या वस्तूला नेमक्या शब्दांनी ओळखणं कमी होतं, भावनांची आणि विचारांची जुळवाजुळव करायला अडचणी येतात, त्याला आम्ही स्पीच इम्पेअरमेंट असं म्हणतो. इमोशनल चेंजेस, डिस्टर्बन्सेस दिसायला लागतात, की गरज नसताना चिडचिडेपणा, गरज नसताना रडणे, किंवा तिथे आवश्यकता नसताना हसणे, तर भावनांमध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा दिसतो. ह्या व्यक्ती घराच्या बाहेर गेल्यावर घरी येताना कदाचित रस्ता हरवतात. कोणी ओळखीचा व्यक्ती भेटला तर त्याला ते हे सांगू शकतात की अरे मला रस्ता सापडत नाहीये, मला घरी नेऊन सोडा, तर हे विसरभोळेपणामध्ये हे सुद्धा दिसायला लागतं. आणि गोळ्या औषधं ते चालू असतील ते घेणार नाहीत, किंवा पुढे पुढे जाऊन काही सायकॅट्रिक लक्षणं, म्हणजे बिहेव्हिअरल वर्तणुकीच्या समस्या देखील यायला लागतात. संशय वाढणे, स्वतःशी बडबड करणे, झोप बिघडते, झोपेचा जो दिनक्रम असतो, आपण बायोलॉजिकल क्लॉक ज्याला म्हणतो, की माणूस दिवसा जागी राहतो आणि रात्री झोपतो, तर ह्यांना दिवसा झोप यायला लागते आणि रात्री झोप येत नाही, आणि दिनक्रम बदलल्यामुळे ते चिडचिडे होतात. घरामधल्या वस्तूंना नुकसान पोहोचवणं किंवा काही कारण नसताना अंगावर चालून येणं, अशा प्रकारचा आक्रमकपणा देखील काही वृद्धांमध्ये बघायला मिळू शकतो.
1: श्रोते हो, अशा प्रकारची लक्षणं जर आपल्या परिचित व्यक्तींना किंवा आपल्या जवळील नातेवाईकांना जर असतील, तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार महत्वाचं आहे. कारण अल्झायमर हा आजार व्यक्तींच्या इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे होत नाही, तर त्या विसरण्यामागे इतर काही वैद्यकीय कारणं देखील असू शकतात. आणि ते कारणं कोणती आणि स्मृतिभ्रंशाचे प्रकार कोणते, याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे.
0: डिमेन्शिया स्मृतिभ्रंशसाठी सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर हा आहे की वाढतं वय. रुग्णाच्या नातेवाईकांना आम्ही विचारतो की तुम्हाला एवढा उशीर का झाला दवाखान्यामध्ये यायला, तर त्यांचं एक ठरलेलं उत्तर असतं की सर वयानुसार हे होत असेल आम्हाला असं वाटलं. मी आवर्जून आपणास सांगू इच्छितो की वाढत्या वयानुसार येणारा हा आजार जरी असला तरी सगळ्या वयोवृद्धांना डिमेन्शिया होईलच असं बिलकुल नाही. तर डिमेन्शियाचं प्रमाण किती आहे, 8-10%, वयोवृद्धांमधल्या 8-10% लोकांना डिमेन्शिया नावाचा आजार होतो. त्यामध्ये वेगवेगळे डिमेन्शियाचे प्रकार आहेत. अल्झायमर्स डिमेन्शिया हा सगळ्यात कॉमन आहे. 70% वृद्धांना अल्झायमर्स डिमेन्शिया असा आजार होऊ शकतो ह्या 8-10% पैकी. इतर वॅस्क्युलर डिमेन्शिया आहेत, लेवी बॉडी डिमेन्शिया आहेत, फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया आहेत, हंटिंग्टन्स नावाच्या मुव्हमेंट डिसऑर्डरमुळे येणारा एक डिमेन्शिया आहे, कंपवात म्हणजे पार्किन्सन आपण म्हणतो, तर त्या पार्किन्सनच्या आजारामुळे येणारा डिमेन्शिया आहे. हे न्यूरोलॉजिकल आजार देखील त्याचे रिस्क फॅक्टर आहेत, परंतु वय हा सगळ्यात मोठा जोखमीचा घटक आहे. याचबरोबर आहार, कमी पोषण आहार जर एखादी व्यक्ती आयुष्यभर घेत असेल, लेस न्यूट्रिशियस डाएट जर त्याचा असेल, तर त्याला पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. मानसिक आजार हे डिमेन्शिया येण्याची शक्यता वाढवतात. साधे साधे मानसिक आजार, डिप्रेशन आहे, अँग्झायटी आहे, गंभीर मानसिक आजार जसे स्किझोफ्रेनिया, हे जर आधीच्या वयामध्ये त्या व्यक्तीला मानसिक आजार झालेले असतील,

0: तर मेंदूचा ऱ्हास व्हायला चालू होतो, त्याला आम्ही न्यूरो डिजनरेशन असं म्हणतो. तर ह्या न्यूरो डिजनरेशनमुळे पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. व्यसनाधीनता, अतिमद्य सेवन, तंबाखू, सुपारी, गुटखा यासारखे व्यसन मेंदूच्या पेशींना डायरेक्ट डॅमेज पोहोचवत असतात, आणि हे जर व्यसन कमी वयात चालू केलेलं असेल तर उतार वयामध्ये डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. त्याचबरोबर साधे शारीरिक आजार ज्याला नियमित उपचारांची गरज असते आणि त्यावर ते कंट्रोलमध्ये राहू शकतात, जसं डायबिटीस, मधुमेह, शुगर आणि हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरचा आजार, हे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमेन्शियाला कारणीभूत ठरत असतात. बोलीभाषेत सांगायचं म्हटलं तर मी म्हणेल की एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या आयुष्यातील राहू केतू म्हणजे हे शुगर आणि बीपी. जर तुम्ही त्याचं कंट्रोल व्यवस्थित ठेवलं नाही, त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं नाही, तर पुढे तुम्हाला डिमेन्शिया होण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असणार आहे. त्याचबरोबर हेड इंजुरी देखील, जर आधी ऍक्सिडेंटमुळे आपल्या मेंदूला मार वगैरे लागला असेल त्यामुळे देखील पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते, तर हे त्याचे जोखमीचे घटक आहेत.
1: श्रोते, रोगाचं निदान जितकं लवकर होतं तितकंच त्या आजाराचे योग्य व्यवस्थापन आणि उपचार सुरू करता येतात, आणि अल्झायमर या बाबतीतही हे तितकंच महत्वाचं आहे. आणि बऱ्याच लोकांचा तर असा गैरसमज आहे की अल्झायमर या आजारावरती उपचार नाहीत. अल्झायमर या आजारावर वैद्यकीय उपचार कसे केले जातात, कोणती औषधं वापरली जातात याविषयी सांगत आहेत धाराशिव येथील सुप्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर निखिल नवले.
2: अल्झायमर झाला म्हणजे उपचारच नाहीत हे साफ चुकीचं आहे. आज काही औषधं आहेत जी मेमरी आणि कॉग्नेटिव्ह सिम्टम्स मध्ये काही प्रमाणात मदत करू शकतात, उदाहरणार्थ डोनेपेझिल, रिवास्टिग्मिन, गॅलांटॅमिन आणि काही परिस्थितीमध्ये मेमेंटेन, परंतु ही औषधं अल्झायमर्स पूर्णपणे बरा करत नाहीत. त्यांचा उद्देश उपलब्ध कॉग्नेटिव्ह फंक्शन्स किंवा दैनंदिन फंक्शनिंग शक्य तितक्या चांगल्या ठेवण्याचा असतो. याशिवाय स्लीप प्रॉब्लेम्स, डिप्रेशन, अँझायटी, ॲजिटेशन किंवा इतर वागणुकीतील बदल याची योग्य मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. गेल्या काही वर्षांमध्ये अल्झायमर्सच्या ट्रीटमेंटमध्ये एक महत्वाची प्रगती झाली आहे. लेकॅनिमॅब आणि डोमानेमॅब यासारखे अमोलॉइड टार्गेटिंग मोनोक्लोनल अँटीबॉडीजची ट्रीटमेंट काही निवडक पेशंटमध्ये आजाराचं प्रोग्रेशन काही प्रमाणात हळू करण्यासाठी वापरली जाऊ शकतात, पण हे प्रत्येक अल्झायमर्सच्या पेशंटसाठी योग्य नाही. यासाठी आजाराचा स्टेज, अमोलॉइड पॅथॉलॉजीची खात्री, MRI व इतर मेडिकल फॅक्टर्स यांचा विचार करून आपल्याला त्या ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं.
1: श्रोते हो, अल्झायमर हा केवळ रुग्णांचा आजार नसतो तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. त्यामुळं अशा रुग्णांना औषधोपचाराबरोबरच कुटुंबाचा प्रेमळ आधार, संयम आणि सुरक्षित वातावरण मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. अल्झायमर आजार असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी डॉक्टर निखिल नवले सांगतात.
2: केअर गिव्हरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, कारण अल्झायमर्समध्ये रुग्णाची मेमरीपेक्षा पुढे जाऊन त्याची सेफ्टी, औषधं, पैसे, स्वयंपाक, बाहेर जाणं, ड्रायव्हिंग आणि रोजच्या अनेक गोष्टींमध्ये मदत शक्य होऊ शकते. पण केअरगिव्हरने रुग्णाला सतत दुरुस्त करणं किंवा तुम्हाला हे का आठवत नाही असं म्हणणं किंवा रुग्णावर चिडणं टाळावे. रुग्णाशी शांतपणे किंवा सोप्या भाषेत बोलावं. एक ठरलेली डेली रुटीन ठेवावी जेणेकरून रोज रोज पेशंटला आठवण करून द्यायची गरज भासणार नाही. औषधं वेळेवर मिळत आहेत का, जेवण पाणी व्यवस्थित घेतलं जात आहे का, घर सुरक्षित आहे का, किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे रुग्णाची डिग्निटीचा आदर केला जातो का नाही याची काळजी घ्यावी. अल्झायमर्सचं एक सर्वात मोठं लक्षण म्हणजे घराच्या बाहेर जाऊन रस्ता विसरणे किंवा व्यक्ती हरवणे हे खूप कॉमन लक्षण असतं. बऱ्याच वेळेस निदानच ह्या गोष्टीमुळे होते की व्यक्ती एखादी हरवली किंवा सारखी हरवते, मग अशा वेळेस आपल्याला पेशंटला आय कार्ड किंवा आता नवीन जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली तर एअर टॅग्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला GPS एनेबल्ड काही टॅग्स असतात ज्याच्यामध्ये पेशंटची पोझिशन कळते आपल्याला कुठे आहे, किंवा पेशंटला काही बँड्स दिले जातात ज्याच्यावर त्याचं आयडेंटिफिकेशन किंवा कॉन्टॅक्ट नंबर संपर्क करण्याची माहिती असते, तर अशा काही आपल्याला नॉन फार्माकोलॉजिकल मॉडिफिकेशन्स करावे लागू शकतात.
1: श्रोते हो, अल्झायमर हा आजार पूर्णपणे बरा करणारा सार्वत्रिक उपचार सध्या तरी उपलब्ध नाही, त्यामुळं वय वाढत असताना या आजाराला शक्य तितकंच लांब ठेवलेलं हे अधिक चांगलं. आणि म्हणूनच अल्झायमर पासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायांना विशेष महत्व आहे. अल्झायमरचा धोका कमी करण्यासाठी आपली दैनंदिन जीवन

0: शैली कशी असावी याविषयी माहिती सांगताना डॉक्टर निखिल नवले,
1: अल्झायमर टाळण्यासाठी किंवा तो उशिरा व्हावा यासाठी सर्वप्रथम आपली लाईफस्टाईल चेंजेस बदलणे हे खूप गरजेचे असतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की व्यायाम करणे. दर आठवड्याला 150 मिनिटं व्यायाम, मॉडरेट इंटेन्सिटी एक्झरसाइज किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये आपण स्नायूचे बळकटीकरणासाठी केले जाणारे व्यायाम करतो, ते करणे हा अल्झायमर्सची रिस्क कमी करण्यात किंवा त्याला त्याची सुरुवात प्रोलॉंग करण्यास मदत केली जाते. त्या व्यतिरिक्त डाएट ज्याच्यामध्ये ताजी फळं, भाज्या, ड्राय फ्रुट्स, परत मासे किंवा अंडे, मांसाहार काही प्रमाणात, बॅलन्स्ड डाएट हा महत्वाचा. त्यानंतर स्मोकिंग, अल्कोहोल पूर्णपणे बंद करणे, त्यानंतर ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉइड व कोलेस्ट्रॉल याचं योग्य नियंत्रण करणे, हे त्याचे महत्वाचे लाईफस्टाईल चेंजेस आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे जसं शरीराला व्यायाम करतो तसं मेंदूचा व्यायामही तितकाच महत्वाचा आहे. ज्याच्यामध्ये शब्दकोडी सोडवणे किंवा कुठला तरी छंद जोपासणे, बुद्धिबळ खेळणे, या खेळाव्यतिरिक्त सोशल इंटरॅक्शन्स म्हणजे सामाजिक वावर आपण किती जास्त ठेवता येईल त्याच्यामुळे देखील अल्झायमर्सची रिस्क कमी होते किंवा अल्झायमर्सची सुरुवात आपण पुढे ढकलू शकतो. कुठल्या तरी क्रियाशील गोष्टी करणे, मेंदूला रोजच्या रोज चॅलेंज करणे आपल्या मेंदूला, ह्याच्याने आपल्या मेंदूची कॉग्नेटिव्ह कॅपॅसिटी, ब्रेनची कॅपॅसिटी सुधारते. नवीन एका रिसर्चमध्ये आढळण्यात आलंय की 50 वर्षाच्या नंतर एखाद्याची हँड ग्रीप स्ट्रेंथ, पकड, याच्या स्ट्रेंथ अनुसार तुम्ही अल्झायमर्सची रिस्क प्रेडिक्ट करू शकता. त्यांचे काही कट ऑफ्स आहेत, त्या कट ऑफपेक्षा तुमची स्ट्रेंथ कमी असेल तर तुम्हाला अल्झायमर्सचा धोका जास्त आहे असं आढळलं जातं. त्यामुळे डेफिनेटली शारीरिक क्षमता वाढवायचे जे काही व्यायाम आहेत त्याच्यामुळे अल्झायमर्स आपण टाळू शकतो किंवा जी सुरुवात आपण पुढे ढकलू शकतो.
0: श्रोते हो, स्मृतीभ्रंश किंवा डिमेन्शिया या आजाराविषयी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाविषयी अधिक माहिती सांगताना आणि आजच्या अल्झायमर दिनानिमित्तानं आपल्या संदेशात प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे म्हणतात,
2: शासन स्तरावरून ह्यासाठी बऱ्याचशा योजना चालू आहेत. जसं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम चालू असतो त्यामध्ये घरोघरी जाऊन स्क्रीनिंग वगैरे करण्यात येते आशा कार्यकर्त्यांकरवी. प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, हॉस्पिटल्स असतील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत, इथे मेमरी क्लिनिक चालू करण्यात आलेली आहेत ज्याच्यामध्ये स्क्रीनिंग नेहमी करण्यात येते वयोवृद्धांची. तर ह्या स्क्रीनिंगचा फायदा घेतला पाहिजे, त्याचं नियमित प्रमाणात तपासणी करून घेतली पाहिजे की कुठेतरी आपल्या जवळच्या व्यक्तीला, आपल्याला स्वतःला डिमेन्शियाची लक्षणं तर येत नाही आहेत ना. सो ह्या लक्षणांबद्दल आपण खबरदार राहिलं पाहिजे. मी म्हटलं की हा पूर्णपणे बरा न होणारा आजार आहे, यासाठी कुठलंही आजार पूर्णपणे बरं करणारं औषध अस्तित्वात नाही आहे अजून तरी. त्यावर संशोधन चालू आहे, त्यामुळे औषधं उपलब्ध नसतील तर आपण प्रिव्हेंशन शिवाय आपल्या हातात दुसरं महत्वाची गोष्ट नाही आहे. म्हणून निदान होण्याच्या अगोदर आपल्याला जी काळजी घेता येईल ती आपण घेतली पाहिजे. निदान झाल्यानंतर योग्य औषधोपचार करणं, आपल्या डॉक्टरांशी तज्ज्ञांशी संपर्कात राहणं, शारीरिक आजारांची काळजी घेणं, नातेवाईकांनी स्वतःची काळजी घेण्याबरोबरच त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची काळजी घेणं, त्याच्या मानसिकतेची, भावनिकतेची, शारीरिक सुरक्षतेची काळजी घेणं हे सुद्धा फार महत्वाचं ठरतं. तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की अतिशय चोरपावलांनी आपल्या घरात येणारा हा आजार आहे आणि डिमेन्शिया न झालेलाच बरा कुणाला, त्यामुळे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हटल्याप्रमाणे डिमेन्शिया होण्याआधी जर काळजी घेतली तर नक्कीच आपण ह्याला प्रिव्हेंट करू शकू आणि आपण एक मानवजात म्हणून सगळ्यांनी ह्याबद्दल एक पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन ठेवायला हरकत नाही.
0: श्रोते हो, कुठल्याही आजाराची लक्षणं जाणवत असतील तर स्वतःहून निष्कर्ष काढण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यामुळं आजच्या अल्झायमर दिनानिमित्तानं विस्मरणाकडे दुर्लक्ष करू नका आणि विस्मरणाला अल्झायमर समजू नका. आणि श्रोते हो, लक्षणं वारंवार दिसत असतील, वाढत असतील किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम करत असतील तर योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. रुग्णाला फक्त रुग्ण म्हणून पाहू नये तर तो आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला औषधोपचारा इतकीच गरज असते ती आपल्या प्रेमाची, संयमाची आणि आधाराची. कारण आठवणी कमी होत गेल्या तरी माणसांची किंमत मात्र नक्कीच कमी होत नाही. आत्ताच आपण ऐकलत जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. निवेदन केलं होतं श्वेता माळी यांनी, निर्मिती सहाय्य होतं दौलत निपाणीकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते

0: किशोर पवार ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती होती.
1: जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आपण ऐकले. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ते आम्ही सहक्ष केले. ध्वनी तरंगांच्या कर्णमधून लहरीवरती आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र. सकाळचे 10 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंगार या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं हे गीत.

आनंदाचे दंड उदयावे, काका वाचून गाडी नाही, काका वाचून

آیا جان من جب جاگ ذرا، یہ دنیا مایا جان من جب

झटला माझा लखनी।

प्रभा पौडवाल यांच्या अस्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीत राजेंद्र विनय यांचं होतं. तर चित्रपट बिनकामाचा नवरा. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात भामटा या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकार्यांच्या अस्वरात जगदीश खेबुडकरांची गीतरचना. संगीत विश्वनाथ.

ಎದಕ್ಕೆ ಉದಾರ ಎಲ್ಲ ಸೇಗಾರಿ ಕೋರಾಟಾಗತ್ತೆ ಖುಷಿ.

0: संगीता अरुण पौडवाल यांचं होतं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सुरेश वाडकर, शोभा जोशी, निशिगंधा वाड आणि अशोक सराफ यांच्या स्वरात एकापेक्षा एक या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचीच गीतरचना पुन्हा एकदा संगीत अरुण पौडवाल यांचं.
1: सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देवी देह माझा पडावा रूपवती गुणवती प्यारी किती बायको माझी प्यारी किती जीवाला या बायको माझी प्यारी किती जोडा आमचा हरिश्चंद्र तारामती जोडा आमचा हरिश्चंद्र तारामती रूपवती गुणवती प्यारी किती बायको माझी प्यारी किती जीवाला या बायको म

0: वाचनाचे चांगले ओळखले नाही, माझ्यावर तुझं मूल्यच प्रेम नाहीये।
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे। निशेदिन

0: हंसना जरा रुसवा सोड़ना अनु हंसना जरा रुसवा सोड़ना अनुराग ना तुझाग किती गोड़ना अनुराग ना तुझाग किती गोड़ना रानी हंसना जरा रुसवा सोड़ना अनु हंसना जरा रुसवा सोड़ना
1: आणि श्रोते हो या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या बीड केंद्राने हा कार्यक्रम प्रसारित केला. सकाळचे 10:30 झालेत प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम पाऊलवाटा. आज या कार्यक्रमात आरोग्य आणि सेवानिवृत्तीनंतरचा आहार विहार याविषयी अंबाजोगाई येथील योगेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य दीपक देवळे यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन गोपाल ठाकूर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. कार्यक्रम पाऊलवाटा.
2: श्रोतो नमस्कार. आजच्या पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतो पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपण नेहमीच बीड शहरातील बीड जिल्ह्यातील प्रतितीय संपादित व्यक्तिमत्वांना बोलवत असतो आणि एकूणच त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये ते कशा प्रकारे काम करत आहात याबद्दलही माहिती घेत असतो. खरं पाहिलं तर सेवानिवृत्ती किंवा वय हे एक अंक आहे, पण त्याही पलीकडे जाऊन काही व्यक्तिमत्व असे काही काम करत असतात की आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला ते सुरुवात करत असतात आणि नव्या उमेदीनं युवकांनाही प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं कार्य ते करत असतात. अगदी असंच आजच्या पाऊलवाटा या कार्यक्रमात आज एक व्यक्तिमत्व आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलेलं आहे. दीपक रामचंद्र देवळे सर हे आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या पाऊलवाटा या कार्यक्रमात आले आहेत. योगेश्वरी कनिष्ठ महाविद्यालय अंबाजोगाई येथील माजी उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. मला आपलं सुरुवातीपासून शिक्षण वगैरे बालपण याबद्दल थोडक्यात परिचय द्या.
3: मी माझं जे बालपण आहे किंवा बालपणीचं शिक्षण जे आहे

0: ते अतिशय खेड्यामध्ये म्हणजे अगदी कमी वस्ती असलेल्या गावामध्ये झालं. जिल्हा परिषद शाळा भालगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी मी इयत्ता 6वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मी बार्शी येथे शिक्षणासाठी गेलो. 7वीपासून बार्शीला सुलाखे हायस्कूल येथे माझं शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण 11वी 12वी बीएससी हे श्रीमान भाऊसाहेब झाडवके महाविद्यालय बार्शी या ठिकाणी झालं आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे म्हणजे एमएससी, माझं एमएससी ला केमिस्ट्री हा विषय होता आणि माझं एमएससी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी झालं. त्यानंतर मी कोल्हापूर येथेच शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये बीएड केलं आणि एमफिल मात्र मी नोकरीमध्ये लागल्यानंतर 90 साली मी योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई येथे रुजू झालो आणि त्यानंतर अमरावती विद्यापीठामध्ये 1997 ते 99 या कालावधीमध्ये एमफिल हा कोर्स मी पूर्ण केलेला आहे.
1: अच्छा, सेवानिवृत्त कधी झालात?
0: मी 30 सप्टेंबर 2023.
1: अच्छा, मग काय होतं की सेवानिवृत्ती झाल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो निवृत्ती नंतर करायचं काय. खरं पाहिलं तर निवृत्तीनंतर आरोग्य चांगलं राखण्यासाठी आहार, व्यायाम, झोप, मानसिक स्वास्थ्य, नियमित आरोग्य तपासणी या सगळ्या गोष्टींना खूप महत्व दिलं गेलं पाहिजे. पण प्रत्येक जण आपल्या कौटुंबिक राहत गाड्यामध्ये तो अडकतो आणि मग आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे, स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नाही. पण हे करत असताना आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आरोग्य आणि त्यानंतर सेवानिवृत्तीनंतरचा आहार विहार कसा असला पाहिजे याबद्दलही आपण खूप चांगलं काम करतायत. तर आपण योगाकडे कसं वळलात याबद्दल मला थोडक्यात कसं सांगता येईल?
0: मी ज्यावेळी माझी 40 झाली त्यानंतर असं लक्षात आलं की आपण थोडस शरीरासाठी थोडा वेळ द्यायला पाहिजे. मग त्याच दरम्यान स्वामी रामदेव बाबा हे बीड मध्ये आले होते, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, आणि त्यावेळी त्यांचं शिबिर करण्यात आलं आणि त्यांचं शिबिर केल्यापासून मला योगाची आवड निर्माण झाली. त्याच पद्धतीनं आमचं अंबाजोगाईमध्ये एक योग शिक्षकांचा असा एक ग्रुप तयार झाला, योग करणाऱ्यांचा ग्रुप तयार झाला आणि त्याच्या माध्यमातून मला योगाची आवड निर्माण झाली. आणि मग त्यानंतर आम्ही 2009 साली हरिद्वार येथे जाऊन मुख्य शिक्षकाचा जो कोर्स असतो तो पूर्ण केला आणि त्यावेळेस पासून मग मी योग शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पतंजली योग समितीच्या ज्या शाखा आहेत त्यामध्ये पतंजली योग समिती बीड जिल्ह्याची जी शाखा आहे त्याच्या अंतर्गत अंबाजोगाईला पण समिती कार्यरत आहे आणि त्या समितीचा कोषाध्यक्ष म्हणून मी 2008-09 पासून साधारणपणे कार्य करतो आहे.
1: योग शिबिरांचं सुद्धा आपण आणि परत महिला निरीक्षण ग्रह, आदिवासी वस्तीग्रह, विविध शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा योग सत्र आपण घेतली, योगाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दलचा अनुभव कसा सांगता?
0: ते योग सत्र घेणं, तिथल्या लोकांना मार्गदर्शन करणं आणि ते निशुल्क मार्गदर्शन करणं याच्यामध्ये फार मोठा आनंद आहे. कारण लोकांची सध्या जगामध्ये किंवा सगळीकडे इतके प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत,
1: व्याधी आहेत,
0: मानसिक काही विकार आहेत. मग या सर्वातून थोडस दूर जाण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, काही थोडा बहुत त्यातून त्यांना दूर काढता येतं का यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्या मानसिकतेतून त्या ठिकाणी राहतात, मग ते महिला निरीक्षण गृह असेल, आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह असतील किंवा विविध महाविद्यालय शाळा त्यांचे वसतिगृह असतील, मग त्या ठिकाणी जाऊन आम्ही काही योग सत्र घेतो.
1: बरोबर,
0: त्यांचा मानसिक ताण कमी होईल यासाठी प्रयत्न करतो आणि त्यातून खूप मोठा आनंद असा मिळतो.
1: सर, आपण साधारणतः 2020 साली वायसीबी जो योगा सर्टिफिकेशन बोर्ड जो कोर्स आहे हा कोर्स सुद्धा कम्प्लीट केला.
0: हो, त्याचं असं आहे की योगा सर्टिफिकेशन बोर्ड असं एक पतंजली योगपीठ हरिद्वार येथे चालवलं जातं आणि त्यांच्या अंतर्गत ते विविध परीक्षा घेतात, त्यामध्ये लेवल 1, 2, 3. तर त्यातली लेवल 3 ची जी परीक्षा आहे ती योग टीचर आणि इव्हॅल्युएटर यासाठी आम्ही पात्र होतो, त्यासाठीची ही परीक्षा होती आणि ती परीक्षा मी 2020 साली उत्तीर्ण केलेली आहे. मग त्यानंतर मी सेवानिवृत्त झाल्यानंतर 2022 साली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे त्यांच्या अंतर्गत एक योग शिक्षकाचा डिप्लोमा असा एक कोर्स घेतला जातो 1 वर्षाचा आणि त्या कोर्सला पण मी ऍडमिशन घेतलं आणि 2022 साली ती परीक्षा पण मी उत्तीर्ण झालेलो आहे.
1: पण सर, एकूणच आपण योगाकडे खूप म्हणजे सखोलतेनं आपण आपला अभ्यास केला, ध्यान अध्ययन अध्यापन केलं, हे केल्यानंतर मी एक थोडासा एक प्रश्न असा विचारतो की सेवानिवृत्तीनंतर आरोग्याची काळजी घेणं अधिक महत्वाचं का ठरतं?
0: कसे पहा, असं म्हटलेलं आहे की धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मलमत्ताम. याचा अर्थ असा की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषांना सिद्ध करण्यासाठी आपलं आरोग्य चांगलं पाहिजे. जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर आपण काहीच करू शकत नाही आणि त्यासाठी म्हणून आपलं आरोग्य चांगलं असण्यासाठी

0: त्याकडे वळणं किंवा त्यासाठी आपला थोडा वेळ देणं हे फार गरजेचं आहे.
1: बऱ्याच जणांना प्रश्न मूलभूत प्रश्न होतो, आरोग्य म्हणजे नेमकं काय?
0: हा, आता आरोग्य म्हणजे काय? तर आपली जी जागतिक आरोग्य संघटना आहे ज्याला आपण WHO असं म्हणतो, त्यांनी सुरुवातीला आरोग्याची फार सीमित अशी व्याख्या केली होती की फिजिकल आणि मेंटली फिट जर असेल तर त्याला आरोग्यदायी व्यक्ती असं म्हणायचं. पण कालांतराने त्यांनी थोडा अभ्यास करून त्याची व्याप्ती वाढवली आणि त्याची व्याख्या जी केली ती अशी की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल सोशल वेलबिंग नॉट मिअरली ऍबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. म्हणजे फक्त एखादा रोग नसणे किंवा अशक्तपणा दुर्बलता नसणे म्हणजे आरोग्यदायी व्यक्ती असं नाही, तर त्याच्यामध्ये तो फिजिकली मेंटली फिट असला पाहिजे, सोशल हेल्थ जी आहे ती पण महत्वाची आहे. आणि त्यामध्ये आणखी एक त्यामध्ये पॉईंट ऍड केलेला आहे की स्पिरिच्युअल इंटेलेक्च्युअल आणि इमोशनल हेल्थ म्हणजे आध्यात्मिक बौद्धिक आणि भावनिक आरोग्य हे सुद्धा त्यामध्ये ऍड केलेलं आहे किंवा ते पण महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तसंच आपलं आयुर्वेद जे आहे ते आयुर्वेदाने पण असं सांगितलेलं आहे की समदोष समग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्नात्मेंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे ज्यांचे त्रिदोष संतुलित आहेत, ज्यांची भूक चांगली आहे, ज्यांचे सप्तधातू सक्षम आहेत, मलमूत्र विसर्जन क्रिया चांगली आहे, या सगळ्या शारीरिक क्रिया झाल्या पण त्याबरोबरच मन आत्मा आणि इंद्रिय प्रसन्न अवस्थेत असतील तर त्याला आरोग्यदायी व्यक्ती असं म्हणायचं.
1: अच्छा सर, मन प्रसन्न ठेवण्यासाठी काय उपाय आहेत?
0: निश्चितच मन प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं पहा. मनाचे तीन गुण आहेत, सत्व रज आणि तम. त्यापैकी सत्व गुणांची वृद्धी करायची म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं राहतं. त्यासाठी काय केलं पाहिजे? तर महर्षी पतंजली जे आहेत त्यांनी योगदर्शन नावाचा ग्रंथ लिहिला, त्यामध्ये अष्टांग योगाचं वर्णन केलेलं आहे. त्यापैकी पहिली जी दोन अंग आहेत ती आहेत यम आणि नियम. यम म्हणजे अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. हे काय सांगतात की समाजाबरोबर आपलं वागणं कसं असलं पाहिजे हे सांगतात. आणि नियम काय सांगतात? तर ते आहेत शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान. यामध्ये आपण आपलं वर्तणूक कशी असली पाहिजे या विषयाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर आपण यम आणि नियम यांचं जर पालन केलं तर निश्चितच आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहू शकतं.
1: सर पण आध्यात्मिक बौद्धिक आता आपण जे WHO जागतिक आरोग्य संघटनेने जे व्याख्या दिली त्या व्याख्येची थोडीशी व्याप्ती सांगून आपण आध्यात्मिक बौद्धिक आणि भावनिक आरोग्य या तिन्हीची सांगड कशी घालता येईल किंवा त्याला काय सांगता येईल?
0: त्यामध्ये कसं आहे पहा की आध्यात्मिक आरोग्य म्हणजे काय? तर काही आपण अध्यात्माचा अभ्यास करतो, खूप पुस्तकं वाचतो, काही स्तोत्र पाठ करतो, परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये दुसऱ्याशी वागताना त्याचा अंतर्भाव करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा फक्त पुस्तकी नॉलेज घ्यायचं आणि वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा वापर नाही केला किंवा इतरांशी आपलं वर्तणूक जी आहे ती जर त्या पद्धतीची नसेल तर मग त्या अध्यात्म शिकण्याला काहीच अर्थ उरत नाही. तर त्यासाठी म्हणून आपण आध्यात्मिक आरोग्य हा त्या अर्थाने वापरलेला शब्द आहे. बौद्धिक आरोग्य म्हणजे ज्यांची बुद्धिमत्ता चांगली आहे अशा लोकांच्या संपर्कात राहणे. म्हणजे त्यामुळे काय होतं तर आपली पण बौद्धिक पातळी वाढू शकते, काही नवीन गोष्टी आपल्याला शिकू शकतो आपण, त्यांच्याबरोबर चर्चा केली तर काही नवीन गोष्टी माहिती होतात आणि आपल्या बौद्धिक पातळी वाढवते. आणि भावनिक आरोग्य म्हणजे ज्याला आपण इमोशनल क्वेश्चन म्हणतो किंवा भावनांक जो आहे तो चांगला असला पाहिजे. म्हणजे आपल्या भावना इतराविषयी पण चांगल्या असल्या पाहिजेत. कोणी सुखी दुःखी कसे आहेत, काही दुःखी असतील तर त्यांना त्यांच्याविषयी दया निर्माण व्हायला पाहिजे, त्यांना मदत करण्याची भावना निर्माण व्हायला पाहिजे. असं जर असेल तर आपण त्याचा भावना चांगला आहे असं आपण म्हणतो.
1: अच्छा सर, आता काय आहे की सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना शासनानं एक नियत वयोमानानुसार एक वय ठरवून दिलं असतं, काय सांगता येईल त्याचं?
0: कसं असतं पहा, सेवानिवृत्ती साधारणपणे 58 वर्षे किंवा 60 या वर्षी सेवानिवृत्त होतात लोक. पण आता हे सेवानिवृत्ती झाल्यानंतर अनेक गोष्टीमध्ये बदल होऊ शकतात. त्या गोष्टी कोणत्या? तर त्यामध्ये शारीरिक स्तरावर बदल होऊ शकतात, मानसिक आणि भावनिक पण बदल होऊ शकतात.
1: अगदी. पण सर मग सेवानिवृत्तीनंतर झालेल्या बदलांमुळे माणसाच्या आहारामध्ये काही बदल होतो का, किंवा म्हणजे ते नेमकं आहार काय काय घ्यायचा याबद्दल काय सांगता येईल, किंवा आहार म्हणजे काय नेमकं?
0: हा, आता सेवानिवृत्त्यानंतरचा आहार जो आहे तो आहार म्हणजे काय असतं? तर आपण जनरली शरीराची वाढ आणि शरीराचं पोषण करण्यासाठी जे अन्न पदार्थ पेय आपण सेवन करतो त्याला आपण आहार असं म्हणतो. आता सेवानिवृत्तीनंतर काय होतं? सेवानिवृत्तीनंतर

0: आपल्या आहारामध्ये निश्चितच बदल करावा लागतो आपल्याला, कारण आपल्या शारीरिक हालचाली काही प्रमाणात कमी झालेल्या असतात, मेंदूचं कार्य, बौद्धिक ज्या गोष्टी आहेत त्या काही प्रमाणात कमी झालेल्या असतात, त्यामुळे आपल्याला आहार आणि विहार यामध्ये निश्चितच थोडासा बदल करावा लागतो.
1: मग आहाराची मात्रा प्रमाण साधारणपणे किती असावं?
0: आता आहार मात्रा आहार अगोदर काय असावा, कसा असावा, याविषयी थोडस आपण बोलता येईल आपल्याला की सेवानिवृत्तीनंतर आहार थोडासा कमी घेतला पाहिजे, कारण शारीरिक हालचाली कमी होतात. आता आपला आहार चौरस असावा असं म्हणतात. चौरस आहार किंवा समतोल आहार जो आहे, संतुलित आहार जो आहे, तो कसा असावा? तर त्यामध्ये कार्बोदके, प्रथिने, फॅट्स, जीवनसत्वे आणि खनिजे यासारख्या पोषण मूल्यांचा घटकांचा त्यामध्ये समावेश असणारा आहार हा असला पाहिजे प्रत्येकाचा, आणि विशेषतः सेवानिवृत्तीनंतर तो फार गरजेचा असतो. तसं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे जेवण आहे आपलं, त्यामध्ये आपण वरण, भात, पोळी, भाकरी, भाजी, ताक, सॅलड, कोशिंबीर वगैरे, लिंबू इत्यादीचा समावेश केलेला आहे, आणि तो आहार तसा संतुलित आहार आहेच आहे. पण सेवानिवृत्तीनंतर काय होतं, काही जणांना 3 वेळेस खाण्याची सवय असते, पण सेवानिवृत्तीनंतर खरंच एवढं खाण्याची गरज आहे का? तर त्याचं उत्तर बऱ्याच वेळा नाही असं असतं, कारण आपल्या शारीरिक हालचाली कमी असतात, आपल्याला मंदावलेल्या असतात, आपल्याला तेवढ्या उष्मांक जे कॅलरीज आहेत तेवढ्याची गरज नसते. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, तर सकाळच्या वेळेचा जो आपण नाश्ता घेतो तो काही प्रमाणात आपण कमी करू शकतो. मग त्यामध्ये एखादं फळ घेणे, काही थोडे ड्रायफ्रुट्स घेणे किंवा
1: कडधान्य
0: कडधान्य मोड आलेले धान्य वगैरे त्यामध्ये घेणं याचा समाविष्ट करू शकतो. आणि साधारणपणे पचायला जी जड असतात असे पदार्थ आपण सकाळच्या वेळी खाल्ले पाहिजेत. दुपारचं जे जेवण आहे आपलं, दुपारचं जेवण ते साधारण 11 ते 1 या वेळेत जर घेतलं आपण, तर त्या दरम्यान काय असतं, आपला जठराग्नी जास्तीत जास्त सक्रिय असतो, पाचकरसाचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं, त्यामुळे अन्नाचं पचन हे चांगल्या प्रकारे होतं, त्यामुळे त्यावेळेस जर अन्न घेतलं तर ते चांगल्या प्रकारे पचतं. आणि संध्याकाळचं जेवण जे आहे ते संध्याकाळचं जेवण एक तर सूर्यास्ताच्या वेळी किंवा शक्य नसेल तर झोपायच्या अगोदर 2 ते 3 तास घेतलं पाहिजे आपण, आणि हलका आहार घेतला पाहिजे संध्याकाळी. मग त्यामध्ये फळभाज्यांचे सूप असतील, खिचडी आहे, वरण भात आहे, जड पदार्थ संध्याकाळच्या वेळी खाऊ नये.
1: सर, सेवानिवृत्तीनंतरच्या विहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा?
0: हा, आता विहार जो आहे तो विहार सेवानिवृत्तीनंतरचा म्हणजे आपलं दैनंदिन जीवन आहे, गोष्टी आपण जीवनशैली जी आहे त्यामध्ये थोडासा बदल करावा लागतो. आपल्याला सकाळी थोडासा व्यायाम केलेला चांगला, त्यानंतर काही आपले समाज कार्य असेल, काही सामाजिक संबंध असतील त्यासाठी वेळ देणं गरजेचं, त्यानंतर रिकाम्या वेळेत काही कामं असतील तर ती करावीत, आपले काही छंद असेल तर तो, किंवा आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपल्याला रस असेल तर त्या गोष्टीचा थोडासा अभ्यास, आपल्याला कुटुंबासोबत वेळ देणं गरजेचं आहे. अगोदर नोकरीत असताना कसं असतं, आपण कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकत नाही, तर सेवानिवृत्तीनंतर आपण वेळ देऊ शकतो, विशेषतः आपल्या घरच्या ज्या माऊली आहेत त्यांना काही जर कामामध्ये मदत करता आली तर त्यांनाही आपला थोडा आधार मिळतो आणि निश्चितच त्यांना त्याचा फायदा होतो.
1: सर, काय होतं की एका विशिष्ट वयानंतर हाडांमधील ठिसूळता येते, आणि ठिसूळता आल्यानंतर मग पण आपल्याला वाटतं की मला काय झालंय किंवा मला काय होणार आहे, त्यामुळे आपण व्यायाम करत नाहीत किंवा व्यायामाकडे दुर्लक्ष करतो. पण सेवानिवृत्तीनंतर व्यायाम कोणता करावा आणि कधी करावा आणि कसा करावा याबद्दलच्या काही नियमावली आहे का?
0: हो, निश्चितच चांगला प्रश्न आहे हा की व्यायाम सेवानिवृत्तीनंतर करताना जर आपल्याला व्यायामाची पहिल्यापासून सवय असेल तर आपण तो व्यायाम कंटिन्यू करू शकतो, पण नसेल तर व्यायाम हा हलका असावा. म्हणजे काही योगासनं, प्राणायाम, काही सूक्ष्म व्यायाम, विशेषतः आपले जे जॉईंट्स असतात त्या जॉईंट्सना हालचाली होणं जॉईंट्सच्या ते फार महत्वाचं आहे सेवानिवृत्तीनंतर.
1: बरोबर,
0: कारण आपल्या हालचाली कमी होतात, मग जॉईंट्सना व्यायाम देण्यासाठी सूक्ष्म व्यायाम करणं गरजेचं आहे, अन्यथा काय होतं, मग जॉईंट्समध्ये काही विषारी द्रव्य घटक साठतात आणि मग त्यापासून व्याधी निर्माण होतात, सांधेदुखी निर्माण होते, या गोष्टी होतात, ते करणं गरजेचं आहे. किंवा चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. चालण्याची सवय नसेल तर आपण थोडस सुरुवातीला थोडा वेळ चालायचं, नंतर मग हळूहळू त्याचा कालावधी वाढवून आपण 45 मिनिट 1 तास जर चाललं तर तोही व्यायाम चांगला आहे. हलके व्यायाम करायचे, फार अवघड व्यायाम किंवा आपल्या स्नायूला ताण येईल असे योगासनं करायची नाहीत, अतिरिक्त ताण येऊ द्यायचा नाही. थोडासा ताण आला तर सहन होईल असा ताण आला असेल तर ते चांगलं असतं, पण अतिरिक्त ताण येऊ द्यायचा नाही, त्यामुळे स्नायू दुखावण्याची शक्यता असते.
1: सर, काय होतं की सेवानिवृत्तीनंतर मीठ किंवा साखरेचं प्रमाण आहारामध्ये किती असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे,
0: या सगळ्या गोष्टी कसं आहेत, योग्य प्रमाणात असायला पाहिजे आणि ते प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार असतं.

0: आणि ज्यांना काही रोग नाही आहे त्यांनी आपल्या योग्य प्रमाणात आपला आहार करावा, कमी गोष्टी खाव्यात या, असं आहे.
1: आता काय होतं की बऱ्याच जणांना फक्त चालणंच आवडतं सेवानिवृत्तीनंतर, ते म्हणजे जास्त काही व्यायाम त्यांना त्यांच्याने करणं होत नाहीत, पण मग एखाद्या सेवानिवृत्ती धारकाला दररोज किती चालणं आवश्यक आहे?
0: साधारणपणे 30 मिनिट त्यांनी व्यायाम केला तरी चालतो, हलका व्यायाम, सूक्ष्म व्यायाम, विशेषतः प्राणायाम. प्राणायाम फार चांगला आहे. प्राणायाम केल्याने काय होतं, आपल्या फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन धारण करण्याची क्षमता वाढते, त्यामुळे रक्ताचं शुद्धीकरण चांगल्या प्रकारे होतं.
1: बरोबर.
0: आणि शुद्ध रक्त जर सगळ्या शरीराला सगळ्या पेशींना जर पुरवलं गेलं तर पेशींचं कार्य व्यवस्थित चालतं आणि त्यामुळे शारीरिक व्याधी होत नाही.
1: पण सर काय होतं की सेवानिवृत्ती नंतर कधी कधी रिकामी पण येतं, एकटेपणा
0: असल्यामुळे
1: काय होतं की त्याला मग त्यावर उपाय काय करते?
0: आपण काही गोष्टीमध्ये गुंतवून घेणं हे फार गरजेचं आहे सेवानिवृत्तीनंतर.
1: बरोबर.
0: म्हणजे जेणेकरून आपल्याला रिकामे पण येणार नाही किंवा आपण रिकामे आहेत असं वाटणार नाही. आता त्यामध्ये काय करू शकतो आपण, तर आपला जर एखादा छंद असेल तर तो आपण जोपासू शकतो. त्याच पद्धतीनं आपल्याला काही गोष्टी आवडणाऱ्या असतील तर त्या गोष्टी आपण करू शकतो. त्यामध्ये काही वाचन करणे, काही लिखाण करणे, काही बागकाम वगैरे करू शकतो आपण. परसबागेमध्ये भाजीपाला, काही फळझाडं वगैरे किंवा फुलझाडं लावू शकतो, त्याची निगा राखणं
1: बागकाम करू शकतो,
0: खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यानंतर महत्वाचं म्हणजे पर्यटन करू शकतो आपण, कारण कसं सेवेमध्ये असताना या सगळ्या गोष्टींना कदाचित वेळ मिळालेला नसतो.
1: बरोबर.
0: मग आपण सेवानिवृत्तीनंतर पर्यटन वगैरे चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि कधी कधी काय असतं, काही करण्याची खूप इच्छा असते पण नोकरीमध्ये वेळेअभावी ते करता आलेले नसतात. अशा जर काही गोष्टी असतील तर त्या अवश्य कराव्या की जेणेकरून आपल्याला त्यामधून आनंद घेता येईल.
1: म्हणजे थोडक्यात म्हणते त्याला म्हणते की राहून गेलेल्या गोष्टी.
0: हा, राहून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण निश्चित करू शकतो. त्याच पद्धतीनं सेवेमध्ये असताना ज्ञान आपण आत्मसात केलेलं आहे.
1: बरोबर.
0: ते ज्ञान आपण इतरांना मार्गदर्शन त्याविषयी करू शकतो आणि ते मार्गदर्शन जर निःशुल्क करता आलं तर त्यामध्ये आणखी मनस्वी आनंद आहे. म्हणजे आपल्या ज्ञानाचा आपण समाजाला इतरांना जर काही फायदा करून दिला तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने
1: आनंद मिळतो,
0: खूप चांगल्या पद्धतीचा आनंद मिळतो. आणि मुख्य म्हणजे मित्र परिवार जो आहे आपला, तो मित्र परिवारात थोडासा वेळ आपण रोज घालवायला पाहिजे, कारण त्यातून जो वेळ आनंद मिळतो,
1: विचारांचे आदान प्रदान,
0: विचारांचे आदान प्रदान आणि आनंद, या सगळ्या गोष्टी कसं सेवानिवृत्तीनंतर आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच पद्धतीने काही कार्यक्रम असतात, सामाजिक कार्यक्रम असतात, त्यामध्ये आपण थोडा भाग घेतला पाहिजे, व्याख्यान ऐकली पाहिजेत.
1: सर, सेवानिवृत्तीनंतर सामाजिक संबंधांवर काय परिणाम होऊ शकतो का?
0: शक्यता आहे सामाजिक संबंधांवर परिणाम होऊ शकतो. आता कसं आहे, आपण समाजाशी कसे संबंध ठेवतो त्यावरती आपले संबंध असतात. आपण जर समाजामध्ये गेलो, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले, इतरांशी बोललो, त्यांच्यासाठी काही कार्य केलं, तर तेही आपल्याशी बोलतात, आपण त्यांच्यामध्ये मिसळून जाऊ शकतो, त्यांच्यामध्ये समाविष्ट होण्याची संधी प्राप्त होते. आणि आपण जर त्यांच्यामध्ये नाही मिसळलो तर मग आपण एकाकी होऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामध्ये नाराज होऊ शकतो, मग त्या नाराजीचा ताण येऊ शकतो आणि त्यामुळे मग शारीरिक व्याधी पण निर्माण होऊ शकतात.
1: सर, सेवानिवृत्तीनंतर आरोग्यदायी दिनचर्या कशी असावी आणि नियमित आरोग्य तपासणीमध्ये कोणत्या बाबींकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे?
0: आता सेवानिवृत्तीनंतर आपली आरोग्यदायी जीवनशैली ठेवण्यासाठी आपला सकाळचा जो वेळ आहे तो थोडासा व्यायामासाठी वापरणे, त्यानंतर थोडा हलकासा नाश्ता घेणे, त्यानंतर आपली काही कामं असतील तर ती करणे, वाचन वगैरे त्या गोष्टी, दुपारचं जेवण, त्यानंतर जर आपल्या शरीराला आवश्यक असेल तर थोडासा आराम घेणं, संध्याकाळच्या वेळी काही ऑनलाईन क्लास वगैरे शक्य असेल तर ते करू शकतो, किंवा थोडंसं फिरायला जाणं, या गोष्टी करू शकतो.
1: अगदी.
0: आपले छंद वगैरे जोपासे असतील जोपासू शकतो आपण काही असं.
1: अगदी. सर, स्त्री आणि पुरुष यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यामध्ये काही फरक असतो का आणि काय?
0: हा, निश्चितच फरक असू शकतो. स्त्रियांच्या बाबतीत काय होतं, सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या घरामध्ये त्या कुटुंबासाठी जास्त वेळ देऊ शकतात.
1: अगदी.
0: लक्षात आलं. आणि काय असतं, घरामध्ये मग स्त्रिया ज्यावेळी निवृत्त होतात त्यामध्ये घरामध्ये मग काही नातवंड असतात, लहान मुलं असतात, त्यांच्यामध्ये त्यांचा वेळ जाऊ शकतो. पण पुरुषांच्या बाबतीत काय होतं, हा भाग थोडासा वेगळा असतो, त्यांना रिकामपण येऊ शकतं. पण पुरुषांनी सुद्धा त्यामध्ये आता जे आपण चर्चा केली त्याप्रमाणे जर वेळ घालवला त्यांना ते रिकामपण येणार नाही. एकटेपणा जाणवणार नाही. पण स्त्रिया घरामध्ये लवकर समरस होतात पण पुरुष एवढे लवकर समरस होत नाही, त्यामुळे त्यांचा वेळ जास्त चांगला जातो. आणखी असं आहे
1: सर, पण असं होत असताना स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या अडचणी पण वेगवेगळ्या
0: असू शकतात. काही अडचणी असू शकतात सेवानिवृत्तीनंतर, काही आर्थिक अडचणी येऊ शकतात.

0: शकतात, त्यानंतर बदलत्या पिढीसोबत जमवून घेण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात,
1: ज्याला आपण कम्युनिकेशन गॅप आणि जनरेशन गॅप
0: हा असं म्हणतो, बरोबर आहे, तर त्यामध्ये काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात,
1: बरोबर,
0: त्यासाठी आपण आपली मानसिकता तशी तयार करायला पाहिजे आणि आपणही तसं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता समजा आर्थिक अडचणी असतील, जे ज्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळतं त्यांना फार आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही, कारण त्यांना वेतन असतं, तरी पण आपला पगार अर्धा होणार आहे आणि त्यामध्येच आपल्याला या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायच्या, ही मानसिकता असणं गरजेचं आहे. आणि ज्यांना वेतन नाहीये त्यांनी तर नोकरीमध्ये असतानाच, उदाहरणार्थ काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारी लोक आहेत किंवा आता 2005 नंतर जी नोकरी लागलेली मंडळी आहेत त्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळतंय का नाही शंकाच आहे, तर मग त्यांच्या बाबतीत या बाबी कसं आहे, तर त्यांनी नोकरीत असतानाच या गोष्टीचं नियोजन थोडं केलं पाहिजे,
1: आर्थिक गुंतवणूक
0: केली पाहिजे, तर नियोजन केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला सेवानिवृत्त झाल्यानंतर त्रास होणार नाही. आणि बदलत्या पिढीसोबत जमवून घेण्यासाठी म्हणाल तर याच्यामध्ये कसं आहे, हे व्यक्तीपरत्वे थोड्याशा गोष्टी वेगळ्या असतात. काही जणी जे आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करतात की ज्या बदलत्या पिढी सोबत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे काही वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी असतात, त्यानंतर काही गोष्टी आत्मसात करून घेतल्या जातात, ते शिकतात, ते त्याचा वापर करतात, त्याविषयी प्रश्न विचारतात, त्यांच्याबरोबर चर्चा करतात आणि मग नवीन पिढी पण मोकळेपणाने मग आपल्याशी गप्पा मारतात, बोलतात, सांगतात, या गोष्टी चांगल्या पद्धतीने साध्य होतात आणि मग तसं जर असेल तर चांगलं आहे ते. पण काही जणांच्या बाबतीत काय असतं की त्यांना नवीन गोष्टी शिकायचा कंटाळा येतो, त्या गोष्टी ते आत्मसात करत नाहीत. मग अशा वेळी काय होतं, नवीन पिढी आणि जुनी पिढी यांच्या विचारामध्ये थोडासा बदल दिसून येतो, कधी कधी मतभेद निर्माण होतात, ज्याला आपण आता तुम्ही म्हणला जनरेशन गॅप वगैरे, या गोष्टी त्यामध्ये थोड्याशा अडचणीच्या निर्माण होऊ शकतात,
1: विचारांची एक थोडीशी दरी निर्माण झाली असती
0: होऊ शकते ते असं.
1: पण मग त्यामध्ये घरातली पेन्शनर मंडळी आहे त्यांनी घरामध्ये किती इंटरफेअर करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे हे पण खूप मोठा एक भाग.
0: खूप खूप निश्चितच, कारण कसं आहे घरामधलं आपलं वातावरण चांगलं राहण्यासाठी आपण घरामध्ये किती लक्ष द्यायचं आणि जिथं आवश्यक आहे तिथं सेवानिवृत्त लोकांनी आपल्या मुलांना मुलींना मदत ही केलीच पाहिजे, ज्यांना त्यांना ज्यावेळी आपली गरज असेल त्यावेळी आपण त्या ठिकाणी जाऊन राहणं, त्यांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, या सगळ्या गोष्टी हे केल्या तर ते आयुष्य चांगलं सुखकर होतं.
1: सर हे सगळं करत असताना एक अशी एक निवृत्ती म्हणजे विश्रांती नव्हे तर नव्या आयुष्याची सुरुवात, याबद्दल काय सांगते?
0: निश्चितच, कसं असतं बा, सेवानिवृत्तीनंतर आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण एखादं नवीन काहीतरी करू शकतो, उद्योग सुरू करू शकतो,
1: बरोबर,
0: किंवा जे आतापर्यंत आपण सेवा केलेली आहे, सर्व्हिस केलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतं काम आपल्याला आवडत असेल तर त्या कामामध्ये आपण जॉईन होऊ शकतो, ते काम करू शकतो आपण,
1: बरोबर.
0: फुलस्टॉप देण्याच्या ऐवजी काहीतरी नवीन सुरू करणं हा एक वेगळा आनंद आहे, त्यामध्ये गुंतवून घेणं हा वेगळा आनंद आहे, या गोष्टी आपण निश्चितच करू शकतो,
1: बरोबर. त्यामुळे सेवानिवृत्ती धारकांनी किंवा ज्येष्ठ मंडळींनी वय ही संख्या आहे एवढं गृहित धरून पुढे वाटचाल करणं, नव्या उमेदीने वाटचाल करणं आणि निवृत्ती म्हणजे विश्रांती नव्हे तर नव्या आयुष्याची सुरुवात आहे या दृष्टीने विचार करणं खूप गरजेचं आहे. सर आता आपण एक सेवानिवृत्त उपप्राचार्य आणि त्यानंतर आता सेवानिवृत्तीनंतर एक योग शिक्षक या भूमिकेत काम करत आहात अंबाजोगाई अंबाजोगाईच्या परिसरामध्ये आणि इकडेच बीड जिल्ह्यामध्ये. तर हे काम करत असताना तुम्हाला एकटेपणा निवांत बसल्यानंतर कधी संगीत इतर प्रत्येकाच्या एक जमेची बाजूच आहे, घटक आहे, तर असं करत असताना काही गाणी आवडलेली काही गाणी याबद्दल काय, म्हणजे तुम्हाला आवडलेलं एखादं गाणं काही
0: कसं आहे पा? तुम्ही बरोबर विचारलं ते, मी मला आता या 30 सप्टेंबरला सेवानिवृत्त होऊन 3 वर्ष होतात, पण या 3 वर्षामध्ये असा एकही क्षण असा नाही की मला रिकामपण आलंय असं, कारण या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतवून घेणं आणि आपली मानसिकता तशी तयार करणं हे फार गरजेचं आहे. संगीत हा तर फार महत्वाचा विषय आहे, संगीत ऐकल्याने निश्चितच आपलं मन प्रसन्न होतं, आपण फ्रेश होतो, आणि काही भक्तिगीतं भावगीत ऐकायला मला आवडतात आणि ते मी सकाळच्या वेळी योग वगैरे करत असताना ते मोबाईल लावून ठेवतो आणि युट्यूब वरती वगैरे जे आहे ते ऐकतो, चांगल्या प्रकारे ऐकून मग ते विशेषतः सकाळच्या वेळी योग करताना वगैरे चांगल्या पद्धतीनं संगीत ऐकतो.
1: तुम्हाला आवडली काही गाणी?
0: बाबूजींची जे आहेत आपले भक्तिगीत भावगीत आहेत, त्याच पद्धतीने नवीन पिढीतील आपले महेश काळे आहेत त्यांचंही गाणं जे आहे कानडा राजा पंढरीचा वगैरे,
1: बर,
0: तो बाबूजींचा आहे आणि महेश काळे पण चांगल्या पद्धतीनं अगदी

0: सर, एक तुम्ही लहानपणापासून तर आकाशवाणी ऐकत आला असालच, एक आकाशवाणी ऐकण्याचा एक वेगळा आनंद किंवा आकाशवाणी बद्दल तुम्हाला काय वाटतं, एक प्रसार माध्यमामध्ये आकाशवाणी भूमिका याबद्दल काय सांगता येईल?
1: आकाशवाणीची भूमिका खूप चांगल्या पद्धतीची आहे. आकाशवाणीवरून जे वेगवेगळे कार्यक्रम प्रसारित केले जातात ते समाजासाठी उपयोगी असतात. तुम्ही वेगवेगळी सण जे आहेत, सण वार याविषयी काही मार्गदर्शन करता, ते का करायचे, त्याचे फायदे काय होतात याविषयी मार्गदर्शन करता, ते निश्चितच समाजाला फायदेशीर आहे. त्याशिवाय काही समाजाला उद्बोधन करणारे कार्यक्रम तुम्ही घेता त्याचाही फायदा होतो.
0: आणि सर, आता आमची ज्येष्ठ मंडळी जी आहेत, आपण सेवानिवृत्तीनंतर एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात केली आहे योग शिक्षक म्हणून, तर आमची जी ज्येष्ठ मंडळी आहे, सेवानिवृत्त मंडळी आहेत, या मंडळींना तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक म्हणून काय सल्ला द्याल?
1: असं म्हणता येईल की ज्येष्ठ नागरिकांनी किंवा सेवानिवृत्ती झालेल्या व्यक्तींनी आपण आपलं कार्य हे युक्त प्रमाणात, यथायोग्य किंवा ज्याला ऑप्टिमम म्हणतो आपण, त्या पद्धतीनं करावं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. त्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. योग हा दुःखाचा नाश करणार आहे आणि तरच तो सिद्ध होतो. पण ते सिद्ध होण्यासाठी आपला आहार युक्त असला पाहिजे, विहार युक्त असला पाहिजे, यथायोग्य असला पाहिजे. त्याच पद्धतीनं आपलं कर्म जे आहे ते योग्य प्रमाणात असलं पाहिजे, चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे. आणि आपला विहार जो आहे तो म्हणजे किंवा आपलं जागणं झोपणं हेही प्रमाणात असलं पाहिजे. असं जर केलं तर आपला योग सिद्ध होतो असा आहे. दुःखाचा नाश करणारा योग हा सिद्ध होतो या अर्थाने आहे. पण हे श्लोक जरी योग्यांच्या बाबतीत असला तरी सुद्धा हा जर आपण सेवानिवृत्त असलेल्या माणसांनी आपल्या जीवनात आत्मसात केला तर आपलं जीवन निश्चितच आनंददायी होईल. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. अशा पद्धतीने आपण आनंददायी जीवनही जगू शकतो.
0: सर, आज आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन आरोग्य आणि सेवानिवृत्तीनंतरचा आहार विहार याबद्दल खूप सविस्तर अशी माहिती दिली, त्याबद्दल मी आकाशवाणी बीड केंद्रातर्फे आपले मी आभार मानतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेवटी वाटतच आपण पहिली वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठी या कार्यक्रमात आरोग्य आणि सेवानिवृत्तीनंतरचा आहार विहार याविषयी अंबाजोगाई येथील योगेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य दीपक देवळे यांची

गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. निवेदन गोपाल ठाकूर यांचं होतं, तर सादर करते होते योगीराज बच्चे. आकाशवाणी बीड केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:01 झालीत. प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल.

नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. मी आपला रेडिओ मित्र डॉक्टर श्रीधर राघव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या दरम्यान यावर्षीचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे आणि अगदी आता सध्या अगदी अतिशय उत्साहाचं वातावरण या गणेशोत्सवाच्या दरम्यान आहे. मंडळी, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गणेशोत्सव काल, आज आणि उद्या या संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. उत्सवाचं महत्त्व, उत्सवाची पार्श्वभूमी आणि उत्सवाचं हे जे स्वरूप आहे याबद्दल आपण माहिती जाणणार आहोत आणि खूप छान, सुंदर आणि सुरेख अशी गाणी देखील ऐकणार आहोत. मंडळी, स्वातंत्र्याच्या पूर्वी गणेश उत्सवाची सुरुवात झाली, प्रारंभ झाला आणि मग स्वातंत्र्य सैनिकांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाचा प्रारंभ केला, पायाभरणी केली. आणि ही पायाभरणी केवळ एका धार्मिक सोहळ्यासाठी नव्हती, तर ब्रिटिशांच्या सत्तेच्या विरुद्ध असंतोष धकधकता ठेवण्यासाठी आणि जातीपातीत विखुरलेल्या बहुजन समाजाला एका राष्ट्रीय व्यासपीठावर आणण्यासाठी केलेले ते एक क्रांतिकारी सामाजिक पर्व होत. मेळे, भजने, प्रबोधनात्मक व्याख्यान आणि वैचारिक मंथन यांच्या माध्यमातून या उत्सवाने जनमानसामध्ये राष्ट्रवादाची चेतना फुंकर मारली, चेतनेची फुंकर मारली आणि स्थानिक कारागीर, व्यापारी, कलाकारांना एकत्र आणून स्वदेशी आर्थिक पाया तयार केला. असा हा गणेशोत्सवाचा प्रारंभ.

0: मंडळी, स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये सुरू झालेलं हे गणेश उत्सवाचं पर्व प्रबोधनासाठी होतं आणि मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये विशेषतः गेल्या 2 ते 3 दशकामध्ये बदलत्या समीकरणामुळं उत्सवाचा हा प्रबोधनाचा आत्मा काही प्रमाणात मागं पडलाय की काय असे एक मनामध्ये भावना निर्माण होते. राष्ट्र जागृतीचा हा मंच आज दुर्दैवाने मोठ्या प्रमाणावर उलाढाल करणाऱ्या एका भपकेबाज इव्हेंट इकॉनॉमीमध्ये आणि राजकीय शक्ती प्रदर्शनामध्ये रूपांतरित झाला आहे की काय असं सामान्य माणसाला वाटल्याशिवाय राहत नाही. पूर्वी घरोघरी जाऊन आपुलकीने गोळा केली जाणारी ऐच्छिक वर्गणी आता मोठ्या ब्रँडच्या प्रायोजकत्वावर विसंबून आहे. भव्य मंडप, स्वागत कमानी आणि जाहिरातीमधून उत्सवाचं व्यावसायिक ब्रँडिंग स्पष्ट होत आहे. डिजिटल युगातील कंटेंट मार्केटिंगचं लोण थेट बाप्पाच्या मंडपापर्यंत पोहोचलं आहे आणि ही नवल आहे. आणि दर्शनाच्या रांगेतील आढळ भक्ती आता इंस्टाग्राम रील्स, व्हॉट्सअप स्टेटस आणि यूट्यूब लाईव्ह साठी लागणाऱ्या कंटेंटमध्ये विभागली गेली आहे. मूर्तीचा फर्स्ट लुक रिलीज करणं आणि व्ह्यूजची स्पर्धा लावणं हा आजच्या गणेश उत्सवाचा परिपाठ बनलाय की काय अशी देखील शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.
1: वक्रतुंड महा

मंडळी, आजच्या गाता रे मेरा दिल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गणेश उत्सवाचं जे महत्त्व आहे भूतकाळामध्ये किंवा इतिहासामध्ये, अर्थात काल कसं होतं, आज ते स्वरूप कसं बदललेलं आहे आणि उद्याचं त्याचं स्वरूप काय असावं, काय असलं पाहिजे याबद्दल बोलत आहोत आणि छान सुंदर सुरेख अशी गाणी देखील ऐकत आहोत. मंडळी, आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे आत्ता खूप स्वरूप बदललेलं आहे गणेश उत्सवाचं आणि या बदलत्या स्वरूपाचा सर्वात गंभीर फटका सामाजिक समानतेच्या जी भावना असते ना, त्या भावनेला बसलाय. VIP पास, पेड दर्शन रांगा आणि सेलिब्रिटींना दिली जाणारी विशेष वागणूक यामुळे तासन तास उन्हा पावसात रांगेत उभ्या राहणाऱ्या सामान्य भाविकांची अवहेलना होताना देखील आपल्याला दिसून येते. याशिवाय सार्वजनिक मंडळावर राजकीय नेत्यांचं वाढतं वर्चस्व आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा अफाट निधीचा वापर, यातून उत्सवाचा मूळ सार्वजनिक आत्मा संपुष्टात येतोय की काय अशी देखील एक भावना निर्माण होते आणि वैयक्तिक राजकीय स्वार्थाने ही संपूर्ण व्यापून टाकलेला आहे. मुख्य रस्ते व्यापणारे मंडप, वाहतूक कोंडी, रुग्णवाहिकांना लागणारा विलंब, जल प्रदूषण, तसेच डोळे दिपून टाकणाऱ्या लेझर लाईट्स आणि कान अतिशय कान बेजार करणारं किंवा खूप त्रासदायक असं DJ मुळे तरुण आणि वादकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम देखील होताना दिसून येत आहे. त्यामुळे सामाजिक आणि पर्यावरणाविषयक प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. अर्थात उत्सवाचा या भपक्यावर आणि राजकीय स्वार्थावर टीका जरी होत असली तरी याचं जागतिकीकरण आणि आर्थिक गतिशीलता हे दोन सकारात्मक पैलू देखील नाकारता येत नाहीत मंडळी.

मंडळी, आजच्या गणेशाचं स्वरूप हे डिजिटल झालेलं आहे आणि ग्लोबलायझेशन झालेलं असल्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया जे सामाजिक प्रसार माध्यम सामाजिक माध्यम या माध्यमातून गणेश उत्सव देशाच्या सीमापार पोहोचला असून अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, आखाती देश आणि युरोपमध्ये स्थायिक झालेला मराठी माणूस ग्लोबल बाप्पाच्या संकल्पनेतून परदेशात स्थानिक संस्कृतीची पाळंमुळं रुजवत आहे. लाईव्ह स्ट्रीम आणि व्हर्च्युअल दर्शनामुळे जगभरातील व्यक्ती महाराष्ट्रातील पारंपरिक आरती, ढोलताशा वादक आणि विसर्जन मिरवणुकांचा प्रत्यक्ष अनुभव आनंद आणि आनंद घेताना आपल्याला दिसून येतात. ही देखील जमेची बाजू आहे, नाही का? या सांस्कृतिक आदान प्रदानामुळे महाराष्ट्राची लोककला, भाषा, वेशभूषा आणि उकडीचे मोदक आणि पुरणपोळी सारखी खाद्य संस्कृती जागतिक पातळीवर ओळखली जात आहे बरं का, ही देखील आजच्या गणपतीची विशेषता आहे.

मंडळी, गणेश उत्सव काल आज आणि उद्या, हे बदलत जाणारं जे स्वरूप आहे ना गणेश उत्सवाचं, हे स्वरूपाच्या भागात आपण पाहत आहोत. या 10 दिवसाच्या काळामध्ये मंडळी, या उत्सवाच्या दरम्यान होणारी अब्जावधी रुपयांची उलाढाल प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाखो हातांना रोजगार पुरवणारी ठरत आहे. विशेषत असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी हा काळ आर्थिक संजीवनीसारखा असतोय. वर्षभर मेहनत करणाऱ्या पारंपरिक मूर्तीकारांना, चित्रकारांना आणि शाडूच्या मातीकाम करणाऱ्या कारागिरांना या काळामध्ये वर्षभराची कमाई आणि सन्मान मिळत असतो. भव्य मंडप उभारणारे कामगार, इलेक्ट्रिशियन्स, लेझर आणि साऊंड सिस्टीम ऑपरेटर्स, ढोल ताशा पथकामुळे वाद्य निर्मिती करणारे कारागीर, हार फूल विक्रेते, पूजा साहित्याचे छोटे व्यापारी आणि पारंपरिक पदार्थ बनवणारे महिला बचत गट यांना मोठी आर्थिक गती मिळते आहे. तसेच पुण्यातील मानाचे गणपती आणि मुंबईतील प्रसिद्ध राजांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे हॉटेल्स, वाहतूक, स्थानिक बाजारपेठांना मोठी ऊर्जितावस्था प्राप्त होताना आपल्याला दिसून येते. मंडळी, एकंदरीत काय, गणेश उत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय राहिलेला नसून तो स्थानिक सूक्ष्म अर्थव्यवस्थेला बळ देणारी आणि मराठी संस्कृतीला जागतिक पटलावर सन्मानाचं स्थान मिळवून देणारा महाउत्सव बनत चालला आहे. परंतु हे व्यावसायिक यश टिकून ठेवतानाच त्यात शिरलेला राजकीय स्वार्थ, VIP संस्कृती आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणं ही काळाची गरज देखील आहे बरं का. जमा होणाऱ्या निधीचा प्रामाणिक सामाजिक लेखाजोखा मांडून त्याचा मोठा हिस्सा आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरणं, पर्यावरणपूरक मूर्तीचा आग्रह धरणं आणि DJ ऐवजी पारंपरिक लोककलेला सन्मान

करणं आवश्यक आहे. भपका कमी करून लोकमान्याने दिलेला सामाजिक सलोखा आणि प्रबोधनाचा संदेश पुन्हा मध्यवर्ती जर आणला तरच सार्वजनिक गणेश उत्सवाचं खऱ्या अर्थाने वास्तववादी सार्थक होणार आहे बरं का मंडळी. असं जर भवितव्य राहिलं गणेश उत्सवाचं तर सर्व प्रकारचे सामाजिक समतेचे प्रबोधनाचे हे सर्व प्रकारचे संदेश त्यामधून जातील आणि प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक या गणेश उत्सवामध्ये उत्साहाने सहभागी होईल आणि एक उत्सव हा जो उत्सव आहे हा उत्साही वातावरणामध्ये लोक सर्वजण त्याचं पालन करतील, आनंद घेतील आणि निरोगी आणि सुदृढ त्यामधून वातावरण तयार होईल ही अशी आपण अपेक्षा करू शकतो. बॅक टू बॅक दोन गाणी कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहोत आणि मी आपला निरोप घेणार आहे. तेव्हा या माहितीसह मी डॉक्टर श्रीधर आघावाच्या गातारही मिरा दिली या कार्यक्रमातून आपला निरोप घेतो. नमस्कार.

I'm going to go to the hospital.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रमात ताजा पण ऐकलं आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 11:45 झालीत. मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करणार आहोत, परंतु तत्पूर्वी हरवलेल्या मुलीसंबंधीचं एक निवेदन. रोहिणी शाहीनूर काळे, वय 17 वर्ष आणि 3 महिने, या मुलीचं वर्णन असं आहे. उंची 155 सेंटीमीटर, केस काळे, नाक सरळ, रंग गोरा, बांधा सडपातळ, कपडे लाल रंगाची पंजाबी आहे, पायात चप्पल आहे. तरी आता उल्लेख केलेली मुलगी आहे, तिचा शोध घेणं सुरू आहे. तरी कुणाला आढळून आल्यास पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, पोलीस ठाणे आष्टी, फोन नंबर 024-41-28-25-33, तसेच तपासिक अंमलदार पोलीस SR सानप यांना संपर्क करायचा आहे. निवेदन संपलं. आकाशवाणी बीड केंद्र, मिश्र संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

अनुराधा पौडवाल आणि सचिन यांच्या युगलस्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांचं होतं तर चित्रपट गंमत जम्मत. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीच्या बीड केंद्राने हा कार्यक्रम प्रसारित केला. दुपारचे 12 वाजता आहेत, ठीक 12 वाजता मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारा आमच्या महिला बहिणींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि त्यानंतर 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा महिला बहिणींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ ऐकण्यासाठी आपणास घेऊन जात आहोत थेट आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीच्या स्टुडिओकडे.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, या गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत बालविवाह वर्तमानातील वास्तव, याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची दीपक केसावलेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: भगिनीनो नमस्कार. विवाह संस्था आपल्या समाजाची एक अतिशय महत्वाची अशी संस्था आहे. विवाह वेळेवर झाले पाहिजेत हे अत्यावश्यक असतं. परंतु आजकालच्या काळामध्ये शिक्षण आणि आपल्या जीवनात स्थैर्य आल्यानंतर लग्न करू असं म्हणताना लग्नासाठी बऱ्याच वेळा उशीर होतो. पण त्याच सोबत अनेक ठिकाणी असंही पाहायला मिळतं की बालविवाह आपल्या समाजातून अजूनही संपलेला नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी बालविवाह होत आहेत, होत असतात, आणि त्या संदर्भामध्ये शासन बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे.

0: याच विषयाला घेऊन आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी, त्यांच्याशी आपण संवाद करूया. दीपकजी नमस्कार.
1: नमस्कार
0: दीपकजी. जागतिक बालविवाह प्रतिबंध दिवस जाहीर झालाय 27 नोव्हेंबर रोजी, याची एक पार्श्वभूमी आम्हाला थोडीशी सांगा ना.
1: सर सर्वात आधी धन्यवाद, हा जो विषय घेतल्यासाठी खूप खूप धन्यवाद, कारण या विषयावर बोलणारे खूप कमी जे म्हणतात की सेक्टरल आहे किंवा एनजीओ आहे, कारण बालविवाह हे आजचा इश्यू नाही, हे गेल्या म्हणजे अधिक पारंपरिक ह्याच्यामध्ये कल्चर जुळलेला आहे, ह्याच्यामध्ये बरेच समाज सामाजिक संस्था यंत्रणा जुळली, आणि कारण कुठलंही त्यामध्ये फॅमिली जुळलेला आहे. तर बालविवाह निर्मूलन दिवस हे जाहीर करण्यासाठी आय थिंक गेल्या 100 वर्षाची तरतूद मी म्हणायला नकार नाही देणार, कारण सध्या आता UN जेव्हा 162 कंट्री एकत्र येऊन UN मध्ये 4 सप्टेंबरला एक कॉन्फरन्स झाला, आणि त्यामध्ये जेव्हा प्रत्येक देशाने, ज्यामध्ये भारताचा नंबर वन आपण कुठे ना काय प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नंबर वन आहोत, पण बालविवाहाच्या केसेसमध्ये पणही आपण नंबर वन सध्या सिद्ध झालोय, मग तेव्हा जेव्हा कंट्री एकत्र येऊन आणि या विषयावर चर्चा झाली, म्हणून हे 27 नोव्हेंबर हे चाइल्ड अँटी चाइल्ड मॅरेज एलिमिनेशन डे म्हणून जे बालविवाह निर्मूलन दिवस म्हणून असं साजरा आपण म्हणे चुकीचं नाही आहे.
0: बरं, आणखी एक प्रश्न असा आहे की बालविवाह नेमकं कशाला म्हणता येईल?
1: कुठलाही विवाह ज्यामध्ये मुलं आणि मुलीचं वय जे वय ठरल्याप्रमाणे कमी असेल, जर मुलीचं वय 18 खाली असेल आणि मुलाचं वय 21 खाली असेल, ते असलं कुठल्याही विवाहाला आपण बालविवाह म्हणू शकतो. ते विवाह जर दोन्ही कन्सेशुअल असेल किंवा नॉन कन्सेशुअल असेल, या दोन्ही विवाहाला भले दोघांची हमी असेल किंवा दोघांची हमी नसेल असेल किंवा नसेल, तरी असल्या विवाहाला आपण बालविवाह ठरवतो कानूनी तौरवर.
0: भारतामध्ये बालविवाहाची काय परिस्थिती आहे सध्या परिस्थितीमध्ये?
1: भारतामध्ये जर गेल्या NFHS चा डेटा तुम्ही बघितलं तर 23% केसेस रिपोर्ट झाले होते, म्हणजे 23% केसेस महिलांचे रिपोर्ट झाले होते जे बालविवाह झाले, म्हणजे जास्त करून बालविवाहाचा परिणाम मुलींवर होतो, कारण मुलांचा वयगट दरवेळी 21 खाली नसतं, पण मुलीचं 18 खाली असतंच. आता त्याला बरेच कारण आहे, पण 23% म्हणजे खूप मोठा आकडा आहे वुमन्स मध्ये रिपोर्ट होणं. तर तुम्ही समजू शकतात की काय परिस्थिती आहे भारताची बालविवाहाला घेऊन.
0: महाराष्ट्रामध्ये काय सध्या परिस्थिती?
1: महाराष्ट्र आपण जर बोलायला गेलो तर भारतात 3rd नंबरवर येतं बालविवाह केसेस लागेल, म्हणजे राजस्थान बिहार नंतर महाराष्ट्र. महाराष्ट्र तसा आहे मोठा, पण एक बघायला गेलं एक चांगली गोष्ट आहे की रिपोर्ट होते त्यामुळे आपल्याला केसेस करतात, तर महाराष्ट्र 3rd म्हणजे रँकवर आहे म्हणायला गेलो भारतात बालविवाहाला घेऊन.
0: बरं, हे रिपोर्ट कसे होतात म्हणजे?
1: तर कुठलाही विवाह, एकतर आज आपल्याला माहिती आहे की विवाह प्रत्येक ठिकाणी जेव्हा होतं तर ते सगळ्यांना, जेव्हा कुठलेही बालविवाह असतं ते सगळ्यांना सांगितलं जात नाही, कारण जर तुम्ही पत्रिका बघितल्या त्याच्यावर वयगट नसतं. तर जर ज्यांना अवेअरनेस असेल, ज्यांना माहिती असेल की बाबा कुठलाही विवाह ज्या मुलीचं 18 खाली असेल किंवा मुलाचं 21 असेल हे बालविवाह आहे, आणि जर कोणी रिपोर्ट केलं, रिपोर्ट इन द सेन्स जे गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे, प्रत्येक गावात आपल्याला चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर आहे, प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका ज्या विषयावर काम करतात, 1098 चाइल्डलाईन जो गव्हर्नमेंटचा नंबर आहे, 118 आहे जो महिलांच्या हितासाठी काम करतो हा नंबर, जर ह्या नंबरवर कोणी रिपोर्ट केला आणि त्या रिपोर्टच्या आधारवर ते बालविवाह आपण नोंद केलं जातं आणि त्याच्यावर कारवाई होते.
0: बालविवाहाची कारणं काय काय सांगता येतील?
1: बालविवाहाची कारण तर असे तर बरेच कारण आहे, पण आपण सर्वात आधी गरिबी म्हणू शकतो, ठीक आहे, कारण तोच एक मोठा कारण आहे की घरात जास्त मुलं आहे आणि मुलगी ला कसं बसं आपण फॅमिलीमधून बाहेर काढून, कारण नंबर कमी करता येईल. दुसरं आहे एज्युकेशन लेवल जिथे कमी आहे, म्हणजे असाक्षरता म्हणता येईल, जिथे आता मुलीचे शिक्षण बंद केलं मग आता घरी बसून करणार काय. तिसरं हल्ली आता जो केसेस येतोय लव्ह अफेअर्स, म्हणजे हल्ली पेरेंट्स घाबरतात की बाबा जर मुलगी घरी असली की हिचं जवळ आहे ना वयाच्या जवळ आहे की लग्न लावून टाका, म्हणजे आपल्या समाजात म्हणजे आपल्या पारिवारिक किंवा कुटुंबामध्ये असं कायला नको. चौथं मेन कारण बोलेल की आता सोशल मीडिया हा जो एक जो एक डिजिटली लोक इन्फ्लुएन्स होत आहे, आणि पाचवा कारण आपल्याला हे झालं की संस्कृती पारंपरिक जे गोष्टी आहे. माझ्या आम्ही जेव्हा काम करतो जेव्हा गावात जातो तर आमच्याकडे आजीबाई येतात, ते म्हणतात की माझं लग्न तर 13 वर्ष झालं होतं, माझ्या सुनीचं माझ्या मुलीचं लग्न 15, पण ते सुरक्षित आहे, मग हिचं कारण म्हणजे पारंपरिक रूढी प्रथा हेच चालली. मग हे 5 कारण जे मेन आहे ज्याच्यामुळे बालविवाहासाठी ह्या मुली बळी पडतात.
0: आपण एनजीओ मध्ये काम करता आणि बालविवाह प्रतिबंधासाठी काम करता, तर काय एखादा अनुभव असा सांगता येईल का की जो तुम्ही जवळून पाहिलेला आहे?
1: तर मी सध्या CCDT म्हणून कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट ही एनजीओ आहे. आम्ही 1200 गावात काम करतोय, म्हणजे 1200 गावांनी, जे हे गाव असे आहे जिथे बालविवाहाचं प्रेव्हलन्स जास्त रिपोर्ट झालं होतं गेल्या काही वर्षामध्ये. आणि मग आम्ही जेव्हा गावात गावात व्हिजिट किंवा आमची टीम जेव्हा जाते, आणि आम्ही आमचं एवढं हे आहे की आम्ही गव्हर्नमेंट बरोबर काम करणं आम्हाला खूप गरज आहे, कारण

0: कुठले एनजीओ काही वर्ष काम करते ते निघून जातात, पण जर गव्हर्नमेंट तिकडच्या यंत्रणाला आपण सक्षम केलं तर कुठलाही इश्यू भविष्यात येईल तर ते स्वतःहून त्याला सॉल्व्ह करू शकते. त्यासाठी दरवेळी गव्हर्नमेंट किंवा एनजीओची गरज लागत नाही. तेव्हा आम्ही जेव्हा काम करताना आम्हाला असे केसेस आले जिथे की एक मुलगी 15 वर्षाची आहे आणि ती सोशल मीडियावर तिने कोणाशी कनेक्ट झाली आणि त्यांचं लव्ह अफेअर झालं, त्यांना पकडलं गेलं, म्हणून त्या मुलीचं लग्न लावून दिलं. आणि पण मुलगी 15 वर्षाची होती, आता समाजाला कळेल आणि तो मुलगा 22 वर्षाचा होता, तिचं लग्न लावून दिलं आणि ती म्हणजे पुढच्या 2-3 महिने ती प्रेग्नेंट झाली. आता मुलगी प्रेग्नेंट झाली तर आता मुलगा घाबरला, कारण ऍक्च्युली जर लॉ म्हणतं बालविवाह कायदा अधिनियम तर लागेल 2006, पण पॉक्सो कायदा पण लागतो कारण मुलगी 18 खाली आहे आणि कुठेतरी सेक्शुअल एन्काउंटर झालं, मुलगा होता 22 वर्ष, मग त्यांनी येऊन हिला परत सोडून दिलं घरी. घरी आल्यानंतर आता ती जेव्हा पण हेल्थ सर्व्हिसेसला गेला, म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा हेल्थ पोस्टला जे प्राथमिक उपचार सेंटरला घेऊन गेले, तिथे आता त्या मुलीला कुठे केस घेतलं जात नाही, कारण हे कानूनच्या अंतर्गत त्यांना सांगितलं गेलं की कुठल्या असं मूल आलं की आधी रिपोर्ट झाल्याशिवाय करायचं नाही. दुसरे असे केसेस आहे की एका घरामध्ये 5 मुली आहे आणि खायला नाही आहे, मग आता काय करायचं, मुलींचं लग्न लावून टाका. मग आता तिथे ऍज अ एनजीओ आम्ही फक्त त्यांना लाईव्हलीहूड किंवा स्किलिंग ह्याशी जोडू शकतो, पण त्यांचं भरण पोषण नाही करू शकत. कुठेतरी आपण त्यांना अवेअरनेस करू शकतो, त्यांना अवगेस करू शकतो की बाबा कानूनी तौर पर तुम्ही पण लीगल ह्याच्यात आला तर तुम्ही पण जेलमध्ये जाल. पण आता 5 मुले तर करणार काय, मग त्यांना बालविवाह करणं भाग आहे. तिसरं, आम्ही ज्या ट्रायबल कम्युनिटीमध्ये काम करतो, ज्या आदिवासी पाडा आहे, तिथे त्या ऐकतच नाही. जर आम्ही गेलो तर ते आम्हाला कोयता वेता मारायला येतात की आमची परंपरा आहे, तुम्ही आमची परंपरा मोडू नका. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे इशू आहे आणि त्या प्रत्येक इशूला एन्काउंटर एनजीओ करणं, म्हणून इथे गव्हर्नमेंटचा खूप मोठा रोल येतो की कसं त्याने एकत्र येऊन या विषयावर काम केलं पाहिजे. कारण शेवटी मूल बळी पडतं, म्हणजे ती मुलगी ही बळी पडते. कारण कमी वय जर लग्न झालं तर आणि जर ती तिचं शरीर तयार नाही आहे आणि जर ती गर्भवती झाली तर ते दोन्ही जच्चा बच्चा, म्हणजे मुलामध्ये मूल असं बोलणं पण बोलायला चुकीचं नाही, कारण ती छोटी मुलगी स्वतःच आहे. त्यामध्ये जर ती मुलाला एक जन्म दिली, त्याचं शरीर तयार नाही, उलट तो मुलगा कुपोषण होऊ शकतो, त्या मुलीचं लाईफ रिस्क मध्ये आहे. मग ह्या बरेच गोष्टी आहे. आणि नंतर अशा जबाबदारीमध्ये जो मुलगा भले तो 22 वर्ष असो, 21 वर्षा खाली तर तो आपण त्याला काउंटच करत नाही, पण तो किती मॅच्युअर असेल त्याचाही लाईफ कुठे ना काही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात का, लीगल पर्स्पेक्टिव्हनी तो भरपूर ह्याच्यात अडकू शकतो. म्हणून हा बालविवाह आणि कुठलीही फॅमिली येतात हॅपी राहत नाही. म्हणजे कुठे ना काही एक भीती असे मनात किंवा कुठे ना काही एक सुंदर, आपण विवाह म्हटलं की 2 कुटुंब जोडणं, एक नवीन सुरुवात करणं, पण बालविवाह म्हणजे कधी नवीन सुरुवात झाली, उलट नवीन प्रॉब्लेम्स म्हणू शकतात किंवा नवीन त्यांना जे म्हणतात ना त्रास किंवा नवीन वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना प्रॉब्लेम फेस करावं लागतात आणि कुठले ह्याचं बेस्ट सोल्युशन निघतं. म्हणून मला असं वाटतं की बालविवाह जेवढं आपण अवेअरनेस करू शकतो आणि आता जागतिक ज्या दिवस जे आपण साजरा करणार, त्याचा हेच उद्देश होता की बाबा सगळ्यांना कळावं की असा एक हा दिवस का साजरा केला जातो. बालविवाहाच्या खिलाफ कोणी नाहीये, पण बालविवाह होण्याच्या मागे जे कारण आहे, जे निगेटिव्ह कारण आहे, परिणाम आहे, जे नकारात्मक परिणाम आहे, ते कशामुळे होऊ शकतं, त्यामुळे कुठलंही कुटुंब कुठलंही मूल खुश नसणार आणि हे आपल्या समाजासाठी पण चांगलं नाही आहे.
1: आता समजा बालविवाह एखादा झालेला आहे आणि त्याला होऊन काही वर्ष झालेली आहेत, मग अशा संदर्भामध्ये शासनाची भूमिका काय असते?
0: तर बघा, जे बालविवाह प्रतिबंधक कानून आहे 2007, त्याच्यानुसार कुठलंही लग्न आपण त्याला नल आणि वाईट ठरवू शकतो, पण त्याची कारण वेगवेगळ्या परिस्थिती असतात. आता बरेच वर्ष झाले, मग ते केस बेस केस असतात, म्हणजे असं प्रत्येक केसला तुम्ही नल आणि वाईट करू शकत नाही. कुठलाही बालविवाह झाले खूप वर्षाआधी आणि जर ते आता रिपोर्ट होते, मग त्यामध्ये कोण रिपोर्ट करतंय, ठीक आहे, का रिपोर्ट करतंय, है ना, आणि आत्ता का रिपोर्ट करते, आधी का ना रिपोर्ट झाला, ह्या प्रत्येक गोष्टीवर इन्व्हेस्टिगेशन होतात. सीएमपीओ जे चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर असतात, अंगणवाडी सेविका, ब्लॉक ऑफिसर, जे गावात झालं असेल किंवा शहरात झालं असेल, तर चाइल्ड लाईन किंवा महिला बालविकास डिपार्टमेंट रोल घेतं आणि त्यामध्ये की सध्या जर मुलीची परिस्थिती खूप विकट आहे किंवा अवघड आहे तिथे जगण्यासाठी, किंवा त्या शारीरिकवर त्रास होतोय किंवा मानसिक त्रास, कुठलाही त्रास आहे आणि त्यामुळे त्या मुलीला परिणाम, तिचा जो परिणाम आहे तो खूप भयंकर असेल, मग अशा केस बेस केसेसवर ठरवलं जातं आणि त्या दोघांचं कन्सेक्च्युअल घ्यायचं होतं, पारिवारिक दोघांना इन्व्हॉल्व्ह केलं जातं. कारण कुठल्याही बालविवाहामध्ये दोन्ही कौटुंबिकला तेवढीच आपण बोलतो ना सजा आहे, म्हणजे 2 वर्ष कारावास आहे आणि 1 लाख रुपयाचं फाईन आहे आणि ते दोन्ही होऊ शकतात. मग ते केस बेस केसवर येतं की किती जुनं लग्न आहे, आता काय त्यांची सिच्युएशन आहे, त्यांचं इकॉनॉमिकल कंडिशन बघितलं जातं, त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं जातं, त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, प्रत्येक केसला घेऊन काय सिच्युएशन आहे, किती ती सिच्युएशन क्रिटिकल आहे, ह्याच्या पुढे याचा रेपरकशन काय होऊ शकतो, परिणाम काय झाला जर आता आपल्याला

0: रिपोर्ट केला. मग हे वेगवेगळं असतं. तर केस बाय केस आपण आपण असंच बोलू डिक्लेअर नाही करू शकत की प्रत्येक बालविवाह रिपोर्ट झाले की त्याच्यावर काहीतरी कानूनी कारवाई होईल. पण केस बाय केसवर क्रिटिकल सिच्युएशन मुलीचं स्पेशली, कारण जास्त करून त्याच बळी पडतात आपल्या मुली. मग तिचं जे काय कन्सिडर असेल, तिचं काय पार्श्वभूमी आणि तिचं काय बोलणं या विषयावर, त्या बेसवर ह्या विषयावर आपण ठरवलं जातं.
1: बालविवाहाचं रिपोर्टिंग ज्यावेळेस प्रशासनाकडे येतं, तर बालविवाह ज्या दोघांचा झालेला आहे त्याच्यानंतर दोघांकडचे पालक आणि त्या बालविवाहाला उपस्थित असलेले वऱ्हाडी मंडळी, या सगळ्यांच्या संदर्भात प्रशासनाची भूमिका काय असते?
0: सर्वात आधी कुठलाही बालविवाह जर होत असेल तर त्यामध्ये डीजे पासून, कार्ड प्रिंटिंग पासून, भटजी पासून, वराडी आहेच फॅमिली तर, कारण ते तर पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग. पण डीजे वाल्याला माहित नसतं, ठीक आहे, ज्यांनी कार्ड प्रिंट केलंय, भटजी किंवा जे केटरस ह्यांनाही अटॅक होतो, ह्यांनाही म्हणजे ते तर अटॅक होणार, पण ह्या ज्या गोष्टी इनडायरेक्टली, हे तर डायरेक्ट लोक इन्वॉल्व्ह आहे, पण इनडायरेक्टली ह्या लोकांनाही अटॅक होतो. आणि हा जो कायदा आहे बाल विवाह अधिनियमक 2006 अंतर्गत 2 वर्षाचं अटक किंवा 1,00,000 रुपये त्यांना फाईन आहे. पण तीच जबाबदारी की बाबा बालविवाह होत असेल तर थांबवा. थांबवायचा एकच उद्देश असतो की जे आपण रेपोकेशन ज्या मुलीवर पडतात की उद्या जाऊन, कारण काय जर कुठलाही बालविवाह झाला आणि जर आई वडील तयार नाही आहे, मग काय असतं, तर जे नियम म्हणतं की मुलीला मग बालगृहात ठेवलं जातं सुरक्षित असून 18 वर्षापर्यंत, आणि मुलाला जर मुलगा 18 वर्षाच्या म्हणजे 21 खाली असेल तर त्याला भाई समजून काउन्सिलिंग केलं जातं. पण जर ते लोक अग्री नसतात, कारण बरेच ठिकाणी ते लोक अग्री नसतात, मग त्याला अटॅक केलं जातं. मग जर एक पहिला रोल असतं सगळ्यांचं की त्यांना काउन्सिलिंग करावं, समापदेशन करावं, की समजून द्यावं की बाबा हे बालविवाह गुन्हे म्हणजे कुठेतरी तुम्ही गुन्हा करताय आणि ह्या गुन्ह्याचे ह्या कायदा आहे, त्या कायद्यानुसार तुम्हाला अटक किंवा जे काय होऊ शकतं. आणि जर ते समजले फॅमिलीने, बालविवाह थांबवलं तर काय होऊ शकतं. पण जर ते नाही अग्री झाले किंवा त्यांना करायचंच नाही, आम्ही एवढं खर्च केलंय, आता आम्ही आमचे हे कारण आहे, बरेच कारण, कारण बरेच असे प्रॉब्लेम होतात, लोक मारायला येतात, काही लोक चक्कर येऊन पडतात, काही लोक सुसाईड करायला प्रयत्न करतात आई वडील, कारण आम्ही एवढे पैसे खर्च केले, मग त्या पार्श्वभूमीवर ठरवलं जातं की पुढचं काय करायचंय. पण बालविवाह थांबवणं आणि मुलीला बालगृहात पाठवलं जातं. मग सगळ्यांचा एवढाच रोल आहे की बाबा अशा कुठल्याही गोष्टीला तुम्ही साथ देऊ नका. बालविवाह करायचंच नाही, लपून असो किंवा हे नसो, की बरेच समाजमध्ये आम्हाला ठरवायचं आहे, आम्ही साखरपुडा, हा साखरपुडा ही एक प्रमाणे तुम्ही जबाबदारी टाकली, म्हणजे एकदा साखरपुडा जर समाजासमोर केला तर उद्या काय बिनसलं म्हणून तुम्ही त्या भीतीपाळी त्या लग्न करतात, ठीक आहे. म्युच्युअली म्हणजे दोन फॅमिलीचा अग्रीमेंट करून ठेवा की आम्ही मुलाचं किंवा मुलीचं लग्न करणार आहे, पण 18 वर्षाच्या नंतर आणि 21 वर्षाच्या नंतर. पण ते सामाजिक करू नका. म्हणजे जर तुम्हाला आम्ही तसंच बोलतो की तुम्ही जेव्हा आम्ही बालविवाह थांबवतो, आमचं हेच काउन्सिलिंग असतं की तुम्ही हे फिक्स करून ठेवा, म्युच्युअली फिक्स करून ठेवा, तुमच्या इंटरनल अंडरस्टँडिंग ठेवा, आणि जर त्यांचं वय झालं 18 वरती आणि 21 वरती, मग तुम्ही पार पडा सामाजिक जे काय तुम्हाला प्रोग्राम करायचा रिच्युअल किंवा. पण कमी वय असेल आणि हे वयगट असेल, त्या वयगटच्या अंतर्गत जर हे लग्न होत असेल तर करू नये, कारण ते कानूनी गुन्हा आहे.
1: बालविवाह कुठेतरी ठरतोय, होतोय किंवा होणार आहे असं जर कळलं सामाजिक वातावरणामध्ये, तर हे आपल्याला कोणाला रिपोर्टिंग करता येतं, काय करता येतं की हा बालविवाह रोखला जाऊ शकेल?
0: सध्या आम्ही काय करतोय, आम्ही प्रत्येक अंगणवाडी सेविकाने हेच ट्रेनिंग देतोय की बालविवाह हा विषय, जे कारण आम्ही सांगितलं की जर मुलगी ड्रॉपआउट असेल, मुलगी शाळेत जात नाही, मग एक मोठा कारण असतं, गरिबी असेल, लव्ह अफेअर असेल, किंवा एका वयात येते ॲडॉलेसन्स आणि डिजिटली ती जास्त ऍक्सेस, तर अशा गोष्टीला अशा मुली जास्त करून बालविवाहाला बळी पडतात. मग अशा ठिकाणी तुम्ही जाऊन 1-to-1 अवेअरनेस करा, आणि एक अंडरटेकिंग म्हणून एक फॉर्म आहे जिथे ते आम्ही प्रत्येक पालकांना समजवतो आणि भरून घेतो की बाबा मी माझ्या मुलीचा बालविवाह करणार नाही, मला या सगळ्या गोष्टीची अवेअरनेस आहे आणि मी शपथ घेते, एक काइंड ऑफ अ प्रतिज्ञा आहे की मी बालविवाह करणार नाही. ह्याच्यामुळे काय होतं की ती अंगणवाडी सेविका घरोघरी जाते, या विषयावर बोलते, एक फॉर्म साईन करून घेते, आणि त्या फॉर्मचा इनडायरेक्टली अर्थ आहे की बाबा जर मी केलं तर मी कुठे ना काही गुन्ह्याला भागीदारी आहे. मग त्यानिमित्ताने प्रत्येक पॅरेंट्स अवेअर आहे. दुसरी गोष्ट, जर मग त्यानिमित्ताने ते ऑलरेडी घाबरले असतात की या विषयावर बोलायचंच नाही, कारण आपण कुठे ना काही अग्रीमेंट करून दिलंय छोटंसं, म्हणजे हे अनऑफिशियली आम्ही करतो, पण एक अवेअरनेसचा पार्ट आहे की त्यांना की बाबा, कारण आम्हाला माहिती आहे की कुठल्या घरी किंवा कुठल्या वस्तीमध्ये बालविवाह होऊ शकतात, अंगणवाडी किंवा आमचे सोशल वर्कर जाऊन ह्या गोष्टी अवेअरनेस करतात आणि त्यांच्याकडे साईन करून घेतो की बाबा नका करू, एक आहे. दुसरा अवेअरनेसच्या पार्ट आम्ही काय, जेवढे पण आपण हे रिजनल प्लेस आहे तिथे आम्ही एक पोस्टर लावलं की हे मंदिर बालविवाह मुक्त आहे, हे गाव बाल, म्हणजे जे जिथे जाईल तिथे हे बालविवाह त्यांना दिसेल की बाबा बालविवाह हे प्रतिबंधक आहे, बालविवाह प्रतिबंधक. एक ती भीती ऑलरेडी मनात आहे, पण जर

0: आणि ऑलरेडी अवेअरनेस आहे की जर तुम्हाला कुठे हे आढळलं किंवा कुठे ऐकलं तर 1098112118 ह्या 3 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आता बरेच मुलं कॉल करतात. आता सध्या काय का छोट्या भावानी कॉल करून सांगितलं की तिच्या वहिनीचं लग्न, कारण 2 दिवस ती शाळेत आली नाही मग आणि अचानक म्हणजे परीक्षाच्या वेळी केस काय होती की मुलगी होती 10वी, तिचं वय 15 होतं आणि मुलगा होता 7वी, ते रोज शाळेत एकत्र जायचे. एक दिवस आई वडील बोलले की बाबा आज तू जा, ताई येणार नाही. त्यांनी विचारलं की का नाही येणार, कारण पाहुणे येणार आहे घरी, मग थोडं काम आहे. मग तो थांबला, पाहुणे येणार तर मी पण नाही जाणार, बोलले नको तू जा, पण तो मुलगा थांबला. नंतर त्यांनी बघितलं की मुलीला सजवून म्हणजे पाहुणे आले आणि ती चहा वा देत, मग त्याला कळलं की हे लग्नच आहे. कारण त्यांनी अवेअरनेस, आता आपण शाळेत करतोय, गावात गावी नुक्कड नाटक करतोय, बरेच प्रोग्राम करतोय, त्यांनी 1098 कॉल केला आणि लगेच बीडीओ म्हणा ना, व्हिलेज डेव्हलपमेंट म्हणा, ग्रामसेवक सगळे आले आणि ते बालविवाह थांबवलं गेलं. म्हणजे कुठे ना काही ते ठरत होतं.
1: बरोबर.
0: मग अशा गोष्टीनं त्यांनी 1098 इमिजिएटली चाइल्ड लाईनची टीम, आमची एनजीओ टीम, सीसीडीचे लोक, प्लस बीडीओ, ग्रामसेवक, पोलीस पाटील सगळे येऊन ते समजवलं दोन्ही पॅरेंट्सची काउन्सिलिंग, तिला शाळेत जाऊ द्या, तिचं वय झाल्यावर करा. आणि मग त्यामुळे त्या मुलीचं लाईफ वाचा. आज ती शाळेत जाते आणि आज ती 11वीत आहे, म्हणजे 1 वर्ष झाले गोष्टीला. आणि तिचं 12-13 वर्ष, म्हणजे तिला जे शिकण्याचं जेवढं आहे तेवढं तिला सपोर्ट होतं, पण त्या छोट्या मुलामुळे. इथे कुठे ना काही वडिलांचं, मग तो 7 वर्षाच्या मुलाला पण जर आपण अवेअर केलं, म्हणजे कुठे ना काही अवेअरनेस खूप गरजेचं आहे एज्युकेशन.
1: दीपकजी, बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी शासनाचे कायदे आहेत, सगळं आहे, पण काही योजना अशा आहेत का ज्यामुळे बालविवाहाला प्रतिबंध होऊ शकेल?
0: हा ऍक्च्युली हा खूप सुंदर, असं वाटायला नको की दरवेळी फक्त प्रतिबंधन करून कुठे ना काही आपण फक्त त्यांचा निगेटिव्ह परिणाम होतो, पण त्यासाठी बरेच योजनाही शासनाने बनवल्या आहेत. तर त्यासाठी एक योजना आहे बाल संगोपन. कुठेही जर बालविवाह मध्ये विक्टीम मुलगी जर म्हणजे ती ठरली की बाबा या मुलीचं बालविवाह, त्याने आता काय करायचं, तर त्यासाठी एक बाल संगोपन योजना आहे. त्यानंतर चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट मध्ये बरेच त्यांचं 18 वर्ष शिक्षणाचं गव्हर्नमेंट जबाबदारी घेते की बाबा या कारणामुळे तुम्ही बालविवाह घेत आहे. त्यामध्ये एक संजय गांधी निराधार योजना आहे. जर कुठलंही बरेचदा असतं की आजार आहे, घरात आजारी व्यक्ती आहे म्हणून आम्ही तिला सांभाळू शकत नाही, औषधं नाही, मग त्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे. त्यानंतर स्पॉन्सरशिप योजना आहे, त्यामध्ये मुलीचं 18 वर्षापर्यंत सगळं शिक्षणाचं जे काय भार असेल ते गव्हर्नमेंट घेतं. तर कुठे ना काही पॉक्सोचे केसेस रिपोर्ट झाले, बालविवाह झाल्यानंतर रिपोर्ट होतात, त्यासाठी मनोधैर्य म्हणून योजना आहे, म्हणजे मुली दिलं जातं तसे. आणि प्रत्येक आता राज्यामध्ये ना, भारतात म्हणलं की प्रत्येक राज्याची पण एक वेगळी योजना आहे, प्रत्येक गावात त्यांनी एक योजना ठरवली, प्रत्येक गावकरी म्हणजे आता प्रत्येक ग्रामपंचायतने ग्रामसेवकनी एक योजना बनवून ठेवली की जर आमच्याकडे असे कुठले केस रिपोर्ट झालं तर आपण कसं त्या मुलीला पाठिंबा करून की त्यामुळे तिचा बालविवाह होऊ नये. कारण काही ना काही कुठे ना काही हेच असतं की शिक्षण नाही आहे किंवा गरीबी आहे किंवा जे काही आहे, मग पॉवर्टी, या सगळ्याला घेऊन बरेच योजना जे युजफुल आहे.
1: बालविवाह रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्थाही कार्यरत आहेत, त्यांचं काम कशा पद्धतीने चालतं?
0: तर सामाजिक संस्थाचा खूप मोठा रोल म्हणेल, कारण गव्हर्नमेंटला बघायला गेलो ते ऑलरेडी बऱ्याच इश्यूवर काम करतात ना. कुठे ना काही एक पाठिंबा, एक सपोर्टची गरज आहे, जिथे सामाजिक संस्था येतात. आणि सामाजिक संस्था एक जस्ट राईट फॉर चिल्ड्रन म्हणून एक मोहीम सुरू झाली आहे भारतात, त्यांचा हा मोठा रोल आहे. हे जे बालविवाह प्रतिबंध निर्मूलन दिवस ठरलाय 27 नोव्हेंबर मध्ये, हे भारतात 726 डिस्ट्रिक्ट मध्ये काम करत आहे बालविवाहाला घेऊन या विषयाने. आणि त्यांचा हेच उद्देश आहे की 2030 पर्यंत कसं बालविवाह मुक्त भारत करायचं. कारण आपण बालविवाह मुक्त भारत हे फक्त स्लोगन किंवा धरणा नाही आहे, आपल्याला ऍक्च्युअल मध्ये कसं बालविवाह मुक्त करायचं 2030 पर्यंत त्या विषयावर काम करतो. हे जे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन हे जे आपण कॅम्पेन म्हणू शकतात, यांनी एकत्र येऊन आय थिंक 7 कंट्री म्हणजे 7 देशात ह्या मोहीम चालू, जिथे बालविवाहाचे जास्त प्रमाण येत आहे. आणि हे एक उद्देश घेऊन चालले. मग सामाजिक संस्थाचा रोल आहे मोठा, कारण जिथे गव्हर्नमेंट कमी पडतो जीएनजीने एकत्र काम केलं पाहिजे. गव्हर्नमेंट आणि एनजीओ, जिथे गव्हर्नमेंट कमी पडतं तिथे एनजीओ त्यांना ब्रिज करतं एकत्र येऊन. आणि एनजीओचा रोल तेवढाच आहे की ते वेगळं काही करत नाही, ते गव्हर्नमेंटला सप्लिमेंट करतं, म्हणजे एकत्र येऊन. कारण हा विषय एनजीओचा नाही आहे, हा विषय गव्हर्नमेंटचा, हा विषय देशाचा आहे. तर सामाजिक संस्थांचा खूप मोठा रोल आहे.
1: सामाजिक संस्थांची एक भूमिका, प्रशासनाची भूमिका आणि कायदा, इतक्या सगळ्या गोष्टी समोर असताना बालविवाहाची आजची महाराष्ट्रातली परिस्थिती कशी आहे?
0: महाराष्ट्राची आजची परिस्थिती म्हणायला गेलो तर खूप सुधारणा झाली. कारण जो गेल्या वर्षीचा डेटा होता जे एनएफएचएसचा 6 मध्ये जो रिसेंटली एक सर्वे झाला होता, कारण आता अवेअरनेस, आता महाराष्ट्र खूप ऍक्टिव्ह झालाय. ज्याप्रमाणे जेव्हा आपण हे नॅशनल कन्सल्टेशन मध्ये कळालं की महाराष्ट्र बालविवाह मध्ये पुढे होत चाललंय, त्यामध्ये महाराष्ट्राने खूप खूप मोठी भूमिका पार पाडली. त्यामध्ये आता गेल्या वर्षीचा जो 20

0: टक्के जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले. म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले. जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो किंवा गावातली आजी रिपोर्ट करू शकते किंवा अंगणवाडी स्वतःहून रिपोर्ट करत आहे, म्हणजे कुठे ना काही त्यांना या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये. आणि कुठे ना काही आय थिंक आपण जे बालविवाह मुक्त भारत किंवा महाराष्ट्र किंवा गावचा एक मोहीम घेऊन चालतोय ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू सिद्ध करायचं.
1: बालविवाह खरं तर एक म्हणजे सामाजिक समस्या नाही, ही त्या व्यक्तिगत त्या बालकांची सुद्धा समस्या आहे, ज्यांचं जीवन म्हणजे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं फार मोठं नुकसान आहे. तर आशा करूया की लवकरच आपण बालविवाह मुक्त महाराष्ट्र, भारत आणि जगभरात सुद्धा ही मोहीम चांगल्या पद्धतीनं कार्य करेल आणि बालविवाह मुक्त असा संपूर्ण समाज होईल अशी अपेक्षा करूया. दीपकजी, आपण आमच्या या कार्यक्रमात आलात आणि बालविवाह संदर्भामध्ये जी माहिती दिली आमच्या श्रोत्यांना, ज्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे की बालविवाह ते करतात, त्यांच्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शक ही मुलाखत ठरेल. आपले खूप खूप आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, बालविवाह वर्तमानातील वास्तव याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची दीपक केसावलेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
5: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

श्रोते, आता ऐकूया ललितबंध शांततेचा शोध. लेखन सुहिता मराठे. सहभाग दिनेश अडावतकर आणि सुहिता मराठे. ऐकूया ललितबंध शांततेचा शोध.

0: शांतता हवी आहे हे वाक्य आपण किती सहज म्हणतो नाही. घरात भांडण झालं की अरे शांत बसा, ऑफिसमध्ये गोंधळ झाला की अरे जरा शांतता ठेवा ना, आणि रस्त्यावर हॉर्नचा कर्णकर्कश आवाज झाला की काय हा गोंधळ आहे.
1: पण गंमत अशी आहे की आपण शांतता बाहेर शोधतो आणि तिचा सर्वात मोठा अभाव मात्र आपल्या मनात आणि माणसामाणसात निर्माण झालेला असतो.
0: आज गोंगाट फक्त रस्त्यावर नाही, हॉर्नचा गोंगाट आहे, टीव्हीचा गोंगाट आहे, मोबाईलच्या नोटिफिकेशनचा गोंगाट आहे, सोशल मीडियावरच्या मतांचा गोंगाट आहे, सतत पुढे जाण्याच्या धावपळीचा गोंगाट आहे. आणि या सगळ्या आवाजांमध्ये कधी कधी आपल्या मनाचा स्वतःचा आवाजच हरवून जातो.
1: पूर्वी गावात दुपारी अशी शांतता असायची की दूर कुठेतरी वाजणारी घंटाही ऐकू यायची. घराच्या ओट्यावर दोन माणसं निवांत बसून बोलायची. शेजारच्या घरात काय शिस्तय, कोण आजारी आहे, कोणाच्या मुलाचं लग्न ठरलंय, या सगळ्या गोष्टी माणसांना माहीत असायच्या.
0: आणि आज परिस्थिती उलटी आहे. आपल्या हातामध्ये स्मार्टफोन आहे पण शेजाऱ्याचं नाव माहिती नसतं. आपल्याकडे शेकडो कॉन्टॅक्ट्स आहेत पण मन मोकळं करून बोलायला एखादा माणूस शोधावा लागतो. आपण जगाशी सतत जोडलेलो आहोत पण कधी कधी आपल्या घरातल्या माणसांपासून मात्र मनाने खूप दूर गेलो आहोत. म्हणूनच प्रश्न पडतो, शांतता खरंच कमी झाली आहे का, की आपणच तिच्यासाठी वेळ देणं बंद केलं आहे.
1: पूर्वी माणसं गरीब होती पण नाती श्रीमंत होती. पूर्वी साधनं कमी होती, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, सोशल मीडिया नव्हता, प्रत्येक मिनिटाला कोणीतरी अपडेट मागत नव्हतं, पण माणसांकडे एकमेकांसाठी वेळ होता.
0: संध्याकाळी काम आटोपलं की अंगणात बसून गप्पा होत, शेजारी आले की चहा व्हायचा, कोणी दुःखी असेल तर विचारपूस व्हायची, आणि महत्वाचं म्हणजे माणसांमध्ये मतभेद झाले तरी नातं संपत नसे.
1: आज मात्र एखाद्या किरकोळ कारणावरून ब्लॉक, कधी अनफॉलो, कधी तुझ्याशी बोलायचंच नाही.
0: पूर्वी भांडण झालं की दोन दिवसांनी एखादा माणूस म्हणायचा अरे चल चहा घेऊया जरा, आणि भांडण संपायचं. आणि आज चहा घेण्याआधीच दोघं आपापल्या मोबाईलवर स्टेटस टाकतात. ही बदलाची गंमतच नाही का.
1: आज माणूस जास्त शिकला पण एकमेकांना समजून घेणं कमी झालं. आपण विज्ञानात पुढे गेलो, चंद्रावर पोहोचलो, एका क्लिकवर जग समोर आणलं, कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली, पण समोर बसले

0: आपल्या माणसाच्या डोळ्यातलं दुःख ओळखण्याची आपली बुद्धिमत्ता मात्र कमी होत चालली आहे का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
1: आज प्रत्येकाकडे मत आहे आणि ते मत व्यक्त करण्याची घाई त्याहून जास्त आहे. कोणी काही बोललं की लगेच उत्तर, कोणी काही विरोध केला की लगेच प्रतिवाद, कोणी आपल्याशी असहमत झालं की लगेच त्याला चुकीचं ठरवायचं. आपण ऐकण्यापेक्षा उत्तर देण्याची तयारी जास्त ठेवतो का? आणि कदाचित इथूनच शांतता हळूहळू निसटते.
0: कधी कधी वाटतं सगळा गोंगाट मागे सोडून एखाद्या तळ्याकाठी बसावं, जिथे ना हॉर्न, ना नोटिफिकेशन, ना वाद, ना घाई, फक्त पाणी, वारा, झाड, पक्षी आणि स्वतः सोबत काही क्षण. कवी अनिलांनी याच शांततेचं किती सुंदर चित्र त्यांच्या कवितेत उभं केलंय.
1: अशा एखाद्या तळ्याकाठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते. जळातला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवले उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो. दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते.
0: तळ्याकाठी ही कविता मला शांततेकडे जाण्याचा एक सुंदर मार्ग वाटते. बाहेरचं जग आपण पूर्णपणे शांत करू शकणार नाही, पण आपल्या मनातील अस्वस्थता आपण नक्की कमी करू शकतो. आणि मन शांत झालं की आपल्या शब्दात, आपल्या वागण्यात आणि आपल्या नात्यातही ती शांतता उतरते.
1: कवीला जसा तो निवांत क्षण हवा आहे, तसाच एक निवांत कोपरा आपल्या मनातही निर्माण करता आला तर कदाचित शांततेचा शोध बाहेर घ्यावा लागणार नाही, तो आपल्याला आपल्या आतच सापडेल.

0: शांतता भंग करण्यासाठी अनेकदा आपण मोबाईलला दोष देतो, पण मोबाईल दोषी नाही, आपण त्याचा वापर कसा करतो हे महत्वाचं. मोबाईलनं आपलं जीवन किती सोपं केलंय. दूर असलेल्या मुलाशी क्षणात बोलता येतं, परदेशात असलेल्या नातलगाला पाहता येतं, ज्ञानाचा खजिना आपल्या हातात आलाय, आणि म्हणूनच मोबाईलला दोष देण्यात अर्थ नाही.
1: कधी कधी एक विचित्र दृश्य दिसतं. एकाच घरात चार माणसं, चार मोबाईल, चार वेगवेगळ्या स्क्रीन आणि बोलायला मात्र

0: एकही शब्द नाही.
1: आई म्हणते,
0: अरे जेवायला ये.
1: मुलाचं उत्तर,
0: एकच मिनिट.
1: ते एक मिनिट कधी अर्धा तास होतं कळतही नाही. नवरा बायको शेजारी बसलेले असतात, पण दोघंही वेगवेगळ्या जगात रमलेले असतात. म्हणजे माणसं जवळ आली पण मन दूर गेली. तंत्रज्ञानानं अंतर कमी केलं पण संवाद कमी होऊ नये, एवढी काळजी आपणच घ्यायला हवी नाही का?

0: श्रोतहो, शांतता म्हणजे फक्त आवाज नसणं नाही, शांतता म्हणजे घरात कोणी बोलत नाही अशी अवस्थाही नाही, शांतता म्हणजे मनात सूड नसणं, शांतता म्हणजे मतभेद असले तरी द्वेष नसणं, शांतता म्हणजे राग आला तरी शब्दांवर नियंत्रण ठेवणं, शांतता म्हणजे समोरचा चुकीचा असला तरी त्याचं माणूस पण नाकारणं नाही।
1: दोन माणसांची मतं वेगळी असू शकतात, पण त्यांच्यात माणुसकी समान असू शकते। तुझं मत माझ्यापेक्षा वेगळं आहे, पण म्हणून तू माझा शत्रू नाहीस हे आपण पुन्हा शिकण्याची गरज आहे।
0: मंडळी, 21 सप्टेंबर जगाला शांततेची आठवण करून देणारा दिवस। दरवर्षी 21 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभरात पाळला जातो। संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस शांततेच्या मूल्यांना बळकटी देण्यासाठी निश्चित केला आहे। सन 2001 मध्ये 21 सप्टेंबर हा अहिंसा आणि युद्धविरामाचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला। पण मला वाटतं शांततेसाठी वर्षातून फक्त एकच दिवस पुरेसा नाही।
1: 21 सप्टेंबरला शांततेची आठवण करून घेणं चांगलंच, पण 22 सप्टेंबरला पुन्हा भांडण सुरू केलं तर? शांतता ही दिनदर्शिकेत छापण्यापुरती नसावी, ती आपल्या रोजच्या वागण्यात दिसायला हवी।
0: 2026 साठी संयुक्त राष्ट्रांनी इन्व्हेस्ट इन पीस फॉर एव्हरी वन एव्हरीवेअर एव्हरी डे अशी संकल्पना सांगितलेली आहे, म्हणजे शांततेत रोज गुंतवणूक करण्याचं आवाहन केलंय।
1: किती सुंदर विचार आहे।
0: आता शांततेत गुंतवणूक म्हणजे काय? पैसा खर्च करणं नव्हे, एखाद्याला वेळ देणं, एखाद्याचं म्हणणं ऐकून घेणं, गैरसमज झाला तर स्पष्ट बोलणं, चुकीच्या शब्दांसाठी माफी मागणं, द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी पुढे न पाठवणं, आणि सर्वात महत्वाचं माणसाला माणूस म्हणून पाहणं।
1: पूर्वी आपली माणसं होती, आज आपले ग्रुप झालेत।
0: पूर्वी शेजारी म्हणजे शेजारी, आज व्हॉट्सअप ग्रुप आहे।
1: पूर्वी सणाला घराघरात जाणं होतं, आज शुभेच्छांचा एक कॉमन मेसेज पाठवला की काम झालं।
0: पूर्वी आजारी व्यक्तीला आपण भेटायला जायचो, आज गेट वेल सून असं लिहून इमोजी पाठवतो।
1: पूर्वी एखाद्याच्या घरी दुःख झालं तर माणसं प्रत्यक्ष उभी राहायची, आज 2 मिनिटांचा फोनही कधी कधी जड वाटतो।
0: मंडळी, तंत्रज्ञान वाईट नाही, पण माणुसकीची जागा तंत्रज्ञानानं घेऊ नये, आणि हा फरक आपण लक्षात ठेवायला हवा। शांतता हवी असेल तर आधी ऐकायला शिकावं लागेल। आपल्या आयुष्यातली कितीतरी भांडणं कोणी काय म्हटलं यावर नसतात,

0: ती कोणी कोणाला समजून घेतलं नाही यावर असतात. कधी मुलगा आईशी रागाने बोलतो, आई म्हणते
1: याला माझी किंमतच नाही.
0: कदाचित मुलगा थकलेला असतो. कधी नवरा शांत असतो आणि बायकोला वाटत
1: याला माझ्याशी बोलायचंच नाहीये.
0: कदाचित तो एखाद्या चिंतेत असतो. कधी मित्र फोन करत नाही.
1: आपण लगेच निष्कर्ष काढतो
0: याला आता माझी गरजच नाहीये.
1: कदाचित तो स्वतःच एखाद्या संकटातून जात असतो.
0: म्हणून प्रत्येक वेळी निष्कर्ष काढण्याआधी एक प्रश्न विचारूया, काय झालं? हा छोटासा प्रश्न कितीतरी मोठी भिंत पाडू शकतो, नाही का?
1: माफी म्हणजे हार नाही. आज सॉरी म्हणणं काही लोकांना कमीपणाचं वाटतं, पण खरं तर माफी मागण्यासाठी मोठं मन लागतं. माझी चूक झाली हे चार शब्द उच्चारायला अहंकार आडवा येतो, पण एकदा ते शब्द बाहेर पडले की नात्याचं ओझं हलकं होतं आणि समोरच्यानेही माफ केलं तर नात्याला पुन्हा श्वास मिळतो.
0: म्हणूनच जिंकण्यासाठी प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नसते, काही वाद सोडून देण्यातच नातं जिंकतं.
1: शांत माणूस म्हणजे कमजोर माणूस नाही. शांत राहणाऱ्याला आपण कधी कधी काय बावळट आहे असं म्हणतो,
0: पण खरं तर शांतता ही मोठी ताकद आहे. राग आला असताना न बोलणं म्हणजे कमजोरी नाही. प्रत्युत्तर देता येत असूनही योग्य वेळेची वाट पाहणं म्हणजे कमजोरी नाही. बदला घेता येत असूनही क्षमा करणं म्हणजे कमजोरी नाही.
1: स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं ही खरी ताकद आहे. जग जिंकणं सोपं असेल कदाचित, पण स्वतःच्या रागावर विजय मिळवणं कठीण आहे.
0: शांत घरात वाढलेली मुलं वेगळी असतात. शांततेचा सर्वात सुंदर परिणाम पुढच्या पिढीवर होतो.
1: घरात सतत भांडणं, आरडाओरड, टोमणे असतील तर मुलं तेच शिकतात, पण घरात संवाद असेल, मतभेद असले तरी आदर असेल, माफी असेल, प्रेम असेल तर मुलंही तसंच शिकतात. मुलांना आपण हजार गोष्टी शिकवतो,
0: अभ्यास कर, यशस्वी हो, स्पर्धा कर, पुढे जा,
1: पण त्याबरोबर हेही शिकवायला हवं.
0: हरलास तरी शांत राहा, जिंकलास तरी नम्र राहा, मतभेद झाले तरी माणूस गमावू नकोस.
1: ही शिकवण आयुष्यभर उपयोगी पडते.
0: तर मंडळी, शांतता बाहेरून येत नाही, ती आपण निर्माण करतो. आपण म्हणतो आजकाल समाजात शांतताच नाही, पण समाज कोण बनवतं? आपणच. आपण रस्त्यावर संयम ठेवतो तेव्हा रस्ता शांत होतो. तसंच आपण घरात प्रेमानं बोललो तर घर शांत होईल. आपण सोशल मीडियावर खोट्या किंवा द्वेषपूर्ण गोष्टी पुढे पाठवल्या नाहीत तर वातावरण शांत होतं. आपण दुसऱ्याचं मत ऐकलं तर संवाद वाढतो. म्हणून शांततेसाठी एखाद्या मोठ्या नेत्याच्या भाषणाची किंवा मोठ्या संस्थेची वाट पाहण्याची गरज नाही. शांततेचा पहिला दूत आपण स्वतः होऊ शकतो.
1: चला एक छोटासा प्रयोग करूया. उद्या सकाळपासून एक दिवस ठरवूया.
0: कोणी काही बोललं तर मध्येच तोडणार नाही.
1: राग आला तर लगेच मेसेज पाठवणार नाही.
0: कोणाचं स्टेटस पाहून त्याचा अर्थ लावणार नाही.
1: गैरसमज झाला तर थेट त्या माणसाशी बोलू.
0: घरातल्या एका माणसाशी मनापासून 10 मिनिटं बोलू.
1: ज्याच्याशी काही दिवस बोललो नाही त्याला फोन करू.
0: आणि शक्य असेल तर कोणाला तरी मनापासून म्हणूया, तू आहेस हे माझ्यासाठी महत्वाचं आहे.
1: बघा मंडळी, कदाचित जग लगेच बदलणार नाही, पण आपल्या छोट्याशा जगात नक्कीच काहीतरी बदलेल.
0: शेवटी काय, शांतता म्हणजे युद्ध नसणं एवढंच नाही. शांतता म्हणजे
1: आईच्या चेहऱ्यावरची चिंता कमी होणं,
0: वडिलांना आपली मुलं आपल्या जवळ आहेत असं वाटणं,
1: मुलांना घर सुरक्षित वाटणं,
0: मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्याकडे मन मोकळं करता येणं,
1: शेजाऱ्याला संकटात मदत मिळणं,
0: आणि दोन वेगवेगळ्या मतांच्या माणसांनी एकमेकांना शत्रू न समजणं.
1: पूर्वी माणसांकडे साधनं कमी होती, पण एकमेकांसाठी वेळ होता. आज साधनं अफाट आहेत, आता पुन्हा वेळ आणि मन द्यायचं आहे.
0: तेव्हा आज 21 सप्टेंबरला आपण जागतिक शांतता दिन साजरा करत असताना फक्त प्रतिकात्मक मेणबत्ती पेटवण्यापेक्षा मनातला रागही थोडा कमी करूया. फक्त शांततेची पोस्ट टाकण्यापेक्षा एखाद्या माणसाशी खरोखरच शांतपणे बोलूया. फक्त पीस लिहिण्यापेक्षा एखाद्या नात्यात शांतता आणूया, कारण
1: शांतता कुठेतरी दूरच्या देशात सुरू होत नाही.

0: ती आपल्या घरात सुरू होते,
1: आपल्या शब्दात सुरू होते,
0: आपल्या मनात सुरू होते।
1: आणि कदाचित उद्या कोणी आपल्याला विचारलं जगात शांतता कशी येईल, तर आपण सहज म्हणू शकू,
0: एकमेकांना हरवून नाही तर एकमेकांना समजून घेऊन। अहो, कारण शेवटी माणसाला जगण्यासाठी फक्त हवा पाणी आणि अन्नच लागत नाही, तर त्याला एक शांत मन, एक आपलं माणूस आणि थोडीशी माणुसकी सुद्धा लागते। आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक दिवसात शांततेची सुरुवात होते।

श्रोते हो, शांततेचा शोध हा ललितबंध आत्ताच आपण ऐकला. लेखन केलं होतं सुहिता मराठे हिने आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर आणि सुहिता मराठे. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे.
1: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भरत पाराशर, आदिती चौधरी, दिनेश भट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली. फार्माकोव्हिजिलन्स अर्थात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीच्या क्षेत्रातला गेल्या काही वर्षातला भारताचा प्रवास हा आत्मनिर्भरतेचं एक उल्लेखनीय उदाहरण ठरलं आहे, असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियाच्या 7व्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या. सध्या देशात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणारी 1100 जास्त केंद्र कार्यरत आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांइतकीच या केंद्रांची संख्या विस्तारण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पटेल म्हणाल्या. जागतिक आरोग्य संघटनेकडे औषधांच्या दुष्परिणामांची माहिती पुरवण्याच्या बाबतीत भारतानं 2024 तुलनेत 123व्या क्रमांकावरून 8व्या क्रमांकावर झेप घेतल्याचंही पटेल यावेळी म्हणाल्या. नागरिकांनी स्वतःहून औषध घेणं टाळावं, तज्ज्ञांनी लिहून दिलेल्या औषधाच्या सूचनांचं पालन करावं आणि कोणत्याही औषधाचा अचानक आणि अनपेक्षित दुष्परिणाम दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, असं आवाहन पटेल यांनी केलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील, असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे, असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा, असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन विभागानं केलं आहे. संचार साथी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्राचा गैरवापर किंवा IMEI क्रमांकात फेरफार करणं हे एक शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,00,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशु धिल्लॉनं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशु, रुद्रांश आणि पार्थ मानेच्या चमूनं रौप्य पदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारात सुचिका तरियालनं कांस्य पदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानो इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टियुद्धात भारताच्या सुमित कुंडूनं 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुंजोंग सिनसरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेननं आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7

0: अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्व दिलं जात आहे. दरम्यान, आपल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ यांनी स्पष्ट केलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातला तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी काल मुंबईत 6436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळांच्या 6127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र, तेलंगणा इथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा आणि ईशान्येकडच्या राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 7 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी. स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हैं इनमें कभी विरह के आंसू उतर जाते हैं और कभी वही आंखें शिकायत बनकर सवाल करने लगती हैं. वही तो आंखों की खूबसूरत भाषा है जिसे दिल पढ़ लेता है. अगर उसे सुरों में ढाल दें तो एक सुरीला मधुर गीत बन जाता है. तो ये तो बात हो गई. एक सुरीला मधुर गीत आपका इंतजार भी कर रहा है इस कार्यक्रम में और आपकी बातें तो आप भेज ही रही हैं. लेकिन हमें ये बताइए कि क्या आपने कभी ऐसा सोचा कि आप नजरों से या इशारों से कोई बात किसी को कहें लेकिन वो व्यक्ति आपकी बातें समझता ही नहीं या समझती ही नहीं, तो क्या करते हैं आप ऐसे मामले में? और हमें पूरा यकीन है कि जो गीत आपको सुनवा रहे हैं आपको पता होगा किस फिल्म का ये गीत है और नायक का नाम बताएंगे तो और भी अच्छा होगा.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1588 नियुक्त्यांची नोंदणी. सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध. स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही. येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीने वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे वस्त्र, प्रावरण, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादन न्यूझीलंडमध्ये चांगला भाव मिळेल असं ते म्हणाले. तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारलं जाणार नाही. व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मालमत्ता व्यवहारांसाठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल.
1: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे. या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे. साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला. 2017 त्याची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले. महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 झाली. नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं. कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली. रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं. रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली. रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 60 दिवसात निवारण ही कामं होतात. त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते. घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे. त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 महिन्यात खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे. रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो. घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते.

0: प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे.
1: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भारत पराशर, अदिती चौधरी, दिनेश भट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे

निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा असंही ते म्हणाले. येत्या 29 तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1,588 नियुक्त्यांनी नोंदणी केली असून त्यांच्या माध्यमातून 1,939 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुप, एलआयसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सीएट आणि थर्मॅक्स यांसारख्या नामांकित कंपन्या आणि संस्थांचा समावेश आहे. ऑटोमोबाईल उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यानं विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य असलेल्या युवकांना त्यांच्या आवडीनुसार रोजगाराच्या संधी शोधता येतील असं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 29 सप्टेंबरपर्यंत नियुक्त्यांची संख्या 2,500 जास्त होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. संचारसाथी पोर्टल किंवा मोबाईल ऍपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्राचा गैरवापर किंवा आयएमईआय क्रमांकात फेरफार करणं हे शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,00,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 गुणांनी जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशू धिल्दोने रौप्य तर रुद्रांक्ष पाटीलने कांस्य पदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशू, रुद्रांक्ष आणि पार्थ मानेच्या चमूने रौप्य पदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारात सुचिका तरियालने कांस्य पदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानू इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टीयुद्धात भारताच्या सुमित कुंडूने 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुनजोंग सिनसिरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेनने आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. परकीय चलन बाजारात आज रुपयाचा भाव 24 पैशांनी वधारला. कच्च्या तेलाच्या दरवाढीला बसलेला लगाम आणि शेअर बाजारातला सकारात्मक कल यामुळे आज रुपयाचं विनिमय मूल्य प्रति डॉलर 95.72 रुपये इतकं राहिलं. जागतिक तेल बाजारात मानक असलेल्या ब्रेंट क्रूड तेलाचा दर आज 2.10% घसरून 101.69 डॉलर्सवर आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सध्या 600 अंकांच्या वाढीसह 75,000 झेपावतोय तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे 100 अंकांची वाढ नोंदवण्याची चिन्ह दिसत आहे. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6,436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळाच्या तर 6,127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. नांदेड जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला. विष्णुपूर इथल्या काळेश्वर मंदिरात ही घटना काल दुपारी झाली. उमरी तालुक्यातल्या मंडळा गावात गृहरक्षक दलाचा एक जवान कामावरून परत चालला असताना त्याच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्यामुळे मरण पावला. दुसऱ्या दुचाकीवरचं दाम्पत्य गंभीररित्या जखमी झालं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक डुला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1

0: मंडळी काव्यवाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्र मैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते.
0: नक्कीच.
1: कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी, साथ द्यावया असे समुद्रच.
0: वा वा वा वा, मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
1: सगळं सामावून घेणारा.
0: खरंच खरंच, तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहेच, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत, त्यांच्या कविता ऐकत आले आहे. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
0: खरंय खरंय.
1: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
0: कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
1: हो,
0: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
1: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे.
0: अच्छा.
1: नाही, मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो, पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला

0: तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडा असा दिसत होता. आणि मग तेव्हाही मला कविता सुचली, हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का, उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का. तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का, मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का,
1: वाह वाह,
0: काळ्या कुट्ट नभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का, की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का, विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का. हे ताऱ्यांसाठी म्हणते की विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का, की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का, पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का, मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का, मग जातील दिवे पडेल पडदा नभ शृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
1: वा वा वा वा वा, म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना ते सुंदर आहे. नाही खरंच खूपच मस्त, खूपच मस्त.

0: आता अनघा, तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियाने सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग व्यापून
0: घेतलेलं आहे, आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठसूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होतं.
1: अगदी अगदी, म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्येच अडकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतंच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा?
0: वा वा वा.
1: म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रू ढाळणारे इमोजी. दोन अश्रू ढाळणारे इमोजी.
0: वा वा वा वा, खरच खरच खूप सुंदर. आणि ही आत्ताची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यात

0: ना कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं.
1: खूप हरवलंय.
0: आता अनघा इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्याच सुरेखेत. पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
1: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा आहे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
0: खरंच.
1: आणि ही कविता केव्हा सुचलेली तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते. आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी एक जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे.
0: वा वा.
1: खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे.
0: बर.
1: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ सुगंध जपणं जमेल का?
0: वा वा.
1: दिवस जातील भरभर पुढे गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का? दिवस जातील भरभर पुढे गुलाबही हळूहळू वाळेल. काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल?
0: वा वा.
1: पण बघा गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण.
0: वा वा वा वा. सुंदर. तर अनघा तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:57 आणि 26 सेकंद झालेले आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 इंग्रजी बातम्या. दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. बातम्या ऐकण्यापूर्वी ऐकूया काही संदेश. 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोते हो, चिंचपोकळी हे नाव आलं कुठून त्याबद्दलची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

आताच आपण तांबडी माती ह्या चित्रपटातील गीत ऐकलत. हृदयनाथ मंगेशकर यांचा स्वर होता, आनंद घन यांनी संगीतबद्ध केलं होतं, योगेश यांचं हे गीत होतं.

0: आताच आपण ऐकलत सगळीकडे बोंबाबोंब ह्या चित्रपटातील गीत. सुरेश वाडकर आणि अनुराधा पडवाल यांच्या स्वरातील अरुण पडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण आताच ऐकलत. याचबरोबर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता समाप्त होत आहे. श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
0: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:20 होत आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत कवी साहित्यिक डॉक्टर उत्तम अंभोरे यांच्याशी। डॉक्टर उत्तम अंभोरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथून विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेले आहेत। त्यांनी महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन इथे संचालक म्हणून बरीच वर्ष काम केलेलं आहे। त्यांचा सामाजिक आणि साहित्यिक तसंच सांस्कृतिक क्षेत्रातील मोठा अनुभव आहे। त्यांचे पत्ता बदलत जाणारा गनिम आणि धगीवरची अक्षरं हे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत। त्याचबरोबर ते समीक्षा लेखन सुद्धा करतात। त्यांचा अस्मितेच्या नव्या वाटा हा समीक्षणात्मक ग्रंथ सुद्धा प्रकाशित झालेला आहे। सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे।
1: धन्यवाद।
0: सर, तुम्ही इंग्रजीचे

0: अध्यापक आहात, मराठीची आवड आणि मराठी भाषेत लिखाण कधीपासून सुरू केलं, त्याची प्रेरणा काय होती?
1: मी इंग्रजीचा प्राध्यापक जरी असलो तरी मातृभाषा माझी मराठी आणि माझं जवळपास BA पर्यंत शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातून झालं. त्याच्यातला प्रमुख विषय माझा इंग्रजी होता, परंतु मराठी भाषा ही मुळात माझी मातृभाषा असल्यामुळं त्या विषयीचं प्रेम. त्यानंतर मी ज्या शाळेत होतो, माझ्या गावच्या शाळेत, त्या गावामधलं भाषेवर अनेक प्रकारचे जे काही लोक प्रयोग करायचे बोलताना,

0: तिच्यावर बसून शिकवायचे. आणि ते कवितेचा आस्वाद घेताना विद्यार्थी हा कवितेमध्ये डुंबून जाईल इथपर्यंत ते रसग्रहण त्या कवितेचं करायचं. आणि काही मुलांना ती कविता किंवा कथा हे कृतीरूपानं सादर करण्याचं सांगायचे, म्हणजे ती कविता कृतीरूपानं कसा वाचणार, कशा पद्धतीने सादर करणार, याचा एक संस्कार मला असं वाटतं माझ्या मनावर होता. आणि म्हणून शब्दांशी खेळणं, आपला अनुभव शब्दामध्ये मांडणं, तो लोकांपर्यंत पोहोचवणं, ही काहीशी एक मला सवय लागली. आणि ती सवय मला न कळत पण ती कवितेमध्ये कधी रूपांतरित झाली हे मला कळलं नाही. म्हणजे मला एक सांगायला आवडेल की 8वी 9वी मध्ये असताना मी चांगल्या स्टेजवर एक माझी कविता सादर केली, ज्या संमेलनात अनेक प्रकारचे मोठे मोठे कवी होते. आणि मला तेव्हा असं वाटलं की आपली कविता लोक ऐकू शकतो. आणि म्हणून मग तो मराठी कविता लिहिण्याचा छंद मी पुढे जोपासला. आणि मला असं वाटतं की ती कविता नंतर मग ती संग्रहाच्या रूपानं सुद्धा प्रकाशित झाली, ती अभ्यासक्रमात मध्ये सुद्धा लागली विद्यापीठांच्या, आणि त्याच्यावर अनेक लोकांनी संशोधन पण केलं. जगण्याची आवड, साहित्याची आवड, मांडण्याची आवड आणि साहित्याचं रसग्रहण करण्याचं माझं मुख्य भाषा ही मराठी असल्यामुळं मी तिला विकसित केलं कवितेच्या माध्यमातून आणि समीक्षेच्या माध्यमातून सुद्धा. मी ज्या अनेक कवींच्या कविता ऐकायचो खरं म्हणजे मला सांगायला आवडेल की मी 1978 औरंगाबादला आलो आणि मी असं पाहिलं की या ठिकाणी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, साहित्यिक कार्यक्रम होतात, मोठे मोठे कवी येतात. म्हणजे मी अनेक प्रकारचे कवी या ठिकाणी पाहिले. आणि 1978-79 एक मोठा इव्हेंट औरंगाबादला झाला होता त्या काळातल्या, ते होतं म्हणजे अखिल भारतीय दलित साहित्य समय, ज्याचं उद्घाटन कमलेश्वर हे हिंदीमधले फार मोठे लेखक आहेत, और कितने पाकिस्तान नावाची त्यांची कादंबरी आंतरराष्ट्रीय ख्यातीची, त्यांच्या हातून त्याचं उद्घाटन झालं. तेव्हा मी पहिल्यांदा कविता सादरीकरण हे पाहिलं, नाटकाचे प्रयोग पाहिले, भाषणं ऐकली आणि मला असं वाटलं की आपण साहित्यामध्ये काहीतरी करू शकतो, आपल्याला सुद्धा असं बोलता येऊ शकतो. आणि मला असं वाटतं की माझ्या मनातल्या ज्या काही भावना होत्या त्या भावना आणि ते समोरचं जे काही वातावरण आहे याच्यातून माझ्या मनात एक प्रेरणा निर्माण झाली की आपण कविता लिहिली आणि मग मी कविता लिहायला.
1: तुम्ही तुमच्या लेखनात काही शोधनिबंध सादर केलेले आहेत, त्यात विशेष काय सांगता येईल?
0: हा म्हणजे मी जसा इंग्रजीचा प्राध्यापक झालो तेव्हा केवळ प्राध्यापक असणं हे सुद्धा खरं म्हणजे पूरक आहे जगण्यासाठी, परंतु जर एखाद्या विषयामध्ये रस असेल तर त्याचं आपण संशोधनामध्ये रूपांतर करू शकतो. मी एम ए ला असताना अमेरिकन साहित्य हा माझा एक पेपर ठेवला होता आणि त्याच्यामध्ये मला अतिशय महत्वाची कवी लेखक अभ्यास आले. म्हणजे जसं की अमेरिकन जीवनाला एक दिशा देणारा जी काही टीम आहे ज्याच्यामध्ये वॉल्ट व्हिटमन आहे, एमर्सन आहे, या लोकांनी अमेरिकेला एक नवं जीवन तत्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न केला आणि ते साहित्य त्यांचं निर्माण झालं. त्याच प्रकारे त्या अमेरिकन साहित्यामध्ये मला आणखी एक अशी ओळख झाली की अमेरिकेत जो नेटिव्ह ज्याला आपण म्हणतो मूळ रहिवासी, ज्याला भारतीय भाषेमध्ये आपण मराठीमध्ये आदिवासी म्हणतो, असा एक आदिवासी फार मोठा घटक अमेरिकेत आहे ज्याच्या जवळपास 360 जमाती आहेत अमेरिकेमध्ये. आणि मग मी त्या काळामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये असं कुठलंही साहित्य उपलब्ध नव्हतं, तेव्हा मी ते साहित्य वाचण्यासाठी हैदराबादला गेलो आणि 10-15 दिवस हैदराबादला थांबून तिथल्या ASRC मध्ये मी सगळ्या पुस्तकं उपलब्ध करून पाहिले. ते पुस्तकं तेव्हा फोटोकॉपी करण्याची पद्धत होती त्यांच्याकडे, ते आपल्याला त्याची सत्यप्रत द्यायची फोटोकॉपी करून, तर ती पुस्तकं मी आणली 3 लेखकांची, त्याच्यावर अभ्यास केला. आणि अमेरिकेतल्या आदिवासी जगण्यामधल्या संस्कृतीमधल्या वागण्यामधल्या भाषेमधल्या व्यक्त करण्याच्या पद्धती, किंबहुना त्यांचा जो अतिशय समृद्ध असा इतिहास आहे जीवनाचा, ज्याच्यामध्ये माया कल्चर नावाची एक फार मोठी संकल्पना आहे की माया नावाचं एक फार मोठं पिरॅमिड आहे अमेरिकेमध्ये, ते जगामधल्या अनेक आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे की इतकं मोठं त्या काळात त्यांनी कसं बांधलं. आणि त्यांना आपण आदिवासी म्हणतो परंतु अतिशय सुंदर अशा प्रकारची शेती ते करायची, प्रगत शेती असं म्हणतो, सगळ्या प्रकारची पिकं ते घ्यायची. म्हणजे आपल्याकडचा बटाटा आहे हे त्यांचं पीक आहे मुळात, अमेरिकेचं मका आहे हे आदिवासींनी घेतलेलं अमेरिकेतलं पीक आहे, ते आपल्याकडे नंतर मायग्रेट झालं. तर या साहित्यावर मग नंतर मी अभ्यास केला, त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला, संस्कृतीचा अभ्यास केला, भाषेचाही अभ्यास केला आणि मग ते मी साहित्याच्या रूपाने हे मांडलं. आणि मला एक मांडताना आणखी एक असं जाणवलं की ह्या आदिवासी लोकांना जे व्हाईट अमेरिकन्स होते हे खऱ्या अर्थाने माणूसच मानत नव्हते. ह्या लोकांनी 1968 ते 1970 काळामध्ये प्रचंड मोठा संघर्ष केला.

0: सामाजिक न्यायाच्या भूमिका त्यांनी मांडली. आम्हाला न्याय भेटला पाहिजे याचं आंदोलन उभं केलं आणि या सामाजिक आंदोलनातून त्यांनी त्यांचं साहित्य सुद्धा उभं केलं. आणि या साहित्याला त्या काळामध्ये 1968 त्यांच्याकडे एनस्कॉट मम्माडे नावाचा एक फार मोठा लेखक आहे, त्यांचा हाऊस मेड ऑफ डॉन नावाचं पुस्तक प्रकाशित झालं होतं, जी अमेरिकन साहित्यामधली एक महत्वाची कादंबरी आहे. तिला 1969 पुलित्झर पुरस्कार भेटला, जो की जागतिक साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार एवढाच मान्यता प्राप्त असा पुरस्कार आहे. आणि त्यानंतर मग नेटिव्ह अमेरिकन किंवा अमेरिकन आदिवासींचं साहित्य, आदिवासींच्या कला, आदिवासींचा डान्स, आदिवासी म्युझिक हे सगळ्या जगासमोर आलं. त्याचा एक मला चांगल्या प्रकारे अभ्यास करता आला आणि त्याच्यावर मी माझं संशोधन पूर्ण केलं आणि त्याचं ग्रंथरूपात सुद्धा मी नंतर इंग्रजीमध्ये त्याचं प्रकाशित.
1: सर, तुमचा प्रथम कविता संग्रह पत्ता बदलत जाणारा गनीम हा आहे, त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: खरं म्हणजे पत्ता बदलत जाणारा गनीम जो आहे, याच्यामधला गनीम हा जो शब्द आहे तो शत्रू या अर्थाने येतो. आणि शत्रू हा फक्त युद्धामधला शत्रू नसतो, हा बाह्य जगतामधला शत्रू असतो, हा आपल्या मनामध्ये पण एक शत्रू असतो. मला असं वाटतं की हा एकच शत्रू नसतो, अनेक प्रकारचे गनीम, अनेक प्रकारचे शत्रू आपल्या अंतर्गत असतात. खरं म्हणजे आपला कोण पराभव करतो यापेक्षा आपण कोणत्या मानसिकतेने जगतो याच्यावर विचार करण्याची सुद्धा गरज आहे. त्यामुळे गनिमाच्या अनेक छटा मी समाजामध्ये जगताना या जातीव्यवस्थेमध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये, भारतीय समाज जीवनामध्ये शोधण्याचा एक प्रयत्न केला आणि मग त्याच्यावर मी त्या काही कविता रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला. ही खरं म्हणजे एका अर्थाने माझीच मला ओळख आहे. मला असं वाटतं की माझ्या सुद्धा एक गनिम आहे आणि प्रत्येक माणसामध्ये सुद्धा एक गनिम आहे जो कधी कधी त्याच्या विरुद्धच काम करत असतो. अशा काही कविता, जवळपास 100 कविता मी गनिम हे थीम घेऊन त्या लिहिल्या आणि मग त्या प्रकाशित केल्या. आणि त्या कविता मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी त्याच्यावर नंतर मग त्याची मांडणी केली, त्याचं भाषांतर केली आणि त्यानंतर पुढे.
1: या पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी एक उत्सुकता म्हणून तुम्हाला विचारावं असं वाटतं की काय सांगायचंय तुम्हाला त्या
0: मॅडम. हे जे पुस्तक आहे गनिम, याचं मुखपृष्ठ महत्वाचे चित्रकार दासू भगत यांचं आहे. दासू भगत हे असे चित्रकार की त्याने माझ्या कविता सगळ्या वाचल्या आणि मग त्यांनी चित्र तयार केलं. याच्यामध्ये जो गनिम आहे, ह्या गनिमाची अंतर्गत आणि बाह्य दोन्ही रूपं त्यांनी आपल्या या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक अर्थाने जो गनिम येतो तो असा भाता बाण असं घेऊन येतो, त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा, त्याचं रूप सुद्धा त्यांनी आपल्या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मनाच्या दाट गुहेमध्ये सुद्धा एक गनिम असतो, त्याचं सुद्धा एक चित्रण कुठंतरी आलं पाहिजे, हेही त्यांनी या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि या चित्राला पूरक म्हणून या संग्रहामध्ये अनेक प्रकारचे त्यांनी रेखाटनं तयार केली, जे की त्या त्या कवितेला पूरक आहेत. म्हणजे जवळपास 100 कवितांमध्ये जवळपास 30-40 रेखाटनं त्यांनी केली आणि त्या प्रत्येक रेखाटनामध्ये ही कविता काय सांगते
1: हे दाखवून दिले,
0: कोणत्या प्रकारचा आवाज हिला द्यायचा आहे, कोणत्या प्रकारची साथ घालायची आहे हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न. त्यामुळे दासू भगतने याच्यावर खूप काम केलेलं असं मला वाटतं.
1: सर, तुमच्या कविता संग्रहातील काही कविता अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाल्या आहेत,
0: हो
1: काय सांगाल?
0: खरं म्हणजे ही कविता जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा काही लोकांनी उत्स्फूर्तपणे याचे भाषांतर केले. म्हणजे मला न सांगता मला एका गुजराती कवीनी फोन केला की सर, तुमच्या संग्रहामधल्या ह्या कविता मला फार आवडल्या. डॉक्टर वनकर नावाचे कवी आहेत, म्हणजे ते सायकॉलॉजिस्ट आहेत, मानसशास्त्रज्ञ फार मोठे. त्यांनी उत्स्फूर्तपणे त्या कविता भाषांतरित केल्या आणि गुजरातीमध्ये भाषांतरित करून मला ते पाठवल्या की ह्या कविता सर मला अशा अशा आवडल्या, मी ह्या गुजरातीमध्ये आता ट्रान्सलेट. ह्या मला एक आश्चर्याचा धक्का होता. त्याचबरोबर एक हिंदीमधले ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक नानासाहेब गोरे म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी हा संपूर्ण संग्रह हिंदीमध्ये गनिम या नावाने भाषांतरित केला आणि तो राजस्थानमधल्या एका प्रकाशकाकडून तो प्रकाशित झाला. त्यानंतर याच्यामधल्या काही कविता, खरं म्हणजे हा संग्रहच ओझोन लेयर या नावाने डॉक्टर सुनील राऊत, जे की महात्मा फुलेंच्या साहित्याचे अतिशय चांगले अभ्यासक आहेत, त्यांनी महात्मा फुलेचे अखंड भाषांतरित केले इंग्लिशमध्ये. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाचे एक सन्माननीय विद्यार्थी आणि एस आर टी विद्यापीठाचे पहिले माननीय कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्या मुठभर माती नावाचं जे आत्मकथन आहे, बंच ऑफ सॉइल, हे त्यांनी भाषांतरित केलं. तर त्यांना माझ्या कविता आवडल्या आणि मग त्या कविता त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या. त्याचं शीर्षक त्यांनी ओझोन लेअर असं ठेवलं. ओझोन वायू जो आहे तो माणसाच्या जगण्यासाठी किती आवश्यक आहे, त्याच्यावरून त्यांनी ओझोन लेअर असं त्याचं भाषांतर केलं. आणि पुण्याचे प्रकाशक दिलीप लाठी यांनी त्यांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून ते प्रकाशित केलं. तर ह्या 3 भाषेमध्ये तर

0: लिहिल्याच कविता, त्याशिवाय काही मित्रांनी आमच्या उर्दूमध्ये पण ह्या कविता भाषांतरित केलेल्या आहेत. हो, उर्दूमध्ये पण त्या कविता पोहोचलेल्या आहेत.
1: कविता लेखन तर तुम्ही करताच, पण तुमचं समीक्षा आणि वैचारिक लेखन सुद्धा बरंच आहे, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: हा, कविता लिहितानाच जो काही विचार आपल्या मनात येतो, प्रामुख्यानं सामाजिक विचार ज्या अंगाने मी विचार करतो, त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं वैचारिक वाटचालीमध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठे, किंवा सामाजिक परिवर्तनामध्ये जे काही पूरक अशा प्रकारचे विचार असतात त्या विचारांना मी बऱ्याचदा प्राधान्य देतो. आणि त्यामुळं समीक्षेमध्ये सुद्धा मी काय केलं की या लेखक कवींचं जे काही लिखाण आहे त्याचा एक चिकित्सकपणे मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यावर भाष्य करण्याचं काम मी माझ्या संग्रहाच्या माध्यमातून केलं. जसं की अस्मितेच्या नव्या वाटा जसं आपण उल्लेख केला, या समीक्षा ग्रंथामध्ये मी प्रामुख्यानं वामनदादा कर्डकांची एकूण कविता, खरं म्हणजे वामनदादा कर्डकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही चरित्र आहे ते काव्यरूपानं मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मराठीमधलाच नव्हे तर जगातल्या एकूणच वाङ्मय प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीचं जीवन बालपणापासून ते अंत्यविधीपर्यंत कवितेच्या माध्यमातून मांडण्याचं काम वामनदादा कर्डक या कवीनी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खरं म्हणजे मराठीमध्ये कविता लिहिल्या, हिंदीमध्ये पण त्याच्या कविता आहेत, आणि केवळ बाबासाहेबांचं जीवन नाही तर जागतिकीकरणापर्यंत त्यांच्या अनेक प्रकारच्या कविता आहेत. जवळपास 15-16 हजार कविता वामनदादा कर्डकांनी लिहिल्या असं म्हणतात. तर मी त्यांच्या कवितेवर सुद्धा एक वैचारिक लेख समीक्षेच्या माध्यमातून मांडला. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर एक निळ्या नभातला लाल तारा असं त्या लेखात शीर्षक आहे, तो या ठिकाणी मांडला. वसंत आबाजी डहाके जे मराठीमधले अतिशय महत्त्वाचे कवी आणि समीक्षक आहेत, लेखक आहेत, त्यांनी मराठी साहित्य आणि संस्कृती यावर एक अतिशय मोठा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं परीक्षण मी केलं. जवळपास 350-400 पानाचा तो डेमी आकारातला मोठा ग्रंथ आहे, त्याचं मी परीक्षण केलं. अरुण काळे, हेमंत डिवटे किंवा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, ज्यांनी की आदिवासी साहित्यावर फार मोठा संशोधन प्रकल्प केला होता, त्याच्यावर सुद्धा मी भाष्य करण्याचं काम केलं. तर हे एकूण समीक्षेच्या अंगाने ते मांडण्याचा प्रयत्न केला मी अस्मितेच्या नव्या वाटामध्ये. आणि त्यासोबत काही परिवर्तनवादी जी काही विचार परंपरा आहे त्याची मांडणीसुद्धा मी माझ्या वैचारिक लिखाणामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं फुले आंबेडकरी साहित्य, भान आणि भूमिका असा एक समीक्षा ग्रंथच म्हणा, तो मी त्या वैचारिक लिखाणाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेला आहे. समीक्षेमध्ये मला प्रामुख्यानं विलास सारंग जे आहेत, अतिशय मोठे लेखक आहेत, इंग्लिशचे प्राध्यापक होते, मुंबई विद्यापीठात ते होते, नंतर व सौदीमध्ये त्यांनी काही दिवस काम केलं. त्यांनी समीक्षेमध्ये, कथेमध्ये, कवितेमध्ये आणि कादंबरीकार म्हणून फार मोठं काम केलेलं आहे. त्यांची समीक्षा मी खऱ्या अर्थाने महत्त्वाची मानतो. त्यासोबत भालचंद्र नेमाडे आणि नागनाथ कोतापल्ले सर यांचंसुद्धा समीक्षेमधलं काम मला महत्त्वाचं वाटतं.
1: सर, आपण वाचन भरपूर करत असाल, आवडता लेखक किंवा कवी कोणता आहे?
0: खरं तर आता खूप आवडते कवी लेखक आहेत, असं एक सांगणं म्हणजे थोडंसं बाकीच्या कवी लेखकावर अन्याय करण्यासारखं होऊ शकतं. परंतु मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे इंग्रजीमधले मी अनेक कवी वाचले, ज्याचा मला कविता लिहिताना खरं म्हणजे न सांगता काही त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर, ज्याच्यामध्ये WB Yeats आहे, आता हा अतिशय महत्त्वाचा कवी आहे इंग्रजीमधला, किंवा PB Shelley आहे, किंवा वर्ड्सवर्थ आहे, किंवा मी त्याचा उल्लेख केला आता की एन्स्कॉट ममाडे आहे, लेसी मर्मन सिल्को आहेत, हे इंग्रजीमधले फार महत्त्वाचे लेखक कवी आहेत. फ्रान्सिस बेकन नावाचा एक फार मोठा निबंधकार इंग्रजीमधला आहे, तो मला फार अतिशय चांगला वाटतो आणि जीवनावर भाष्य करणारा वाटतो. मराठीमध्ये खरं म्हणजे खूप नावं मला सांगता येतील असं या निमित्ताने, परंतु ज्याचा माझ्या एकूणच लिखाणामध्ये मी महत्त्वाचा रोल मानतो त्याच्यामध्ये दोन कवी खरंच म्हणजे महत्त्वाचे वाटतात मला. एक वसंत आबाजी डहाके आणि दुसरे कवी ग्रेस, यांच्या कविता मी फार बारकाईने वाचल्या आणि मला त्या कविता बऱ्याचदा माझ्याच कविता अशा वाटायच्या, तर त्यांचा मला फार महत्त्वाचा रोल असं वाटतो. अनेक कवींचे नाव मला सांगतात, जसं की मी अरुण काळेचं नाव सांगितलं. अरुण काळे हा जागतिकीकरणावर अतिशय चांगल्या प्रकारची कविता लिहिणारा एक कवी आहे. नंतर लोकनाथ यशवंत नावाचा एक कवी आहे, ज्यांचे 4 कविता संग्रह प्रकाशित झाले, परंतु त्यांनी, मी असं म्हटलं त्यांच्यावर भाष्य करताना, की मराठी कवितेची बाराखडी बदलणारा हा कवी आहे. त्यांनी म्हणजे गझल

0: पण नाही, मुक्त छंदातली कविता पण नाही, परंतु तुकड्या तुकड्यामधून एक अतिशय गंभीर स्वरूपाची वैचारिक कविता मराठी जगताला दिलेली आहे, त्यामुळे मला ते पण आवडतात. असे बरेच नाव सांगते, परंतु मी काही म्हणजे वानगी दाखल काही नाव तुम्हाला सांगितले.
1: सर, तुम्हाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रथम पुरस्कार तुम्हाला केव्हा मिळाला आणि त्यावेळेची तुमची मनस्थिती काय होती?
0: खरं तर आता कविता कळणं किंवा एखाद्या कविते कवीची कविता आपल्याला कळते का हा एक फार मोठा प्रश्न असतो.
1: नक्कीच,
0: बऱ्याचदा माझी कविता अनाकलनीय आहे असं मला बऱ्याचदा माझे मित्र म्हणतात किंवा काही समीक्षक पण म्हणतात. तर मला असं वाटलं की आपल्याला कविता आवडते, आपण ते लिहित जायचं, त्याला पुरस्कार मिळतील न मिळतील हा पुढचा भाग आहे. परंतु अचानकपणे मला एक पुरस्कार घोषित झाला औरंगाबादचा. त्यावर्षी मला असं वाटतं पहिल्यांदाच त्यांनी महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी साहित्य पुरस्कार देण्याचं ठरवलं होतं. आणि मग त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काव्य पुरस्कार मला घोषित केला 2010-12 दरम्यान. तर तो घोषित केल्यानंतर मला थोडं आश्चर्य वाटलं की आपली कविता पुरस्कारापर्यंत जाऊ शकते, याचं मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. तर मला असं वाटलं की आणि ही कविता आवडण्यासारखी आहे, याचं मला खूप छान वाटलं. आणि त्याचा मला की मनस्वी आनंद झाला की आपली कविता लोकांना लोकांपर्यंत जातं. ते म्हणजे कविते एखादा पुरस्कार मिळणं म्हणजे एखाद्या अर्थाने ती कविता मान्यता प्राप्त होते, तर तो मान्यता प्राप्त होण्याचा जो काही आनंद होता तो मला त्या कवितेच्या माध्यमातून मिळाला.
1: नक्की
0: त्याचा एक मनस्वी आनंद मला वाटला.
1: तुम्ही देश विदेशातील साहित्य संमेलनांना भेटी दिलेल्या आहेत.
0: हो हो, येस.
1: एखादा अनुभव, छान असा अनुभव सांगता येईल?
0: हे खरं म्हणजे थोडस गमतशीर आहे की मी बाहेर जाऊन मराठी साहित्यामध्ये काहीतरी आपण असं करू असं मला काही वाटलं नव्हतं. परंतु काय झालं की आमचे काही मित्र आहेत नागपूरचे, त्यांनी एक दिवस काय केलं की कोविडचा काळ होता आणि एकमेकांना भेटणं संभाषण करणं शक्य नव्हतं. मग त्यांनी वामनदादा कर्डकच्या जयंतीच्या निमित्ताने एक व्याख्यान ठेवलं आणि मला सांगितलं की सर याच्यावर तुम्ही बोलाल का, कारण तेव्हा माझ्याकडे वामनदादा कर्डक अध्यक्ष नव्हतो विद्यापीठाचं, त्यामुळे मग त्यांनी माझं नाव शोधून काढलं आणि मला त्यांनी फोन केला. म्हटलं हरकत नाही. तर मग मी वामनदादाच्या निमित्ताने जवळपास 1.5 तास त्या विषयावर बोललो होतो तेव्हा ऑनलाईन व्याख्यानाच्या माध्यमातून. तर त्यांना ते माझं एवढं आवडलं की ते म्हणाले की सर आम्ही अशा अशा प्रकारचा उपक्रम राबवतो आणि आमचं दुसरं आंबेडकरी साहित्य संमेलन हे मलेशियामध्ये होणार आहे, तर तुमची इच्छा आहे का यायची? म्हटलं हरकत नाही, बघेन म्हटलं मी. मग त्यांनी मला सांगितलं की आम्हाला असं वाटतं की या संमेलनाचं अध्यक्षपद तुम्ही स्वीकारावं. तर मी पहिल्यांदा मलेशियाला त्या संमेलनासाठी गेलो आणि अध्यक्ष म्हणून तिथं मी भाषण केलं आणि पाहिलं की मलेशियामधले काही लोक आणि काही आपले महाराष्ट्रीयन माणसं ही त्या ठिकाणी संमेलन अटेंड करतायत, कविता वाचतायत, कथा सांगतायत, वैचारिक देवाणघेवाण करतायत. तर हा एक आपल्या सीमेच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारचा विचार मांडणं मला असं वाटतं तेव्हा महत्वाचं होतं आणि अध्यक्ष म्हणून मला त्याचा एक फार चांगला अनुभव त्या ठिकाणी आला.
1: नवसाहित्यिकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: खरं म्हणजे नवसाहित्यिकांना संदेश देणं तसं सोपी गोष्ट नाहीये, कारण हे जे नवसाहित्यिक आपण ज्यांना म्हणतो हे अतिशय सजग अशा प्रकारचे म्हणजे लेखक आहेत. आणि आता आपण जर थोडा विचार केला 50, 60, 70, 80 किंवा 90-2000 दरम्यानचा आणि 2020 नंतरचा, आपल्या असं लक्षात येतं की आता जग हे ओपन झालेलं आहे, मुक्त झालेलं आहे सगळ्या लोकांना. मग एक काळ असा होतं की तुम्हाला महत्त्वाचा ग्रंथ पाहिजे असेल तर तुम्हाला बाहेर कुठेतरी जाऊन तो ग्रंथ प्राप्त करावा लागायचा, तो सहजपणे मिळत नव्हता.
1: त्या गावाला जाऊन
0: जसं मी हैदराबादला पी एच डी करण्यासाठी मला जावं लागलं, तिथून ग्रंथ घ्यावं लागले, किंवा आता एखाद्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात जावं लागतं, तशी आता अवस्था नाही. म्हणजे आताच्या काळामध्ये तुम्हाला ग्रंथ सहजपणे उपलब्ध होतात, म्हणजे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला सहजपणे ग्रंथ मिळतात. ज्याच्यामध्ये एक आर्काईव्ह नावाची एक वेबसिरीज आहे फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे की जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचं नाव टाकलं तर ते पुस्तक आहे त्या अवस्थेमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतं, तुम्ही ते वाचू शकता. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला असं वाटलं की याची मला प्रिंट घ्यायची तर त्या पुस्तकाची PDF कॉपी तुम्हाला मिळते, त्याची प्रिंट पण तुम्हाला सहजपणे कधी कधी मोफत स्वरूपात सुद्धा प्राप्त करता येते आणि ते वाचता येतं. असे अनेक दुर्मिळ ग्रंथ म्हणजे अनेक वैचारिक ग्रंथ तुम्हाला सहजपणे मिळतात, कविता संग्रह मिळतात, अनेक चित्रकारांची चित्र पाहायला तुम्हाला मिळतात. म्हणजे इतकं मोठं ओपन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आहे, त्यामुळे ते ह्या अलीकडच्या पिढीच्या लोकांना हे उपलब्ध आहे. आणि एक प्राध्यापक

0: मी असं पाहिलं की अनेक विद्यार्थी याचा उपयोग करून घेतात. ऑनलाईन जे काही नॉलेज आहे त्याचा सकारात्मक फायदा ते घेतात, हा एक भाग आहे. याशिवाय मी असं पाहिलं की यूट्यूबवर सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. मग जगातल्या अनेक दुर्मिळ पुस्तकावर कुठल्या जगातल्या एखाद्या कोपऱ्यातल्या समीक्षकाने साहित्यिकाने केलेलं भाष्य, त्याची समीक्षा, त्याचं थोडक्यात एखाद्या प्रत्येक चॅप्टरचं धड्याचं रसग्रहण हे तुम्हाला पाहायला मिळतं. हा एक अलीकडचा फायदा फार मोठा याच्यामध्ये आहे. याशिवाय अनेक पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक प्रकारचे ग्रंथ तुम्हाला परिचित होतात, उपलब्ध होतात, ऐकायला मिळतात, त्याच्यातून भाषा ऐकायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये मी आणखी एक गोष्ट पाहिली की कवितेचे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे अनेक फोक सॉंग्सचे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, अनेक संगीतकारांचे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं संगीत ऐकायला मिळतं. असे दुर्मिळ गायक आहेत, त्यांची एक गीतं किंवा त्यांच्या रचना तुम्हाला ऐकायला मिळतात. तर कधी कधी अलीकडचे नवोदित जे गायक आहेत, संगीतकार आहेत, यांच्यासुद्धा रचना तुम्हाला सहजपणे प्लॅटफॉर्म उपलब्ध होतात. हे याचं उदाहरण आहे. मी असं सांगेन की उर्दूमध्ये फार चांगल्या प्रकारचं काम याच्यामध्ये होतं. एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जुने कवी, नवीन कवी, अलीकडच्या पिढीचे कवी ह्या सगळ्यांच्या कविता ते सादर करतात, त्याला दाद देतात आणि जीवनाचं एक तत्वज्ञानसुद्धा ते कळून घेऊ शकतात. अशा अनेक प्रकारची गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत ज्या की नवोदित साहित्यिक त्याच्यातून फायदा करून घेऊ शकतात. म्हणजे साहित्य हे आता जर वाचक असेल, चांगला ऐकणारा असेल, तर त्याच्यासाठी ऑडिओ बुकसुद्धा अनेक, म्हणजे भाषिक मर्यादा न पडता साहित्य तुम्हाला उपलब्ध होतं. त्यामुळे त्याचा एक चांगला उपयोग हा नवोदित पिढीचा लेखक, कवी किंवा समीक्षक हा करून घेऊ शकतो. ऑनलाईनचा आणखी एक उपयोग काही तरुण मंडळी असं करतात, म्हणजे आपण अलीकडे बघा की जगातले सगळे पर्यावरणवादी आपल्या भूमिका एकमेकांना कळवण्याचं काम ते करतात. सगळा तरुण वर्ग एकमेकांना आपल्या भूमिका मांडण्याचं काम करतात, कवितेच्या माध्यमातून म्हणा, साहित्याच्या माध्यमातून म्हणा, किंबहुना एखादा नवीन विचार जर जन्माला येत असेल तर तो तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा ह्या नवीन विज्ञानाच्या माध्यमातून ते एकमेकांना करतात. मला असं वाटतं की त्यामुळं जग हे खऱ्या अर्थाने, म्हणजे जे आपण सात खंडामध्ये विभाजित असं जग म्हणायचो, म्हणजे मग आफ्रिकन्स असतील, अमेरिकन्स असतील, एशियन्स असतील किंवा ऑस्ट्रेलियन्स असतील किंवा युरोप असेल, ह्या जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रकारच्या संवेदना, भावना, विचार हे एकमेकांना कळवण्याचं काम आता हे विज्ञान करतं. याचा उपयोग हा नवीन पिढी अतिशय चांगल्या प्रकारे करते आहे आणि त्याच्या ह्या ज्या पाऊलखुणा आहेत, हे ठसे जे आहेत, हे त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे मला असं वाटतं की विज्ञानाचा खऱ्या अर्थाने चांगला उपयोगसुद्धा अलीकडच्या काळात होतो. म्हणजे मोबाईल किंवा ह्या यंत्रणेला फक्त नाव ठेवण्यापेक्षा त्याचा सकारात्मक उपयोगसुद्धा आपल्याला करता येतो आणि तरुण पिढी त्या प्रकारे करते असे मला वाटते या निमित्ताने.
1: सर, आज तुम्ही इथं आलात आणि आपल्या साहित्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्यिक डॉक्टर उत्तम अंभोरे यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेतलं. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात साहित्य विषयक कार्यक्रम साहित्य सौरभ. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 आणि 46 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रह

0: बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
1: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
2: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनबाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
6: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
5: आज ही अपनी नजदीकी आंगनबाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी.
7: ताई,
8: हाँ?
7: एबक,
8: हैप्पी बर्थडे टू यू.
7: देखो, हाँ, माझा फेवरेट कलर.
8: नेहमी शॉपिंग.
7: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
9: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
10: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
7: आय नो ना.
10: RBI सांगते,
11: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलन. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी IIT मुंबईनं प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो. दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असं ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्यासाठी

शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबर नंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल, असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात पुढचं वर्षभर पिण्याचं पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीनं पाणी आरक्षणाचं नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. टंचाईग्रस्त गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्यानंतर संबंधित प्रस्तावाला 48 तासांच्या आत मंजुरी मिळेल याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात सर्वत्र एल निनोच्या प्रभावामुळे सोयाबीन, कापूस आणि खरीपाची पिकं उद्ध्वस्त झाली असून राज्य शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान सभा या संघटनेनं केली आहे. बियाणं आणि खतांचा खर्च त्याबरोबरच पिकांची संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, थकीत उपसा सिंचन योजनांची कर्ज तातडीनं माफ करावीत, गायरान, देवस्थान, वर्कस आणि वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, या मागण्या संघटनेनं केल्या आहेत. पावसाअभावी पिकं करपली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारनं राजकारण बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते आज लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्नाटक आणि तामिळनाडूनं परिस्थिती ओळखून दुष्काळ जाहीर करून एनडीआरएफकडे प्रस्ताव पाठवले, मात्र महाराष्ट्र सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप त्यांनी केला. तातडीनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करत शेतकरी काँग्रेस पक्षानं आज बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयावर धडक बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर कराव्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रेणापूर तहसील कार्यालयासमोर जोरदार हलगी नाद आंदोलन केलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख ते 2 लाख रुपये मदत द्यावी, विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी, विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क आणि शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या. जागतिक पातळीवर रोजगाराच्या गरजा बदलत असून त्यानुसार महाराष्ट्रातल्या युवावर्गाला कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी सक्षम केलं जात आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते आज बोलत होते. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करावा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा, तसंच परदेशातल्या रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. राज्यातल्या युवक युवतींना परदेशातल्या रोजगारसंधी सुलभ व्हाव्यात आणि भाषिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया भाषिणी, मित्रा आणि महिमा यांच्यात आज सामंजस्य करार झाला. भाषांतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांना परदेशी आणि व्यवसायनिहाय भाषांचं मोफत आणि सुलभ प्रशिक्षण मिळणार असून औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधल्या विद्यार्थ्यांना या प्रायोगिक प्रकल्पाचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात सुरू झालेलं आदर्श जमीन व्यवहार नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागानं दिले आहेत. त्याकरता प्रत्येक कार्यालयासाठी 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचं केंद्रीय भूसंसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केंद्रीय नोंदणी विधेयक 2026 संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या एक जिल्हा एक नोंदणी, ई प्रमाण, आदर्श कार्यालय, ई नोंदणी यासारख्या उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्य नारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी दखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळाचौकी भागातल्या एका गणपती मंडपात विजेचा झटका लागून 8 वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर काही जखमी झाल्याप्रकरणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही दुर्घटना झाली होती. या प्रकरणी दाखल केलेला FIR प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेत असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांना 3 आणि मिक्स मार्शल आर्टमध्ये भारतीय खेळाडूला 1 पदक मिळालं. या खेळांमधल्या भारताच्या कामगिरीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशु धिल्लननं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पदक तालिकेत भारत सध्या 5 रौप्य आणि 1 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानावर आहे. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
0: मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतले प्राध्यापक दीपक धर यांना जयंत नारळकर जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या डॉ रजनी भिसे आणि डॉ शुभदा चिपळूणकर यांना डॉ कमल रणदिवे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी 2,51,000 रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत आज राज्यपाल जिष्णू देवर्मा यांनी मुंबईत महालक्ष्मी इथल्या किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट देऊन विविध सेवाकार्याची पाहणी केली. त्यानंतर कर्करोगाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या अंतिम अवस्थेतल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या सुकून निलाय पॉलिएटिव्ह केअर केंद्रांनाही राज्यपालांनी भेट दिली. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलनं. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी आयआयटी मुंबईनं प्राध्यापक सूर्य नारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: मोबाईल चार्ज करायचा होता.
1: तुझं डोकं चार्ज कर.
0: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
1: पाहिलंस?
0: बाबा थांबा, मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना.
1: बुद्धू सुधर जरा.
0: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट. श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
4: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
3: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
5: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि 9:00 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
7: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 7:15 आता ऐकूया वृत्तविशेष.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों,
2: आई एम हियर.
3: ताई तुला नाही झाला

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय राजकारणात एक नवा अध्याय रचत त्यांनी केवळ प्रशासनाला गती दिली नाही तर देशवासियांच्या विचारांनाही एक नवी दिशा दिली आहे. या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठी आणि देशाला वसाहतवादी मानसिकतेच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी 2022 स्वातंत्र्यदिनी विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी देशवासियांना पंचप्रण घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. गुलामीच्या खुणा पुसून टाकणं, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणं आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळकट करणं या उद्देशानं प्रधानमंत्र्यांनी अनेक ऐतिहासिक आणि साहसी निर्णय घेत भारतीय अस्मितेच्या पुनरुज्जीवनाला चालना दिली आहे. या विषयावर आपण चर्चा करत आहोत स्तंभ लेखक आणि विश्लेषक पंकज जयस्वाल यांच्याशी. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. 2022 स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी सर्व नागरिकांना पंचप्रण घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यातील दोन महत्वाचे प्रण म्हणजे आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्तता. या दोन मुद्द्यांचं विवरण कसं कराल?
1: आपण जर बघितलं तर पंचप्रणामागे स्वतःची मूळ ओळख आणि ऐतिहासिक सामर्थ्य पुन्हा स्वीकारण्याची भावना आहे. भारत हा देश 0.5

0: पद्धत, आयुर्वेद, खगोलशास्त्र, धातुशास्त्र आणि वास्तुशास्त्र यासारख्या अनेक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणारा देश होता. चरक असू द्या किंवा सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहिर यासारखे ऋषी शास्त्रज्ञांचा वारसा आपल्याला मिळाला होता आणि त्याचा आपण अभिमान बाळगलाच पाहिजे. वसुधैव कुटुंबकम हे आपलं मूळ तत्व होतं. आज जग जिथे संघर्षमय आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, तिथे भारताचे हे विचार दिशा देणारे ठरवतात. अजिंठाची लेणी असू द्या किंवा दक्षिण भारताची भव्य मंदिरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जलदुर्ग आणि किल्ले, तसेच विविध लोककलांचा वारसा ही आपली जागतिक स्तरावरील ओळख आहे. आणि या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करणे आणि त्यावर गर्व असणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दीर्घकाळ राहिलेल्या परकीय राजवटीमुळे भारतीय माणसात एक प्रकारचा न्यूनगंड तयार झालाय आणि तो म्हणजे काय तर पाश्चिमात्य जे आहे ते सर्वोत्कृष्ट आणि भारतीय ते मागासलेले. म्हणून ही विचारसरणी मोडून काढणे खूप महत्वाचं आहे, तेव्हाच आपण मानसिक गुलामगिरीतनं मुक्त होऊया. म्हणून जसे आपण भाषेच्या बाबतीत म्हणतो तर इंग्रजी ही केवळ संवादाची किंवा ज्ञानाची एक भाषा आहे, ती बुद्धिमत्तेचे किंवा गुणवत्तेचे गमक असू शकत नाही. मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रात प्रादेशिक भाषांना प्राधान्य देणे हा मुक्तीचा पहिला टप्पा असणार आहे. तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि विचारसरणीच्या बाबतीत केवळ पाश्चिमात्य देशांचे अनुकरण न करता आत्मनिर्भर भारत या संकल्पना आत्मसात करणे, आपल्या गरजेनुसार भारतीय उपायांचा शोध घेणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय तर मानसिक गुलामगिरीतून मुक्ती ही नवीन विचारसरणी अंगीकारण्यासाठीची पूर्व अट आहे, तर वैभवशाली वारशाचा अभिमान हा राष्ट्राचा पाया आहे.
1: सरकारनं गेल्या काही वर्षात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांपैकी एक म्हणजे वसाहतकालीन कायदे बदलून भारतीय न्याय संहिता आणणं. या बदलाचं महत्व काय सांगाल?
0: भारतीय न्याय संहिता ही नागरिकांचे मूलभूत हक्क जपणे आणि पीडितांना जलद व योग्य न्याय मिळवून देणे या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. यात गुन्हेगाराला केवळ सुगावा किंवा शिक्षा देणे नव्हे तर समाजात न्यायाची पुनर्स्थापना करणे हे मुख्य ध्येय आहे. नवीन संहितेमध्ये वसाहतवादी कायदा पूर्णपणे रद्द करण्यात आलाय. राजद्रोहाऐवजी आता देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या कृत्यांवर स्पष्ट आणि कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून सत्तेविरोधातील टीका आणि देशविरोधातील कट यात स्पष्ट फरक राहील. झिरो FIR म्हणजे आता नागरिक कोणत्याही पोलीस ठाण्यात किंवा ऑनलाईन FIR नोंदवू शकतात, ज्यामुळे घटनास्थळ किंवा कार्यक्षेत्राच्या नावाखाली होणारा विलंब टळेल. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आलं आहे. महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांसाठी स्वतंत्र आणि अधिक कठोर प्रकरणांची रचना करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांसाठी फाशी किंवा जन्मठेपेची तरतूद अधिक स्पष्ट व कठोर करण्यात आली आहे. अशा गोष्टींमुळे भारतीय न्यायसंहिता लोकांसाठी अनुकूल झाली आहे. भारतीय न्यायसंहिता हा केवळ कायद्यांमधील तांत्रिक बदल नसून तो स्वतंत्र भारताच्या गरजा, आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय मूल्यांनुसार तयार केलेला कायदेशीर पाया आहे. वसाहतवादी मानसिकतेचे ठसे पुसून नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि न्यायिक प्रक्रियेत पारदर्शकता व गती आणणे या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वात मोठे महत्व आहे.
1: मनाचा वसाहतवाद नष्ट करण्यात शिक्षणाची भूमिका सर्वात मोठी असते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रादेशिक भाषांमधून व्यावसायिक शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानं काय बदल अपेक्षित आहेत?
0: मनाचा वसाहतवाद नष्ट करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन म्हणजे काय तर शिक्षण पद्धती. म्हणून केंद्र सरकारने 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आणि प्रादेशिक भाषांमधून व्यावसायिक शिक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जसं प्राथमिक स्तरावरती किमान इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषा किंवा स्थानिक भाषेतून शिक्षण अनिवार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक पाया मजबूत व्हायला लागलाय. ग्रामीण आणि प्रादेशिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड संपून त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. पूर्वी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन यासारखे उच्च शिक्षण केवळ इंग्रजीत उपलब्ध होते, आता ते मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा भारतीय भाषांमध्ये या अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रादेशिक भाषांमधील शिक्षणामुळे तळागाळातील प्रतिभेला स्वतः सिद्ध करण्याची समान संधी आता मिळत आहे. जेव्हा स्थानिक भाषेत उच्च तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण दिले जाते तेव्हा तरुण आपल्या परिसरातील, शेतातील किंवा स्थानिक उद्योगांमधील समस्यांवरती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तरे शोधू शकतात. यामुळे स्थानिक गरजांसाठी स्वदेशी संशोधन ही संकल्पना बळकट आता होत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रादेशिक भाषांमधील व्यावसायिक शिक्षण हा केवळ एक शैक्षणिक बदल नसून ती भारताची वैचारिक आणि सांस्कृतिक मुक्तीची सनद आहे. या निर्णयामुळे भारताचा तरुण वर्ग असा तयार होत आहे जो आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असेल पण ज्याच्यामुळे आपल्या संस्कृतीत रोवलेली असतील.
1: सरकारी कामकाजात भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी हाच प्रयत्न केले जात आहेत. यात राम मंदिराची पुनर्स्थापना, आपल्याकडून चोरून नेलेल्या मूर्तींना परत आणण्यात आलं, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान वाढवण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांबद्दल काय सांगाल?
0: पहिले 67 वर्ष म्हणजे 2014 पूर्वीचा काळ जर आपण बघितला तर या प्रदीर्घ काळात

0: फक्त 13 प्राचीन मूर्ती किंवा कलाकृती भारतात परत आणण्यात सरकारांना यश मिळाले होते. परंतु 2014 ते 2026 आतापर्यंतच्या या 12 वर्षाच्या काळात सरकारने जवळपास 600 वरती दुर्मिळ ऐतिहासिक मूर्ती आणि सांस्कृतिक वस्तू भारतात यशस्वीपणे परत आणल्या आहेत. दुसरं महत्वाचं म्हणजे राम मंदिर पुनर्स्थापना. राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा हा भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. जवळपास 3,000 करोड रुपये जनभागीदारीतनं उभे करून भारताचं सामाजिक प्रतीक उभं करण्यात आलं आहे. आणि SBI अहवालानुसार राम मंदिर आणि उत्तर प्रदेशातील आध्यात्मिक पर्यटनामुळे राज्याच्या महसुलात जवळपास 25,000 कोटींची वाढ अपेक्षित आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कायापालट करण्यात येत आहे. आणि त्यातच ब्रिटिशांच्या काळापासून चालत असलेला सेंट जॉर्ज क्रॉसचा रेड क्रॉस ध्वजावरून हटवून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रेरित अष्टकोणी निळासील समाविष्ट करण्यात आला आहे. आणि लंडनचे राजाच्या नावाने ओळखला जाणारा राजपथ बदलून कर्तव्यपथ करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीचे जतन हे केवळ शब्दात न राहता सरकारी धोरण आणि अंमलबजावणीचा एक मुख्य स्तंभ बनला आहे. यामुळे नागरिकांमध्ये आपल्या वैभवशाली वारशाबद्दल स्वाभिमान आणि आत्मविश्वास पुनर्जीवित झाला आहे.
1: नव्या भारताचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वसाहतवादाचे जुने ठसे पुसण्याचा वसा घेणं महत्वाचं आहे. यात ब्रिटिशकालीन नाव बदलणं, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी अशा भारताच्या ऐतिहासिक नेतृत्वांचा गौरव वाढवणं असे निर्णय घेतले गेले. युनेस्कोच्या यादीत अनेक भारतीय वास्तू आणि कलांची भर पडली, याचं महत्व कसं सांगाल?
0: स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके भारतावरती ब्रिटिशकालीन विचारांचे आणि नाव प्रतीकांचे सावट होते आणि काही प्रमाणात आहे. नव्या भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी हे वसाहतवादी ठसे पुसून आपल्या खऱ्या ऐतिहासिक नायकांचा गौरव करणे आणि सांस्कृतिक ठेव्याला जागतिक स्तरावरती नेणे हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी मोदी सरकारने बऱ्याचशा गोष्टींवरती कार्य करायला सुरुवात केली. त्यातील शिवरायांचे लष्करी नेतृत्व, आरमार उभारणी आणि गड किल्ल्यांचे स्थापत्यशास्त्र याला राष्ट्रीय आणि जागतिक पटलावर आणले जात आहे. तसेच कर्तव्य पथावर नेताजींचा 28 फूट उंच भव्य ग्रॅनाइटचा पुतळा उभारण्यात आला आणि 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात सुरुवात झाली. जगातील सर्वात उंच 182 मीटर असलेली सरदार पटेलांचा पुतळा उभारून अखंड भारताच्या निर्मात्याला खरी श्रद्धांजली वाहिली गेली, ज्याने देशभक्ती आणि पर्यटनाला एकत्र जोडले. 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाच्या अभूतपूर्व योगदानाचा सन्मान करण्यासाठी जनजातीय गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तसेच आपली संस्कृती आणि जसं डोलावीरा आणि रामप्पा मंदिर, सिंधू संस्कृतीचे 5,000 वर्ष जुने नगर रचना कौशल्य दाखवणारे डोलावीरा आणि 13व्या शतकातील तिरंगणाऱ्या विटांचे रामप्पा मंदिर यांचा समावेश झाल्याने भारताच्या प्राचीन विज्ञानाची मोहर जगावरती उमटली. असेच अनेक निर्णय घेतल्यामुळे वसाहतवादाचे जुने ठसे पुसणे म्हणजे भूतकाळाचा द्वेष करणे नव्हे तर आपल्या मूळ ओळखीचा आणि अस्मितेचा स्वीकार करणे होय. ऐतिहासिक नायकांचा गौरव आणि वारशाचे जतन ही नव्या भारताची वैचारिक पायाभरणी आहे, ज्याच्या बळावरती भारत 2047 पर्यंत एका विकसित आणि स्वाभिमानी राष्ट्राच्या रूपात जगासमोर उभा राहील.
1: भारताच्या गौरवशाली इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सगळ्या जगासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. यातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग, भरड धान्य, भारतीय औषध परंपरा, लाइफ मिशन याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काय सांगाल?
0: पाश्चिमात्य जगातील अनियंत्रित उपभोगवाद, मानसिक ताणतणाव आणि हवामान बदलाच्या संकटांवर उपाय शोधताना जगाचे लक्ष भारताच्या परंपरांकडे वेधले गेले आहे. म्हणूनच मोदी सरकारने या प्राचीन ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देऊन आंतरराष्ट्रीय पटलावर मांडले, ज्याचा आज पूर्ण जगाला फायदा होत आहे. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. दुसरं म्हणजे भरड धान्य. संयुक्त राष्ट्र संघाने 2023 आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले. भारताने बाजरी, ज्वारी, नाचणी, वरई यासारख्या धान्यांना श्री अन्न असा दर्जा दिला. हवामान बदलाच्या काळात ही पिके जागतिक अन्न सुरक्षेचा पाया ठरत आहे. मधुमेह, लठ्ठपणा आणि कुपोषणावर मात करण्यासाठी सुपर फूड म्हणून जगभरात भरड धान्याची मागणी प्रचंड वाढली आहे. तसं पारंपरिक वैद्यक शास्त्र आपण कोरोना काळात अनुभवलंय, म्हणून आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदाला जागतिक प्रमाणावरती प्रसिद्धी मिळवून दिली जात आहे, जेणेकरून पूर्ण जगामध्ये पारंपरिक औषधीच्या पद्धती भारताकडनं आत्मसात केली जावी आणि त्याचा पूर्ण जगाला फायदा व्हावा. तसंच लाईफ मिशन म्हणजे COP 26 हवामान परिषदेत भारताने लाईफ म्हणजे पर्यावरणासाठी जीवनशैली ही चळवळ जगासमोर आणली आणि त्याचेही आज फायदे आपण बघतोय. म्हणूनच योग, भरड धान्य, आयुर्वेद आणि लाईफ मिशन यासारख्या उपक्रमांनी हे सिद्ध केले आहे की भारताचा इतिहास केवळ पुस्तकांमध्ये जतन करण्याचा विषय नसून तो आजच्या जगासमोरील संकटांवर मात करणारा जिवंत मार्गदर्शक आहे. या प्राचीन परंपरेमुळे भारत आज जागतिक व्यासपीठावर आदराचे स्थान मिळवत आहे.
1: येत्या काळात भारताला जागतिक स्तरावर विश्वगुरु म्हणून प्रस्थापित

0: करण्यासाठी या वैचारिक क्रांतीची दिशा काय असायला हवी?
1: जेव्हा आपण म्हणतो की विश्वगुरु बनायचं आहे 2047 पर्यंत, म्हणजे आपण कुठे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तर ते म्हणजे भारताची प्राचीन ज्ञान परंपरा, आयुर्वेद, गणित, योग, पर्यावरण शास्त्र केवळ श्रद्धेचा भाग न ठेवता त्याला आपण आधुनिक संशोधन, प्रयोग आणि पीयर रिव्ह्यूच्या चौकटीत सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच इंडियन नॉलेज सिस्टम च्या माध्यमातून जगासमोरील आधुनिक समस्यांवरती जसं हवामान बदल, आरोग्य, कृषी यावर परवडणारे आणि शाश्वत उपाय भारताने शोधून दिले पाहिजेत. नंतर पाश्चिमात्य देश सहसा स्वतःच्या फायद्याचा आणि शोषणाचा विचार करतात, या उलट भारताने कोरोना वॅक्सिन मैत्री किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केलेली मदत, सेवा आणि सहकार्य या तत्वावर आधारित जागतिक धोरण पुढे नेले पाहिजे. तसेच जगातील विकसनशील आणि गरीब देशांच्या समस्यांना जागतिक व्यासपीठांवरती मांडून भारताने त्यांचा मुख्य वक्ता बनले पाहिजे. तसेच पर्यावरणासाठी हवामान बदलाचे संकट सोडवण्यात पाश्चिमात्य उपभोगवादी संस्कृती अपयशी ठरत आहेत, त्यामुळे भारताने लाईफ मिशन जसं एक सूर्य एक जग एक ग्रीड यासारखी उपक्रमे जगाला निसर्गासोबत समतोल साधण्यासाठी एक दिशा दर्शक भारत बनू शकतो. तसंच सौर ऊर्जा, हायड्रोजन इंधन आणि जैविक शेती या क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर तंत्रज्ञान पुरवठादार बनले पाहिजे. मनाचा वसाहतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पाश्चिमात्य विचारसरणी, कायदे किंवा भाषेविषयी आपण प्रगती करू शकत नाही हा भ्रम मोडून काढणे आणि स्वभाषेत विचार करून जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि साहित्य निर्माण सुद्धा करायला पाहिजे. भारताचा इतिहास आणि संस्कृती याबद्दल परकीय इतिहासकारांनी पसरवलेले गैरसमज दूर करून भारतीय दृष्टिकोनातून जागतिक घडामोडींचे विश्लेषण करणारे थिंक टँक, जागतिक दर्जाची माध्यमे सुद्धा भारताने उभी केली पाहिजेत. भारताने जसे UPI, आधार, कोविन द्वारे सिद्ध केले की तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ फायद्यासाठी नव्हे तर तळागाळातील माणसाचे जीवन सुलभ करण्यासाठी केलं जाऊ शकतं, तसंच हे तंत्रज्ञान पूर्ण जगाला भारताने मार्गदर्शक पद्धतीने दिले पाहिजे. जगातील सर्वात तरुण म्हणून भारताने केवळ कुशल मनुष्यबळ तयार न करता नैतिक मूल्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व असलेली नागरिक घडवले पाहिजेत. म्हणजेच काय तर भारताला विश्वगुरु बनवणारी वैचारिक क्रांती ही आक्रमकतेवर नव्हे तर आत्मविश्वासावर आणि वर्चस्वावर नव्हे तर कल्याणावर आधारित असायला हवी. जेव्हा भारत आर्थिक आणि लष्करी ताकदीसोबतच नैतिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टीने जगाचे नेतृत्व करेल तेव्हाच अमृत काळातील विकसित आणि विश्वगुरु भारताचे स्वप्न पूर्ण होईल.
0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

आताच आपण जाणून घेतलं. वृत्तविशेष प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपले स्वागत करते. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 30 भाद्रपद शके 1948, 21 सप्टेंबर 2026. आज आपण माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकणार आहोत फळझाडांच्या पानांचे औषधी गुणधर्म आणि उपयोग याविषयी डॉक्टर कैलास कांबळे यांची मुलाखत.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझं आवार माझा शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 30 भाद्रपद शके 1948
1: म्हणजेच 21 सप्टेंबर 2026.
0: आजच्या माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारणात मी अंकुश जोशी
1: आणि मी रेखा शेटे आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहोत.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांवरील कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी अनेक वेळा कीटकनाशकांची फवारणी आपल्याला करावी लागते. या कीटकनाशकांचा 100% परिणाम मिळण्यासाठी काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: हो, त्या मूलभूत गोष्टी साधारणतः 7 आहेत. त्या कोणत्या आहेत माहिती का? त्या म्हणजे, पहिल्यांदा कीटकनाशकांच्या परिणामांची चांगली माहिती असायला पाहिजे.
0: दुसरं म्हणजे, कीटकनाशकांची फवारणी शिफारसीप्रमाणे करायला हवी.
1: तिसरं म्हणजे, कीटकनाशकांचं द्रावण तयार करून पंपामध्ये भरताना काळजी घ्यायला हवी.
0: चौथं, आलटून पालटून औषधांचा वापर करायला हवा.
1: आणि पाचवं, प्रत्यक्ष फवारणी करताना काळजी घ्यायला पाहिजे.
0: सहावं म्हणजे, फवारणी केल्यानंतर काळजी घ्यायला हवी
1: आणि पंपाची काळजी सुद्धा घ्यायला हवी.
0: या सप्तपदाचा जर आपण अवलंब केला तर कीटकनाशकांचा 100% उपयोग करून घेता येईल.
1: अगदी बरोबर. आणि कीटकनाशक 4 प्रकारचे असतात. स्पर्शजन्य कीटकनाशक हे किडीच्या अंगाला स्पर्श करतात, शरीरात प्रवेश करतात, मज्जातंतूंवर हानी करतात, त्यामुळं किडी मरतात.
0: आंतरप्रवाही कीटकनाशक ही वनस्पतीच्या शरीरात पसरतात, किडींनी असा भाग शोषला की त्या मरतात.
1: पोटविष हे फवारल्यानंतर पिकाच्या त्या भागावर तसंच राहतं. हा भाग किडीच्या खाण्यात आला की किडी मरतात. आणि चौथा प्रकार म्हणजे
0: धुरीजन्य कीटकनाशक. या कीटकनाशकाचा उपयोग धान्यातील किडींचं नियंत्रण करण्यासाठी किंवा हरितगृहातील पिकांसाठी वापरले जातात. या माहितीच्या आधारे कीटकनाशकं निवडायला हवीत.
1: सतत एकाच प्रकारचं कीटकनाशक वापरू नये, त्यामुळं किडीत प्रतिकार शक्ती निर्माण होते, त्यामुळं त्या किडींचं नियंत्रण होत नाही. म्हणून पहिल्यांदा फवारणीला एक, दुसऱ्या फवारणीला दुसरं, तर तिसऱ्या फवारणीला तिसरं असं आलटून पालटून कीटकनाशकं फवारावीत. म्हणजे किडीचं नियंत्रण तर होतच, शिवाय दुय्यम किडींचाही उद्रेक होत नाही.
0: फवारणी केल्यानंतरही काही दक्षता घ्यायला हवी. म्हणजे फवारणी केलेल्या पिकाला लगेच पाणी देऊ नये.
1: हो, फवारणी केलेल्या पिकांकडे 15 दिवस गुरांना चरण्यास जाऊ देऊ नये.
0: तसंच रिकामे झालेले कीटकनाशकांचे डबे किंवा बाटल्या ह्या जमिनीखाली पुरून टाकाव्यात. कुठल्याही गोष्टीला त्याचा वापर करू नये.
1: हो, आणि त्यानंतर औषधाची भांडी विहीर ओढे नाल्यातल्या पाण्यात डायरेक्ट धुवू नये. फवारणीनंतर हात आणि अंग आंघोळ करून स्वच्छ करावं.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारच्या काळजीने आपण आपल्या स्वतःचं आरोग्य व्यवस्थापनही करू शकतो, तसंच आपल्या फवारणीची कार्यक्षमताही वाढवू शकतो. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडे.
1: आजच्या कार्यक्रमात आपण ही मुलाखत ऐकणार आहोत, फळझाडांच्या पानांचे औषधी गुणधर्म आणि उपयोग याविषयी.
0: मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर कैलास कांबळे यांची. मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी, ऐकूयात.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळं आणि भाज्यांच्या पानांचं अन्न आणि औषधातलं महत्व याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
3: नमस्कार.

0: नमस्कार सर.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, फळं आणि भाजीपाला ही अर्थात आपल्या दररोजची आहारातला महत्त्वाचा घटक आहे आणि बऱ्याच वेळेस आपण याचं अन्न आणि औषधातलं महत्त्व जाणून घेतलं तर साहजिकच प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने महत्त्वाची आहे त्या दृष्टीनं आपल्याला त्याचा आपल्या आहारामध्ये वापर करता येईल त्याच दृष्टीनं आज माहिती घेऊयात. सर, सगळ्यात सुरुवातीला विचारायचंय की तर बहुतेक भाज्यांचं ठराविक भागच खाण्यामध्ये वापरले जातात, पानं मात्र फेकून दिली जातात किंवा गुरांना खाऊ घातली जातात, याविषयी काय सांगू शकाल सर?
0: निसर्गामध्ये जी अन्न तयार करण्याचं काम आहे ते पानांमध्ये होतं. सर्वच वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. ठराविक वेळेला फलधारण्याच्या वेळेला त्यातला काही अंश फळ निर्मितीसाठी ते पाठवतात, परंतु उरलेला भाग आहे तो पानांमध्ये शिल्लक राहतो. याचा अर्थच पानांमध्ये खऱ्या अर्थानं अन्नाचा संचय असतो, तो फळांपेक्षाही जास्त असतो. त्याबरोबरच संशोधनांती असे निष्कर्ष निघालेले आहेत आणि दिसून आलेलं आहे की पानांमध्ये असलेले तंतुमय पदार्थ, पॉलिफिनॉल्स आणि टॅनिन्स, इतर जे अँटीऑक्सिडंट आहेत आणि इतर जे रसायन आहेत, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे पानामधले जे औषधी गुणधर्म आहेत ते अतिशय मौल्यवान आहेत. मग अन्न आणि औषध या दोन्ही गोष्टीचा संचय असलेली पानं आहेत ती बहुतांशी दुर्लक्षित केली जातात आणि आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा उपयोगच आपल्या डोळ्यासमोर आलेला नाही. आपण फक्त पानां फक्त फळांचाच वापर करतो आणि पानं जी आहेत ते आपण एकतर टाकून देतो, कुजवतो किंवा गुरांना खाऊ घालतो. तर हे सुद्धा एक मूल्यवर्धक, अत्यंत मूल्यवान असलेले जे पानं आहेत ते आपल्या आहारात यावेत, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि त्याच्यासोबतच त्याचा उपयोग वाढावा, जेणेकरून त्यापासून छोटे छोटे वेगवेगळ्या खाद्य पदार्थांमध्ये त्याचा उपयोग व्हावा, त्याचा वापर व्हावा, त्यापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार व्हावे, त्यापासून छोटे छोटे व्यवसाय निर्मिती व्हावी आणि त्यातून मग ग्रामीण भागात किंवा शेतकऱ्यांच्या हातामध्ये फळासोबतच पानांचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडावे. कारण शेतकरी खूप मोठं मेहनत करतो, तर त्याच्या मेहनतीचं फळ हे संपूर्णतः शेतकऱ्याच्या हातात पडायचं असेल तर त्याच्या शेतात उगवणारे हे जे काही फळं आणि भाज्या आहेत त्याच्या पानांचा सुद्धा पूर्णपणे वापर व्हावा, याच्यासाठी हा मी प्रयत्नशील आहे, त्यावर आम्ही संशोधन करतो आहे आणि शेतकऱ्यापर्यंत त्याचे निष्कर्ष पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतो आहे.
1: सर, आता यानंतर तुम्हाला विचारायचं की आंब्याचं उदाहरण आपण घेऊ की फळं आवडीनं खातात, दसऱ्याला दिवाळीला तोरण म्हणून वापरतात, पण या पानांविषयी काही जागृती नाहीये, अन्न आणि औषधी गुणधर्माविषयी काही जागृती नाहीये, तर कशा पद्धतीने जागृती कराल, काय सांगाल?
0: बघा, आता आपल्याला माहिती आहे की आपण आंब्याला फळांचा राजा म्हणतो, त्याच्या पानांचा आपण कुठेतरी सुशोभीकरणासाठी, माळा तयार करण्यासाठी कधीतरी वापर करतो, परंतु त्या व्यतिरिक्त त्या पानाचा काही आपण वापर करत नाही. खरं म्हणजे फळं ही फक्त हंगामामध्ये किंवा वर्षामध्ये फक्त एक वेळा येतात आणि पानं मात्र वर्षभर उपलब्ध असतात. वादळ आलं, वारा आला तर फळं खाली पडतात, पक्षी फळं खातात, फळांची नासाडी होते. काढलेली फळं साठवून ठेवणं आणि प्रक्रिया करणं जिकिरीचं काम आहे, त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा लागते. म्हणजे फळं एक तर हंगामातच येणार आणि त्याबरोबर त्याच्या साठवणुकीसाठी वापरण्यासाठी खर्च सुद्धा अधिकचा लागणार, परंतु पानं मात्र झाडावर वर्षभर उपलब्ध आहेत. वादळ आलं, वारा आला तर ही सगळी पानं खाली पडत नाहीत. कीड रोगांचा किंवा नाशवंत असण्याचा फारसा मोठा प्रादुर्भाव पानाला होत नाही आणि फळांपेक्षा जास्त असलेलं अन्न आणि औषधी गुणधर्म जर पानात असतील तर ती आपण का वापरू नयेत, हा जो काही विचार आहे हा विचार शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आता एक काही उदाहरणादाखल म्हणून काही दोन तीन पिकांवर आपण आज चर्चा करणार आहोत. कारण सगळ्याच या ठिकाणी चर्चा करणं शक्य नाही, फक्त उदाहरणादाखल आपण बोलणार आहोत. प्रथमतः आपण आंब्याचा जर विचार केला तर आंब्यामध्ये जे अन्न घटक आहेत, मग त्याच्यामध्ये शर्करा आहे, कार्बोदके आहे, प्रथिने आहे, मेद आहे, तंतुमय पदार्थ आहे, काही पॉलिफिनॉल्स आहेत, काही मिनरल्स आहेत, ज्याला व्हिटॅमिन्स आहेत. तर ह्याची तुलना आपण जर आंब्याच्या पानाशी केली तर आपल्याला स्पष्ट असं निदर्शनास येतं की बघा, प्रथिने ही आंब्यामध्ये फळामध्ये फक्त 0.8% आहेत, पण पानामध्ये बघायला गेलं

0: ते जवळपास 18.59 म्हणजे कितीतरी पटीनं फळापेक्षा जास्त प्रथिने हे आंब्याच्या पानामध्ये. तसंच तंतुमय पदार्थ सुद्धा पानामध्ये जास्त. सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, लोह आहे, झिंक आहे, फॉस्फरस आहे, नायट्रोजन आहे, मॅग्नेशियम आहे. एवढी मोठी शरीराला उपयुक्त असलेली खनिज आंब्याच्या फळापेक्षा पानामध्ये जास्त आहेत. आणि ती पानं तर वाया जातात, आपण टाकून देतो, दुर्लक्षित करतो. त्याबरोबर जीवनसत्वाचा जरी आपण विचार केला तर जीवनसत्व ब आहे, B2 आहे, 3 आहे किंवा ब जीवनसत्वाची मालिका आहे, जीवनसत्व क आहे, तसंच फोलिक आम्ल आहे, जीवनसत्व ई आहे, पॉलिफिनॉल, टर्पेनॉइड्स, फ्लेवेनॉइड्स, टॅनिन्स, ही जी अत्यंत गंभीर आजारावर उपयोगी असणारी जे काही घटक आहेत, म्हणजे शरीराला कॅन्सर पासून रोखण्याचं काम करणारी सुद्धा घटक कशामध्ये आहेत, पानामध्ये आहेत. आणि दुर्दैवाने त्या पानाकडे आपलं लक्ष नाही, किंबहुना ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही, म्हणून आपण पानाकडे दुर्लक्ष करतो, ती पानं अशीच वाया जातात. तर ही आंब्याची पानं किती मौल्यवान आहेत की आता आपण अन्न आणि औषधाचं जे काही तुलनात्मक दृष्टीनं आपण या ठिकाणी तक्ता पाहिला त्याच्यावरून आपल्याला दिसून येतं की आंब्याच्या फळापेक्षाही जास्त पानं उपयोगाची आहेत. आणि ही पानं शेतकरी जर वर्षभर स्वतः वापरली किंवा त्याच्यापासून पावडर तयार करून साठवून ठेवली, इतरांना विकली, तरी सुद्धा शेतकऱ्याला वर्षभर विकता येईल असं एक पैशाचा स्रोत निर्माण होत आहे. आणि हा स्रोत बाजारामध्ये जर आपण पाहिलं तर 1000 पासून 1500 रुपये किलोपर्यंत ह्या आंब्याच्या पानाची पावडर विक्रीला उपलब्ध आहे. तर हा जो स्रोत आहे तो शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावा, शेतकऱ्याच्या मुलांना, ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध व्हावा, त्यांना याचं महत्व कळावं, स्वतःचं आरोग्य सुधारावं, त्याबरोबर 4 पैसे त्यांच्या हातात पडावे या उद्देशाने आज या ठिकाणी आपण माहिती सांगत आहोत.
1: सर, आता यानंतर विचारायचं की पेरू आणि जांभूळ हे जे पिकं आहेत, फळपिकं आहेत, याविषयी पण सांगा.
0: आपल्याकडे आता बघा, पेरू हे फळ भर मोठ्या प्रमाणामध्ये लागवड सुरू आहे, पण पेरूची पानं आपण कधीच वापरत नाही, खात नाही. आयुर्वेदामध्ये काही अंशी त्याचं महत्व सांगितलेलं आहे की आपल्याला दात दुखी असेल किंवा तोंडाचा जर आपल्याला घाणवास येत असेल किंवा काही पोटामध्ये काही कुठं जरी जंतू संसर्ग झाला असेल तर पेरूचं पान चावून खाल्लं तर आपल्याला उपयोगी पडतं. परंतु त्याचा व्यावसायिक तत्वानं कसा उपयोग करावा याच्यासाठी म्हणून याची तुलनात्मक माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेची गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया की पेरूच्या फळामध्ये आणि त्याच्या पानामध्ये असलेले जे काही अन्न आणि औषधी गुणधर्म आहेत ते कशा पद्धतीचे आहेत ते आपण बघूया. प्रथमतः दोन्हीमध्ये, आता फळामध्ये ऊर्जा कार्बोदके असतातच, परंतु पानामध्ये सुद्धा कार्बोदकांचं प्रमाण फळांपेक्षा जास्त असतं. तंतुमय पदार्थ हे पानामध्ये जास्त आहेत, मेद घटक सुद्धा पानामध्ये जास्त आहेत. प्रथिने बघा, 18.53% प्रथिने हे पानामध्ये आहेत, जे की फक्त 1.12% एवढेच ते फळामध्ये आहे. म्हणजे पानामध्ये प्रथिनांचं प्रमाण एवढं मोठं आहे. जीवनसत्व क सुद्धा पानांपेक्षा, फळापेक्षा पानामध्ये जास्त आहे. त्याच्याबरोबरच फोलेट आहे, जीवनसत्व क आहे, जीवनसत्व ब आहे, जीवनसत्व 6 आहे, तसंच खनिजे आहेत जसे मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, मॅंगनीज आहे, तांबे आहे. आणि जीवनसत्वांमध्ये अजून काही इतर जे आम्ल आहेत जसे अस्कॉर्बिक आम्ल आहे, गॅलिक आम्ल आहे, फिनॉलिक घटक आहेत, हे सगळे पानांमध्ये प्रचूर प्रमाणामध्ये आहेत, भरपूर प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे ह्या पानाचा सुद्धा, मगाशी आंब्याच्या पानाचा जसा आपल्याला उपयोग सांगितला की त्याचं पावडर करून आपण साठवून ठेवू शकतो, विकू शकतो, किंवा ह्या पानाचा अर्क काढून सुद्धा बॉटली बंद आपण तयार करून सुद्धा बाजारामध्ये एक टॉनिक रूपाने बाजारामध्ये आपण विकू शकतो, किंवा काढा म्हणून सुद्धा आपण त्याला स्वतः घेऊ शकतो, इतरांना पाजू शकतो, विकू शकतो. ह्याचा उपयोग लहानापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्याच माणसांसाठी करायला काहीही हरकत नाही. याच्यामध्ये कुठलाही विषारी घटक नसतो, सगळे काही अन्न आणि औषधी घटकच आहेत. त्यामुळे आपण याचा उपयोग जर आपल्या जीवनामध्ये करणं चालू केलं तर आरोग्याबरोबरच 4 पैसे मिळण्याचं साधन उपलब्ध होईल आणि शेतकऱ्याला वर्षभर विकता येईल अशा पद्धतीचे हे पानाचा पैशाचा स्रोत उपलब्ध होईल.

0: तर यानंतर आता जांभूळ याविषयी सांगा.
1: जगामध्ये सर्वाधिक मधुमेही पेशंट भारतामध्ये आहेत. मग आजकाल तर अगदी 30-40 वर्षाच्या मुलापासून लोकांना मधुमेह होत आहे. याचे कारण अनेक असले तरी उपायाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर बाजारामध्ये असलेल्या ज्या काही मधुमेही रुग्णांसाठी देण्या जाणाऱ्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांचे मानवी शरीरावर अत्यंत घातक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे माणसाचं आयुर्मान सुद्धा कमी होतं हे दिसून आलेलं आहे. त्याबरोबरच त्या माणसाला विविध प्रकारचा कॅन्सर सुद्धा होण्याचा धोका आहे असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. संशोधनाचे हे निष्कर्ष आहेत. परंतु साधा सोपा स्वस्त आणि सुरक्षित उपाय आपल्याकडे आहे तो म्हणजे जांभळाचं पान. जांभळाच्या झाडाला 100 ते 150 किंवा 200 किलो पर्यंत फळं लागतात. तेही वर्षात एकदा लागतात. ते फळं काढणं अवघड असतं. ते फळं नाजूक असतात आणि ते कमी फळं लागत असल्यामुळे सगळ्या लोकांपर्यंत ही फळं पोचू शकत नाहीत. फळाचं बी पोचू शकत नाहीत. त्यामुळे बाजारात जरी फळाचं बी हे एक मधुमेह रुग्णांसाठी वापरलं जात असलं तरी त्याचा सगळ्यापर्यंत वापर होऊ शकत नाही. सगळ्यांना ते मिळू शकत नाही. पण पानं मात्र वर्षभर असतात. ही जांभळाची पानं अर्क करून किंवा पावडर करून मधुमेह रुग्णांनी किंवा ज्याला कुठलाही आजार नाही त्यांनी सुद्धा खाणं जर चालू केलं तर ह्या आतापर्यंत सांगितलेल्या आंबा पेरू आणि हे जांभळ ह्या तिन्ही पानांचा पानांच्या औषधी गुणधर्माचा निष्कर्ष हाच आहे की हृदयरोग होत नाही, मधुमेह होत नाही, कॅन्सर होत नाही, रक्तदाब होत नाही. मग ही अशा पद्धतीचे जे गंभीर आजारानं भारतीय जनता ग्रस्त आहे त्या लोकांच्यासाठी साधं सोपं स्वस्त औषध शेतकऱ्याच्या दारात उपलब्ध आहे पानाच्या रूपाने. ह्याचा जर शेतकऱ्यांनी वापर करणं आणि व्यावसायिक दृष्टीनं वापर करणं चालू केलं तर ते अत्यंत उपयोगी ठरेल आणि भविष्यामध्ये ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकटीकरणाला अत्यंत मदत ठरेल असं मला वाटतं. आपण जांभळाच्या पानामध्ये आणि फळामधला थोडक्यात एक तुलनात्मक काही गोष्टी आपण पाहूया. आपण प्रथिनांचा विचार केला तर बघा 0.53 ते 0.65% प्रथिने फळामध्ये असतात आणि पानामध्ये बघायला गेलं तर जवळपास 9% प्रथिने ही पानामध्ये आहे. कार्बोदके, मेद, तंतुमय घटक, खनिजे, जीवनसत्वे आणि इतर जे टॅनिन, अल्कलॉइड्स आणि अँथोसायनिन्स वगैरे ही जे काही रसायनं आहेत ही अत्यंत गुणकारी औषधी असलेली रसायनं, खनिजं आणि जीवनसत्व ही पानामध्ये फळापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे पानं ही फळापेक्षा मौल्यवान आहेत. यापुढे आम्ही जे जे शेतकरी भेटतील त्यांना ह्या पानाचा उपयोग करावा आणि त्याच्यासाठी ह्या झाडांची सघन लागवड करून त्यांनी पानासाठी शेती करावी अशा पद्धतीचं आम्ही सांगणं चालू केलेलं आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं चालू केलं आहे. त्याशिवाय ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही. शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे पडणार नाहीत. याच उद्देशाने या तीनही एक उदाहरणादाखल म्हणून 3 फळं घेतलेत. बहुतेक फळांच्या बाबतीमध्ये आत्ता मी सांगितल्या पद्धतीनंच अशा पद्धतीचा जो प्रमाण आहे ते आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे बहुतेक फळांचे जे पानं आहेत ते उपयोगी आहेत आणि ती पानं मौल्यवान आहेत, व्यवसाय निर्मितीसाठी उपयुक्त आहेत अशा पद्धतीचा संदेश या ठिकाणी आपणास देण्यात येत आहे.
0: सर, यानंतर तुमची जी ओळख आहे की तुम्ही एक शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना, कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना तुमची नाळ शेतीशी जोडलेली आहेच. तुम्ही एक शेतकरी पुत्र आहात पण त्यासोबतच तुम्ही कवितांच्या माध्यमातून, विविध गाण्यांच्या माध्यमातूनही तुमची ओळख आहे, एक साहित्यिक म्हणूनही तुमची ओळख आहे. तर या फळांच्या संदर्भातलं काही पद्य तुम्ही तयार केलंय का, म्हणजे लावणी वगैरे असं काही, तर ते आपल्या सादर करा श्रोत्यांसाठी.
1: मी एका ग्रामीण भागातून शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेला मुलगा आहे. ग्रामीण भागातलं सगळं जीवनमान अगदी माझ्या अंगामध्ये ते भिनलेलं आहे आणि त्या सगळ्या ज्या माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत आणि आजही मी त्यामध्ये जेव्हा गावाकडे जातो तेव्हा मी रममान होतो आणि मला त्या सगळ्या आठवणींमुळे काही गोष्टी ज्या सुचतात तर त्यामध्ये बहुतेक मी शेतकऱ्यापर्यंत, समाजापर्यंत काही संदेश द्यावा या विचाराने मी सतत मी धडपडत असतो. जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण, हे जे संतवचन आहे

0: याच्यानुसार मी माझ्या लहानपणापासूनच मी हे अंगी बांधलेलं आहे की आपल्याला जे चांगलं वाटतंय, जे माहिती आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचावं, त्याचा फायदा दुसऱ्यालाही व्हावा या उद्देशाने मी काम करत असतो. आणि हे करत असताना मग शेतकरी मेळाव्यांमध्ये, महिला मेळाव्यांमध्ये, तरुणांच्या मेळाव्यांमध्ये त्यांना प्रेरित करण्यासाठी म्हणून मी काय करतो की हे जे काही तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाला काही वेळेला मी पद्य रूपामध्ये मांडतो आणि त्यामधून मनोरंजन आणि मनोरंजनासोबतच माहिती मिळणे किंवा लोकांपर्यंत प्रसारित करण्याचं काम मी करत असतो. आज या ठिकाणी आपण आता फळांच्या पानाविषयी माहिती सांगितलेली आहे, ऐकलेली आहे, परंतु त्यावरच आधारित एक फळांची लावणी मी लिहिली आहे. ती लावणी आपणा सर्वांना मी ऐकवतो. महाराष्ट्राच्या फलाफुलांची काय वर्णावी महती ग, महाराष्ट्राच्या फळाफुलांची काय वर्णावी महती ग, दुनियेमध्ये मिळते जे जे पिकवी आमची माती ग, ठाण्यामधला चिक्कू घ्यावा जळगावाची केळी ग, हो ठाण्यामधला चिक्कू घ्यावा जळगावाची केळी ग, द्राक्षे नाशिक सांगलीत अनबोरे सोलापूरची ग ग ग ग ग, डाळिंबाचे अगर म्हणवती पंढरपूर पुणे ग, डाळिंबाचे अगर म्हणवती पंढरपूर पुणे ग, सीताफळे मोसंबीसाठी देवगिरीच्या खाणी ग ग ग ग ग, कोकणातला नारळ घेऊन संत्री खावी नागपुरी, हो कोकणातला नारळ घेऊन संत्री खावी नागपुरी, वेंगुर्ल्याच्या काजू संगे पाच गणीची स्ट्रॉबेरी ग ग ग ग, फळांचा राजा म्हणून मान मिळत असे आंब्याला, असा श्रेष्ठतम हापूस आमचा जोड नसे जगती त्याला ग ग ग ग, महाराष्ट्राच्या फुला फळा फुलांची काय वर्णावी महती ग, दुनियेमध्ये मिळते जे जे पिकवी आमची माती ग ग ग ग ग.
1: खूप खूप धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण फळं आणि भाजीपाला जे आहे या पानांचं अन्न आणि औषधातलं महत्व याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेतलेलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातल्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातले प्रमुख डॉक्टर कैलास कांबळे सरांकडून. त्यांचा मोबाईल नंबर आहे 94 0 4 78 58 84. सर, आपण हे जे मार्गदर्शन केलं आकाशवाणी नगर केंद्राच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फळझाडांच्या पानांचे औषधी गुणधर्म आणि उपयोग याविषयीची मुलाखत ऐकलीत.
3: मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर कैलास कांबळे यांची. मुलाखत घेतली होती संतोष मते यांनी.
4: शेतकरी बंधू भगिनींनो, आता वेळ झाली आहे एका गीताची.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणातून मी रेखा शेटे
1: आणि मी अंकुश जोशी आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझा शिवार या राज्यस्तरीय प्रसारणाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती.
2: आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन याविषयीची माहिती. आणि संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा आयोजित किसान वाणी या कार्यक्रमात ऐकूया कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचे प्रभावी माध्यमाविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत. तेव्हा श्रोते हो, आता मला कांचन सावंतला निरोप द्या. पुढील भेटीपर्यंत नमस्कार. आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझं आवार माझा शिवार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:00 ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच हरियाणा गोकुळचे दूध तूप श्रीखंड पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
6: विजयापासून विक्रमापर्यंत,
5: प्रत्येक खेळ,
6: प्रत्येक खेळाडू
5: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
6: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
5: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30
6: अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
7: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
8: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी

0: पावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच करियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
6: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

0: मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधीवन
1: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 4 पदकं. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही. येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीनं वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे वस्त्र, प्रावरणं, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं गोयल म्हणाले. तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारला जाणार नाही. व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे. दरम्यान कॅनडाबरोबरचा करार अंतिम करण्यासाठी दोन्ही देशांनी वाटाघाटींना वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या चर्चेची पुढची फेरी 5 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात प्रमुख उद्योग क्षेत्रांच्या एकत्रित निर्देशांकात वार्षिक आधारावर 4.8% वाढ नोंदवण्यात आली. जुलैमधल्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ काही

ती कमी आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज जाहीर केलेल्या हंगामी आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात 9 पैकी 5 प्रमुख क्षेत्रांनी सकारात्मक वाढ दर्शवली. यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 12.5%, वीज निर्मितीत 11.6%, लोहखनिज उत्पादनात 5.5%, पोलाद उत्पादनात 3.4% आणि रिफायनरी उत्पादनांमध्ये 2.6% वाढ झाली. मात्र त्याचवेळी

उत्पादनांमध्ये 2.6% वाढ झाली. मात्र त्याचवेळी खत उत्पादनात 12.4%, नैसर्गिक वायूच्या उत्पादनात 4.9%, कोळसा उत्पादनात 3.8% आणि कच्च्या तेलाच्या उत्पादनात 3.6% घट झाली. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो, दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असंही ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबर नंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या निर्देशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी 3 न्यायाधीशांचं विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं ही निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं सुरू केलेल्या धडक कारवाईअंतर्गत गेल्या 4 दिवसात 1.36 कोटी रुपयांचा संशयास्पद भेसळयुक्त आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. यात राज्यभरात एकंदर 64 हॉटेल आणि धाब्यांची तपासणी करून 12 हॉटेलांचे परवाने निलंबित केले तर 36 हॉटेलांना सुधारणा नोटीसा बजावल्या. प्रतिबंधित अन्न पदार्थ, पान मसाला, गुटखा विक्री, वितरण आणि वाहतूक प्रकरणी 14 FIR दाखल केले. त्यात 15 व्यक्तींना अटक करून एकंदर 1.38 लाख 74 हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगीचा अपहार झाल्याप्रकरणी येत्या 2 दिवसात आरोपपत्र दाखल करू असं उत्तर प्रदेश सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणी स्वतंत्र तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली. IIT मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दाखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळा चौकी भागातल्या एका गणेश मंडपात विजेचा धक्का लागून 8 वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर जखमी झाल्याप्रकरणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी दाखल केलेला FIR, प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेत असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातल्या मोठ्या गणेशोत्सव मंडपांमध्ये वीज सुरक्षा परीक्षण करण्यासह काय पावलं उचलता येतील याची माहितीही आयोगानं मागवली आहे. दुबईचे सत्ताधीश शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांचे बंधू शेख अहमद बिन रशीद अल मक्तूम यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजाची सेवा करण्याचे त्यांचे प्रयत्न पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात राहतील असं त्यांनी म्हटलं आहे. इराणी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आज इराणच्या

0: ती राजधानी तेहरानमध्ये पोहोचले. इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशाने वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणने कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत. त्यात होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांनी आज आणखी 3 पदकांवर नाव कोरलं. पदकतालिकेत भारत सध्या 4 रौप्य आणि 2 कांस्य अशा 6 पदकांसह 12 स्थानी आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशू धिल्लननं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. 33% अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता ऐकूया लोकगीतांचा कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मोहन कल्लास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत.

यानंतर ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं विठ्ठल उमप यांच्या लेखणीतून रचलेलं हे लोकगीत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

आताच आपण ऐकलत दत्तात्रय हरकरे यांच्या स्वरातील बलवंत लमकाणे यांनी यांचं गीत. यानंतर ऐकूया शोभा गुरटू यांच्या स्वरातील अरुण पडुवाल यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

यानंतर ऐकूया मालती पांडे यांच्या स्वरातील मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं अनिल भारती यांचं हे भावगीत.

आता आपण ऐकलात कार्यक्रम भावधारा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:47 झाली आहेत. ठीक 9:15 ऐकूया समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, रात्री 10:00 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.